219 अर्थात 1305 किलो हर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो, प्रथम प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज बुधवार, भारतीय सौरतिथी 17 आषाढ शके 1948 म्हणजेच 8 जुलै 2026. आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्थानिक प्रसारणानंतर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकता. प्रथम प्रसारण सभेला आता सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजविलेला राग जोगी आपण ऐकलात. FM बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 अंश नॉमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, त्या आता आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

रसिक श्रोत्यांनो नमस्कार. विचारचलकाच्या आजच्या भागात अहिंसा या विचारमूल्याविषयी आपण विवेचन श्रवण करणार आहोत. कोणत्याही जीवाला कोणत्याही प्रकारे कधी इजा न करणे म्हणजे आपले विचार आणि कृती यातून कोणालाही न दुखवणे किंवा इजा न करणे म्हणजे शब्द आणि कृती यामधून कोणालाही त्रास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेणे. प्रत्येक प्राणीमात्रांच्या प्रती आचरलेली विचार भाषा आणि वर्तनाची सकारात्मक पद्धत असे अहिंसेचे वर्णन करता येईल. अहिंसा हा परम म्हणजे सर्वश्रेष्ठ धर्म आहे असे जगातील बहुतेक सर्व धर्म सांगतात. हिंसा करू नये या धर्मोपदेशाचे तंतोतंत पालन करणे यात मानवी जीवनाचे कल्याण आहे. मानवाप्रमाणे पशु पक्षी कीटक वेली पाने यांनाही सृष्टीत महत्व आहे. त्यांना पीडा देणे किंवा ठार मारणे त्यांचा वध करणे हे कुकर्म होय. हिंसा करण्याने अंतःकरण मलिन होते. कुकर्माचा लेप मनावर बसतो आणि व्यक्ती पशुतुल्य होत जातो. अज्ञान अंधकारात गुरफटत जातो. मानवी जीवनाचे शत्रू षडविकार डोके वर काढतात. जीवनात चिडचिड निर्माण होऊन मानव दानवाप्रमाणे वर्तन करायला लागतो. त्याच्या जीवनातील यशस्विता कायमची लोप पावते. असे होऊ नये म्हणून हिंसा टाळावी. अहिंसामय जीवन जगण्याचा सतत प्रयत्न करावा. तेव्हाच आपले जीवन स्वर्ग होईल, आनंददायी होईल. कुणाही जीवाणूला हानी पोहोचू नये म्हणून चालण्या बोलण्यामध्ये सावधानता बाळगणे, तसेच चालण्या बोलण्याचे नियमन करणे, कटू शब्दाने इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून वाणीवर नियंत्रण ठेवणे, अन्न खाताना शोधताना कोणीही जीवजंतूंना हानी पोहोचू नये असे वर्तन म्हणजे एक प्रकारची अहिंसा. आत्मज्ञानी व्यक्तीच्या ठिकाणी अनेक सद्गुण असतात, त्यातील ही अहिंसा होय. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्याप्रमाणे भुईत पेरलेले बी त्या बीचा वृक्ष होतो त्याप्रमाणे मनातील विचार कृतिरूप धारण करू लागतात. जर मनातच अहिंसा नसेल तर इंद्रियाद्वारे बाहेर कशी येईल? याप्रमाणे पाणी उगमाच्या ठिकाणी वाळून गेले तर ते उगमस्थान कुठून वाहीन? पक्व झालेला सुगंध मोठ्या उत्साहाने गाजावाजा करीत बाहेर पडतो. त्याप्रमाणे मनामनामध्ये अहिंसा चांगल्या प्रकारे बळावली पाहिजे, तीच इंद्रिय व्यापारातून दिसून येते. समुद्रास पूर्ण भरती आली म्हणजे जसा समुद्र आपल्या भरतीच्या पाण्याने खाड्या भरून टाकतो, त्याप्रमाणे चित्तात अहिंसारूप दाट भरती आली म्हणजे चित्तात सर्व इंद्रियांना आपल्या अहिंसारूप जलसंपत्तीने भरून टाकते. मनाने देहाने वाचेने सर्व हिंसेचा त्याग झालेला अथवा ज्याने त्याग केला असा पुरुष ज्ञानाचे मंदिर असतो. ऐसा मने देहे वाचा सर्व संन्यासी दंडाचा जहाला ठाई जयांचा देखशील. आपल्या भारत देशातील महात्मा गांधीजींनी अहिंसेचा पुरस्कार आणि विचार केला. त्यांनी नकारात्मक अर्थाबरोबरच अहिंसेचा सकारात्मक अर्थही सांगितला. आचरण म्हणजे विश्वबंधुत्व आणि प्रेममय वर्तन. हिंसेच्या या साम्राज्यात ज्या ऋषींनी अहिंसेचा सिद्धांत शोध लावला ते जगातील महान शास्त्रज्ञांपेक्षाही थोर संशोधक आहेत. न्यूटनपेक्षाही थोर होते आणि वेलिंग्टनपेक्षाही अधिक लढवय्य होते. हिंसेने नव्हे तर अहिंसेने मुक्ती लाभेल. दुष्टाच्या मनोदयाला विरोध करण्यासाठी आपल्या संपूर्ण आत्मबलाचा उपयोग करणे म्हणजे अहिंसा. महात्मा गांधीजींनी शूरवीरांची अहिंसा अभिप्रेत होती. ते म्हणतात, आंधळ्या माणसाला सुंदर दृश्याचा आनंद घ्यायला लावणे जितके अवघड आहे तितके भेकड माणसाला अहिंसेचे धडे देणे अवघड आहे. अहिंसा ही शौर्याची परसीमा आहे. शिक्षा करण्यापेक्षा क्षमा करण्यात अधिक पुरुषार्थ आहे, कारण क्षमा हे वीराचे भूषण आहे. मानवी जीवनात कायिक वाचिक मानसिक या तीनही पातळीवर अहिंसा वृत्तीचे पालन आवश्यक आहे. जोपर्यंत व्यक्ती आत्मज्ञान प्राप्तीने निरंकार होत नाही तोपर्यंत अहिंसा ही नियमाचे पालन करणे बंधनकारक असते. म्हणून म्हटले गेले, अहिंसा परमो धर्म. अहिंसा मानवी जीवनाला सुंदर बनवते. आपल्या अंतःकरणातील षडविकाराचे एक औषध जसे परमेश्वराचे नामस्मरण आहे, त्या परमेश्वराच्या नामस्मरणातून सापडलेले अनमोल रत्न म्हणजे अहिंसा. जगातील ज्यांनी ज्यांनी अहिंसेचा स्वीकार केला ती मंडळी देवत्व पदाला प्राप्त झाली. तेव्हा कोणाही जीवाचा नघडो मत्सर या पद्धतीने आपण कोणाविषयी विचारांनी मनाने कृतीने हिंसक न वागता अहिंसा मार्गाचे पालन करूया.

यांचे विचार ऐकलेत. विचारशलाका हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळची 6:10 झाली आहेत. आता सुमधूर अशा भक्तिगीतांचा आनंद घेऊयात मंगल प्रभात या कार्यक्रमामध्ये.

संगीत होतं नंदू होनप यांचं. कार्यक्रमात आता ऐकवत आहोत संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत नामदेव महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं राम फाटक यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली ही भक्तिरचना. संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात प्रल्हाद शिंदे यांनीच गायलेली आणखीन एक भक्तिरचना. संगीत आहे आनंद शिंदे यांचं.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली आणि आनंद शिंदे यांनी गायलेली ही रचना आपण ऐकलीत. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूयात समूह स्वरात देशभक्तीपर रचना.

समूह स्वरात देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकवत आहोत अनुराधा पौडवाल यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना.

0: अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेली हिंदी भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत आणि श्रोतेहो याचबरोबर मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषी वाणी. तत्पूर्वी ऐकूया.
1: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक मोतेवार यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियॉन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आधार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्रविकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ डॉक्टर्स लेन नांदेड.
0: कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात हळद पिकासाठी फर्टिगेशन याविषयी डॉक्टर अनिकेत पाटील यांनी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिकेत अंबादासराव पाटील, माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत येथे संशोधन सहयोगी कृषी विद्या या पदावर कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, हळद हे आपल्या भागातील अतिशय महत्त्वाचे नगदी मसाला पीक आहे. हळदीला अन्नद्रव्यांची भरपूर गरज असते आणि ते खतानं खूप चांगला प्रतिसादही देतात. आज आपण हळद पिकासाठी फर्टिगेशन या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल अगदी सविस्तर जाणून घेऊ. शेतकरी बंधूंनो, सोप्या भाषेत सांगायचे तर फर्टिगेशन म्हणजे पाण्यात 100% विरघळणारी खते ठिबक सिंचनाच्या माध्यमातून थेट मातीमध्ये आणि पिकांच्या मुळांजवळ देणे होय. खत अर्थात फर्टिलायझर आणि सिंचन अर्थात इरिगेशन या दोन शब्दांना एकत्र करून

0: हा फर्टिकेशन शब्द तयार झाला आहे. शेतकरी बंधूंनो, आता आपण या आधुनिक पद्धतीबद्दल सविस्तर जाणून घेऊत. शेतकरी बंधूंनो, हळद लागवडीच्या पूर्वी गादी वाफा चांगला भिजून घ्यावा. हळद लागवडीनंतर एक आंबवणीचे पाणी द्यावे. सदर फर्टिकेशनचे तंत्रज्ञान 15 दिवसांनी सुरू करावे. यासाठी प्रामुख्याने पाण्यात विरघळणारी म्हणजेच विद्राव्य खते वापरावीत. यामध्ये युरिया, फॉस्फरिक ॲसिड, पांढरे पोटॅश आणि विशेष विद्राव्ये अशी वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्सच्या स्वरूपात असलेली खते वापरता येतात. जसं की 19-19-19, 0-52-34, 12-100. शेतकरी बंधूंनो, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जर खत व्यवस्थापन करायचे असेल तर सर्वप्रथम माती परीक्षण करून घ्यावे आणि प्रादेशिक शिफारशीनुसारच खत व्यवस्थापन करावे. राज्यातील मराठवाड्यातील कृषी विद्यापीठाने मराठवाड्यासाठी 160:80:80 नत्र, जसे स्फुरद, जसे पालाश किलो प्रति हेक्टरची शिफारस केलेली आहे. आणि त्यासोबतचं पर्यायी सिंचन 1 दिवस आड बाष्पीभवनाच्या 80% खोलीप्रमाणे द्यावे. शेतकरी बंधूंनो, या शिफारशीनुसार नत्र खत मात्रेचे 6 समान हप्ते करावेत. त्यापैकी पहिले 5 समान हप्ते 28 किलो प्रति हेक्टर प्रमाणे द्यावेत, तर 6वा हप्ता 20 किलो प्रति हेक्टर प्रमाणे द्यावा. स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी 40 किलो प्रति हेक्टर प्रमाणे द्यावेत आणि उरलेला स्फुरद आणि पालाश लागवडीनंतर 60व्या दिवशी आणि 120व्या दिवशी 20 किलो प्रति हेक्टर प्रमाणे द्यावा. शेतकरी बंधूंनो, ठिबक सिंचनासोबत जर पाणी व्यवस्थापन करायचे असेल तर त्याबद्दल काही काळजीही घ्यावी की जेणेकरून पाण्याचा अपव्यय पण होणार नाही. हळदीला पाणी देताना 3 मुख्य गोष्टी असतात की ज्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. पहिला असतो जमिनीचा प्रकार, दुसरा असतो पिकाची अवस्था आणि चालू असलेला हंगाम. त्यामुळे उपयुक्त अशा ठिबक सिंचन पद्धतीसोबत जर आपण खत व्यवस्थापन केलं तर ते अतिशय उत्तम. शेतकरी बंधूंनो, फर्टिकेशन तंत्रज्ञानाचा जर अवलंब केला तर त्याचे भरघोस असे फायदे आहेत. सर्वप्रथम फर्टिकेशनमध्ये खते पाण्यात पूर्णपणे विरघळून दिली जात असल्याने ते हळदीच्या कार्यक्षम मुळांच्या कक्षेमध्ये थेट पोहोचतात. यामुळे झाडाला अन्नद्रव्ये त्वरित आणि सुलभतेने शोषून घेता येतात. शेतकरी बंधूंनो, फर्टिकेशनमुळे खतांचा अपव्यय पूर्णपणे कमी होतो आणि खतांची कार्यक्षमता वाढते. परिणामी खत खर्चामध्ये अंदाजे 30% बचत होते. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ठिबकद्वारे आपण प्रत्येक वनस्पतीला थेंबाथेंबाने समान प्रमाणात पाणी आणि खत मिळत असल्यामुळे संपूर्ण क्षेत्रातील वाढ आणि संपूर्ण क्षेत्रातील हळदीची वाढ कुठेही कमी अधिक होत नाही. एक समान उंचीची वनस्पती हळदीचे पीक पाहायला मिळते. शेतकरी बंधूंना ठिबकद्वारे प्रत्येक वनस्पतीला थेंबाथेंबाने समान प्रमाणात पाणी आणि खत मिळत असल्याने संपूर्ण क्षेत्रात हळदीची वाढ एक समान पाहण्यास मिळते. जमिनीची सुपीकता वाढते, जमिनीचे आरोग्य वाढते आणि पर्यायाने फर्टिकेशनसाठी मजूरही खूप कमी लागतात. त्यामुळे मजुरीवरचा होणारा खर्चही कमी होतो. शेतकरी बंधूंनो, फर्टिकेशनचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे जे काही आपलं तण व्यवस्थापन आहे त्यामध्येही थोड्याफार प्रमाणात नियंत्रण मिळते. शेतकरी बंधूंनो, हळदीचा दर्जाही सुधारतो. त्यामुळे खर्च कमी करून हळदीचे जर उत्पादन वाढवायचे असेल तर आजच फर्टिकेशन तंत्रज्ञानाचा अवलंब करा. धन्यवाद.
1: कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आत्ताच आपण हळद पिकासाठी फर्टिगेशन याविषयी डॉक्टर अनिकेत पाटील यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. FM बँड 102 MHz आणि 229.9 MHz अर्थात 1305 KHz आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 6:45 होत आहेत. आता लगेचच आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी

0: दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे महत्त्व जाणून घेऊया. श्रोते हो, आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नी तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे. अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात, वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम, ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी. तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स, शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत। या चौथ्या आणि शेवटच्या भागात आवचटजी आपलं स्वागत।

0: रामकृष्ण हरी.
1: रामकृष्ण हरी. अवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय, निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे, यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाची मदत होतीये मला या भागात सांगा.
0: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे. माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली. ते गेले, पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील काही करशील पण वारी सोडू नको. आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतो या कचऱ्याचं होतं काय. आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं. आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
1: बरोबर
0: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ. सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे, श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्याबरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत. म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये. एका अर्थानं
1: तुम्ही म्हणत असं लोकचळवळ झाली,
0: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं
1: बरोबर
0: की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे, तो शिरकाव निघून जावा. त्यामुळं एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो.
1: बरोबर.
0: कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं.
1: बरोबर. मला वाटतं अवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील. ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ ठेवत ठेवत वारी पुढे जाते तर हे निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्गवारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या 4 भागातनं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. या वर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.
0: रामकृष्ण हरी.
1: श्रोते हो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला अस्मिता वाहिनीवरून आणि आता संस्कृत बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम, प्रवाचिका रचा झा. अथ वार्ताः. भारत इंडोनेशिया रणनीतिक सहभागित्वस्य सुदृढ़ाह्वानं कुर्वन् प्रधानमंत्री मोदी अवदत् यत् एतत् न केवलं द्वयोः देशयोः समृद्धौ अपितु क्षेत्रीय वैश्विक शान्ति स्थिरतासु च योगदानं प्रदास्यति इति. जकार्ता नगरे इंडोनेशिया देशस्य संसदं संबोधयन् श्रीमोदी अवदत् यत्

एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 7 वाजत आहेत. आता जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी, अर्थातच कार्यक्रमांची रूपरेषा.

कार्यक्रमांविषयी। प्रथम सभेत यानंतर लगेचच म्हणजे 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू। 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल। 7:40 आम्ही प्रसारित करू भावधारा या कार्यक्रमांतर्गत। ऐकूयात काही भावगीतं। श्रोतेहो, आज सकाळी 8:40 पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे। 9:10 लखलख चंदेरी हा कार्यक्रम प्रसारित होईल। त्यानंतर 9:35 उर्दू कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल। 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। 10:15 आम्ही प्रसारित करू एक ही फिल्म के गीत। या कार्यक्रमामध्ये आज ऐकूयात डर या चित्रपटातली गीतं। गीतकार आनंद बक्षी आणि संगीतकार शिवहरी। 10:30 आपण ऐकू शकाल गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम। 11:05 हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल। श्रोत्यांशी फोनवर संवाद साधला आहे संजय थोरात यांनी आणि सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी। त्यानंतर 12:00 ते 3:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू। यामध्ये 12:00 वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम। 1:05 गीतबहार। 1:40 चंद्रपूर जिल्हा वार्तापत्र। 1:45 भावधारा। 2:00 कृषीवाणी। 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या तीनही कार्यक्रमांचं पुनः प्रसारण। 2:15 दोपहर समाचार। 2:30 नादब्रह्म हा कार्यक्रम। श्रोते हो, मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित होत असतानाच 1:00 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील। श्रोते हो, आता जाणून घेऊयात सायंकालीन प्रसारण सभेतील कार्यक्रमांविषयी।

श्रोतेहो, सायंकालीन प्रसारण सभेत 5:02 परत एकदा मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम रात्री 11:10 आम्ही 10 मिनिटांपर्यंत आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सायंकाळी 5:02 नादब्रह्म, 5:30 युववाणी, 6:30 बलसागर भारत हो, 7:15 विधिमंडळ समालोचन, 8:15 लोकसंगीत, 8:30 भावगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है, रात्री 10:00 नादब्रह्म. हे होते अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. मुंबई केंद्रावरून अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित होत असतानाच दिल्ली केंद्रावरून दिली जाणारी नियमित बातमीपत्र त्यांच्या नियोजित वेळेत सहक्षेपित केली जातील. तसंच सायंकाळी 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. याअंतर्गत आज आपण ऐकणार आहात लक्ष्मीचा गोठा ही मालिका, आणि विषय आहे जनावरातील परजीवी कीटक व्यवस्थापनाचे महत्त्व. याविषयी प्राध्यापक निखिल सोनोने यांच्याशी शीतल निमजे यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करू. तर असे होते आज प्रसारित होणारे विविध कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत.

919 किलोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगा हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. यानंतर ठीक 7:10 मराठी प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधिमंडळात एकमतानं मंजूर. सावकारी सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत. सरकारने सदनात दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका चालू अधिवेशन संपेपर्यंत काढण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश. आरटीओतल्या कथित गैरप्रकरणांची उच्चस्तरीय चौकशीअंती कारवाई, सरकारचं आश्वासन. श्रीसंत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान. आणि नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी, जायकवाडी धरणातला पाणीसाठा 28%. आता सविस्तर बातम्या. महिलांना अधिकृत आणि कायदेशीररित्या शेतकरी म्हणून दर्जा आणि मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 विधिमंडळात मंजूर झालं. काल विधान परिषदेत एकमतानं हे विधेयक मंजूर करण्यात आलं. विधानसभेत याआधीच त्याला मंजुरी मिळाली होती. महिलांच्या नावावर जमीन नसल्यामुळे त्यांना अनेक सरकारी योजनांपासून वंचित राहावं लागत होतं. आता या कायद्याअंतर्गत त्यांना विशेष महिला शेतकरी प्रमाणपत्र दिलं जाईल. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1,00,000 नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कृतीला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मंजूर झालं. आता नवीन कायद्यानुसार ऑर्केस्ट्रा आणि करमणुकीसाठी मिळणारा परवाना हा डान्सबार कायद्याच्या अंतर्गतच मिळू शकेल. पूर्वी करमणूक आणि ऑर्केस्ट्रासाठी मिळणारा स्वतंत्र परवाना आता मिळणार नाही. यामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली होणारी डान्सबारमधील अश्लील नृत्य आणि कृती याला आळा बसू शकेल असं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. रुग्णांसाठी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांसंदर्भात सुधारणा करणारं विधेयक दोन्ही सभागृहांच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय काल विधानसभेत घेण्यात आला. पुढील अधिवेशनात दोन्ही बाजूच्या सदस्यांचा समावेश असणाऱ्या समितीच्या सूचनांसह हे विधेयक सभागृहात पुन्हा सादर करण्यात येईल. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. विधानसभेत 17 डिसेंबर 2015 रोजी उत्तर दिलेल्या प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी काल सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ विभागातल्या कथित गैरव्यवहार, कर चुकवेगिरी आणि अनियमिततांच्या प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत सांगितलं. सदस्य विजय वडेट्टीवार यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं असून या पथकाला 1 महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: प्रियंका नारनवरे सिनियर आयपीएस अधिकारी आहे, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी म्हणून त्या आहेत कार्यान्वित. त्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केलेली आहे आणि त्यांच्या बरोबर रवी गायकवाड अतिरिक्त परिवहन आयुक्त आणि श्री मंदार जावळे दक्षता अधिकारी परिवहन आयुक्त यांना आम्ही 3 सदस्यीय समिती नेमलेली आहे आणि एसआयटीच्या माध्यमातून आम्ही चौकशी करून 1 महिन्याच्या आत अहवाल द्यायला सांगितलेला आणि अहवाल आल्यानंतर जी ह्या रॅकेटमध्ये सहभागी असतील त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल.
0: छत्रपती संभाजीनगर इथल्या कचरा व्यवस्थापनासंदर्भात पुढच्या आठवड्यात महापालिकेत बैठक घेणार असून हा मुद्दा मार्गी लावण्याचं आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं. त्या काल विधान परिषदेत आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलत होत्या. पडेगाव इथल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात क्षमतेपेक्षा अधिक कचरा टाकला जात असून शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया न झाल्यामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात डम्पिंग ग्राउंड झाल्याचा आरोप दानवे यांनी केला. या प्रकल्पाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसंच साठलेला कचरा कालबद्ध पद्धतीनं हटवण्याची मागणी त्यांनी केली. यासंदर्भात बोलताना मुंडे यांनी या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यावर पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत शास्त्रोक्त प्रक्रिया पूर्ण होईल तसंच दोषींवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल दुपारी आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. उद्या पालखी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणीतून जगद्गुरू संत

0: एकनाथ महाराजांच्या 437व्या पालखी सोहळ्याला काल अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि टाळमृदुंगाच्या गजरात प्रारंभ झाला। हजारो वारकरी आणि दिंडी प्रमुखांच्या उपस्थितीत नाथांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झाली। नाशिक जिल्ह्यात काल काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला। इगतपुरी आणि परिसरात सुमारे 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला। नाशिक जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून सुमारे 11,089 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी मराठवाड्याच्या दिशेनं येत आहे। परिणामी पैठणच्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा 28% गेला आहे। धरणात सध्या 1,344 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर इथं गेल्या 24 तासात 14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे। सांदणदरी, कोकणकडा, कळसुबाई शिखर आदी ठिकाणं पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत। नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातले अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत। जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातल्या विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे। विशेषतः धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सोलापूर, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे। 8 जुलैपासून राज्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून ही परिस्थिती किमान पुढील 10 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे। राज्यातल्या ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही तिथल्या शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे। दरम्यान मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। विशेष सखोल पुनरीक्षण एसआयआर अंतर्गत नांदेड जिल्ह्यात बूथस्तरीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गणना पत्रकं भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। विहित मुदतीत पूर्ण होणाऱ्या या प्रक्रियेत एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली। ते म्हणाले,
1: माझं सर्व पत्रकार मित्रांना, राजकीय पक्षांना, कारण त्यांच्याकडून बीएलएची नियुक्ती होत असते आणि त्यासोबत नागरिकांना आव्हान आहे की या काळामध्ये आपण बीएलओंना सहकार्य करा, कारण ते घरोघरी येऊन आपल्या सगळ्यांची माहिती त्यांना आवश्यक देणं, फॉर्म भरून घेणं हे फार महत्वाचं राष्ट्रीय कार्य आहे।
0: हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शाही संदल सोहळा हजारो नुरी भक्तांच्या उपस्थितीत आणि भक्तिमय वातावरणात काल पार पडला। इस्लामी महिना मोहरमच्या 21 तारखेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या पारंपरिक संदल सोहळ्याची सुरुवात रझा मैदान इथून झाली। त्यानंतर पवित्र मजार शरीफवर संदल चढवण्यात आला। देशात शांतता, सौहार्द, बंधुभाव आणि सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी विशेष प्रार्थना यानिमित्त करण्यात आली। राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी हिंगोली पंढरपूर दरम्यान विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलेल्या मागणीची रेल्वे मंत्रालयानं दखल घेतली आहे। या मागणीची तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। राज्य शासनाच्या ई पीक पाहणी मोहिमेला धाराशिव जिल्ह्यात वेग आला आहे। 7 जुलै 2026 पर्यंत जिल्ह्यात 16.22% क्षेत्राची ई पीक पाहणी पूर्ण झाली असून उर्वरित क्षेत्राची नोंद लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महसूल आणि कृषी विभाग प्रयत्नशील आहे। लातूर जिल्ह्यात काल 10,24,470 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी औराद शहाजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं निळा रस्त्यावर 2 गावठी पिस्तूल जप्त केले। या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधिमंडळात एकमतानं मंजूर। सावकारी सुधारणा विधेयकही विधानसभेत संमत। सरकारने सदनात दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका चालू अधिवेशन संपेपर्यंत काढण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश। आणि श्रीसंत तुकाराम महाराज आणि संत एकनाथ महाराजांच्या पालख्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।
2: दोनशे 229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स आणि एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। सकाळचे 7:21 झाली आहेत।
3: डॉक्टर हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो.

डॉक्टर लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हण आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची, हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता 1 तास प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी 11:05 स्वरलहरी. जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम.
3: आपण आता ऐकू शकाल आकाशवाणी परभणी केंद्रावरील विविध रंगी उपयुक्त असे कार्यक्रम. आनंद घेत रहा आकाशवाणी परभणी केंद्रावरील रंगतदार कार्यक्रमांचा.
1: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव मराठी गीतांवर आधारित असणारा आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम स्वरलहरी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. तेव्हा या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी होऊन आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश करायची आहे आणि आपल्या फरमाईश गीताचा आनंद आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊ शकता. तेव्हा आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 0-24-52-220-890 या क्रमांकावर आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी 11:05-12 तेव्हा जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. तेव्हा ऐकायला विसरू नका स्वरलहरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
4: एफ एम बँड 102 MHz आणि 229 Nm अर्थात 1305 KHz वर हे आहे आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:25 होत आहेत. आता लगेचच दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. ह्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो आता चांगला इंग्रजी बोलतो मी तो खोटा असू शकत नाही. एक सर्वांनी समजत आहे आणि त्यामुळं काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकतात. असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असते एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर आणि ते फ्रीज असतं आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टिम झालेला तो दुसऱ्या व्यक्तीला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्यक्तीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्म मध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पुन्हा पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स आणि इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून पुढे डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की हे सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
2: नक्कीच नक्कीच.
1: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालवले आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्या

वगैरे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती, त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्यानं खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा कसा पासा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळेना, हे काय मनोरुग्ण पण वाटेनात, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण हे निक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता, आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो, आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला 2-4 मिनिटं घेतले,

0: बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण विक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्यांनी बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता.
1: अच्छा.
0: आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद, मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला सुद्धा त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले.
1: अच्छा.
0: थोडक्यात सांगायचं, तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: जे त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत. म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं कुणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी असतात,
1: एकटीच
0: फरक पडत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज लागत नाही,
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळं सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवांत असतात, अगदी हॅपी गोईंग असतं यांचं. पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काय नाही, ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं. त्यामुळं त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतो.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: कारण कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का? हे
0: मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत. म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 500-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलात. त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय म्हणजे त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काहीच सायबर गुन्हेगार तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युअली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला
0: पाहिजे,
1: प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या

0: तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठलेही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा,
0: तुमच्या फोन मध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मोलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगाने चालवू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: अवजड सामान वाहू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: वाहन चालवताना अतिभार नको,
1: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
2: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
1: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
2: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक
5: बेडेकर लोणचा तयार मसाला.
4: सूचना, या
6: FM बँड 102 MHz आणि 229 मीटर्स अर्थात 1305 KHz वर आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे. आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 7:41 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा. तत्पूर्वी ऐकूया
7: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
8: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
7: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
8: सर, हे NPS संचय काय?
7: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
9: युरोपमध्ये प्रशिक्षित डॉक्टर विवेक

0: मोतेवाड्यांचे मोतेवार नेत्रालय नांदेड येथे सेंच्युरियन या जगातील सर्वोत्तम फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया, काचबिंदू, बुबुळाचे आजार, तिरळेपणा यावर सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरद्वारे शस्त्रक्रिया, मधुमेहींच्या नेत्र विकारावर रेटिना लेझरद्वारे उपचार. मोतेवार नेत्रालय एसटी स्टँड जवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: भावधारा कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं भावगीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं आरती प्रभू यांचं भावगीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं जे के उपाध्ये.

0: आशा भोसले यांनी गायलेलं जे के उपाध्ये यांचं भावगीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं.
1: एक निवेदन. व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.
0: भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकवत आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं भावगीत. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

मंगेश पाडगावकर यांचं हे भावगीत आताच आपण ऐकत होतात लता मंगेशकर यांच्या स्वरात, ज्याला संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं व्ही आर कांत यांचं भावगीत. स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना

करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील

असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रंबानन मंदिराला भेट देणार आहेत. नवव्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. तीन दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. दोन दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्रमंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 हून अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षणप्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाज माध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूझ क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक

नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव 2026 मध्ये ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एलनिन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील 3 सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी
1: श्रोते हो, आता ऐकूया पायी वारी पंढरीची. देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादर करते विक्रांत मंडपे.

नमस्कार श्रोते हो, पालखी सोहळा सुरू होतो तो देहू आणि आळंदी मधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानानं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीतून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानापासून. काल दिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग अप्पा बारणे, आमदार महेश दादा लांडगे तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, विविध

0: दिंड्यांसाठी आलेले वारकरी आणि भाविक भक्त उपस्थित होते. गेल्या दोन दिवसाच्या भरपूर पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत येणाऱ्या भक्तांची संख्या तुलनेने जरी कमी असली तरी उत्साह भरपूर जाणवत होता. गावाच्या सुरुवातीलाच डाव्या हाताला एका अत्याधुनिक मांडवानं आमचं लक्ष वेधलं. हा मांडव होता मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचा. काळाच्या ओघात वारकऱ्यांच्या विविध सेवांसाठी उभारलेल्या या सुविधा केंद्रात निवारा कक्ष आहे, चरणसेवा आहे, आरोग्यदायक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, महिला स्नानगृहाची व्यवस्था, तसंच मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा विविध सेवा एकाच मांडवात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो.
1: नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका घुगे. मी वैद्यकीय अधिकारी सांगून सरकारकडून जर्मन अँगल नावाचा जो संकल्पना आहे त्याच्या अंडर ZP चे CO सर आणि गजानन पाटील सर आणि BDO सरांनी मिळून व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. आरोग्य बूथला आम्हाला स्पेशली दोन बेड दिलेले आहेत पेशंटसाठी. आम्हाला प्रॉपर मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे.
0: पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय
1: इथे. असे दोन केंद्र केलेले आहे देहूमध्ये. महिलांसाठी स्नानगृह सुद्धा केलेले आहे आणि मोबाईलचे चार्जिंग स्टेशन दर पिलर्सला जवळपास 6-6 चार्जिंग स्टेशन एका एका पिलरला दिलेले आहेत.
2: नमस्कार, मी डॉक्टर तेजस शरद महामणी बोलत आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र यामधले आरोग्य सुविधा, खरं आरोग्य सेवाच म्हणेल मी, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्स मिळून चिरायू फाउंडेशन म्हणून ही संस्था चालू केली. तर त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यांच्याशी संलग्न होऊन आम्ही त्यांची मदत करायला आम्ही येथे जमलेलो आहे.
3: नमस्कार, माझं नाव निकिता शितोळे, मी सांगलीवरून आली आहे. सांगलीमध्येच कॉलेजला आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातून आम्ही आता सहाय्यक म्हणून काम करतोय, कारण की पुढं गेल्यानंतर खूप खडतर प्रवास असतो. त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर आणि आरोग्यदायी जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
0: आपण प्रवासाला निघालो की एक शिदोरी घेऊन सोबत चालतो, तर औषधांची शिदोरी तुमच्या सुविधा केंद्रातून त्यांच्यासोबत तुम्ही देता का?
4: नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत बुरांडे. नक्कीच, त्यामध्ये आपण एक किट तयार केलेली आहे. गरजूंना लागणारे जे जे नियमित वापरले जाणारे औषध आहेत, जसं की ORS औषध असून किंवा मग जुलाबाचा किंवा उलटी किंवा अशक्तपणा यासारख्या ताप येणे अशा घटना घडू शकतात, मग ते औषध प्रत्येक त्या किटमध्ये भरलेलं आहे, काहीच अडचण येणार नाहीये.
0: चरणसेवा ही एक सुविधा तुमच्या सुविधा केंद्रात.
5: ती वारकऱ्यांसाठी जवळपास 400 वगैरे किलोमीटर ते चालणार, मग त्यांना ती सेवे थ्रू आमच्याकडून त्यांना त्यांचे पाय दाबून दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही सपोर्ट करू वगैरे. मग मशीन वगैरे आहे, बरं वाटेल त्यांना.
6: नमस्कार, माझे नाव वैशाली केशव गोरे, मी देहू माळवाडी येथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे. आणि आज हिरकणी कक्षासाठी आमची ड्युटी इथं लावलेली आहे. 3 दिवस आमची ड्युटी आहे. महिला ज्या छोट्या बाळांना बेस्ट फीडिंगसाठी घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी तो कक्ष तयार केलेला आहे. वेळेवर त्यांनी स्तनपान केले पाहिजे, छान नियोजन इथं केलेलं आहे सरकारने.
0: हे सुविधा केंद्र ज्या जागेत उभं आहे ती अगदी मोक्याची जागा, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जे शहराच्या सुरुवातीला बूथ आहेत तिथल्या जागा मालकांविषयी पण बोलत आहोत.
7: नमस्कार, मी संदीप परंडवाल, मी देवड शहर सांस्कृतिक आघाडीचे म्हणजे त्याचा अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आम्ही परंडवाल बंधू ह्या जागेचे मालक आहोत. तर खरं तर मुख्यमंत्री जे आहेत आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे की सध्या काय आहे, सध्या खूप मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभर पडत आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर्मन हँगरची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी आणली ती वारकऱ्यांसाठी अतिशय योग्य, अतिशय सुविधाजन्य अशी आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्याच बरोबरीनं आम्ही एक छोटेसे खारीचा वाटा उचलणारे आहोत, परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे, देहू नगरपंचायत आहे, तिथले जे मुख्याधिकारी आहेत कोंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रदीप परंडवाल असतील, योगेश परंडवाल असतील किंवा डिवाइनेस्ट हा परिवार असेल, या सर्वांनी यामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे.
0: खरं तर या दिवसात पाऊस पडतोच आणि अवश्य एक वेगळी गरज निर्माण झाली आहे आणि त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सुविधा केंद्र करत आहे. आपल्या सगळ्यांच्या एकूण सेवेसाठी वारकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप आभार. श्रोतो, खरं तर वारी ही परंपरा आहे आणि परंपरा म्हटलं की अनेक गोष्टी तुम्हाला दरवर्षी तशाच दिसतात, पण निश्चितच आजची वारी थोडी काही कारणानं वेगळी होतीये. अतिवृष्टीमुळे देहू आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची जी संख्या आहे

0: प्रस्थानाच्या दिवशी जी मी म्हणतोय ती लक्षणीयरित्या आम्हाला कमी दिसतेय. या कमी गर्दीचा एकूण या देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये कसा परिणाम होतोय अशा दृष्टीनं आम्ही काही चाचपणी केली. आमच्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत.
1: माझं नाव सौरभ भगत. रस्ते बंद आहेत, प्रत्येक ठिकाणी जाम आहे, घाटात सगळीकडे पाणी असल्यामुळे पब्लिक येऊ शकत नाही.
0: त्याचा कसा परिणाम झाला?
1: तर जर त्या वर्षी कसं पब्लिक असायची मग, आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्यनेमानं फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण हा वर्षातनं एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाईम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात. मग आपले एक वर्षी एक नाश्ताच असतो, पण तेही या वर्षी गणित बिघडले. म्हणजे याच दिवशी फक्त दुकान लावतात, ते त्यांचं थोडं परिस्थिती अवघड आहे.
0: खरं तर वारकरी हे दर्शनासाठी येतात, पण गावकरी हे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात. नेमकी यावर्षी वारकरी नाही तर काय भावना आहे सगळ्या गावकऱ्यांची?
1: चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय, असं वाटत नाही की बाबा वारी आहे. म्हणजे जर त्या वर्षीची हे असतं वातावरण असतं ते नाही.
0: नक्कीच दरवर्षीची ही वारी आहे, परंपरा आहे आणि त्याची मर्जी आहे. तर निश्चित हा जो काही जो कमी संख्येचा भाग आहे तो भरून निघेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते इथं फक्त देहूमधून या वारीला सुरुवात नाही करणार आहेत, तर आवाहनानुसार ते पुण्यातून किंवा पुढच्या टप्प्यावरून या वारीला सुरू करतील आणि पुढची वारी मात्र तशीच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूयात. सोहळा प्रमुख श्रीमान उमेश महाराज मोरे आपल्यासोबत आहेत.
2: रामकृष्ण हरी. मेका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा, असं ज्या सोहळ्याबद्दल म्हटलं जातं तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अध्यक्ष विश्वसनच्या हस्ते श्रींचा अभिषेक महापूजा होते. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या काळामध्ये देवकरांचं काल्याचं कीर्तन होतं. त्यानंतर दुपारी 2:30 मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य प्रस्थान पादुकांची मान्यवरांच्या हस्ते वारकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना नारळ प्रसाद, दिंडीवाल्यांना, दिंडी प्रमुखांना, सेवेकरांना नारळ प्रसाद दिला जातो. आणि त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिराच्या बाहेर निघते आणि नंदरवाड्यामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी समाजात येऊन मुक्काम होतो. आणि उद्या सकाळी साधारणपणे 10 च्या दरम्यान आपण आकुर्डीकडे प्रस्थान ठेवतो. काय झाले, या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे, पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो भाविक जे दिंडीवाडी देव म्हणजे दाखल होत असतात, कालच्या थोड्याशा पावसाच्यामुळे थोड्याशा त्यांना अडचण निर्माण झालेला आहे. परंतु पावसाने आज उघडीप दिल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी देवकडे येण्याचं आता सुरू केलेलं आहे आणि उत्साहात अजिबात तिळ मात्र कमी नाही आहे वारकऱ्यांच्या. आणि तोच उत्साह, तोच जोश वारकऱ्यांमध्ये, तीच श्रद्धा, तीच ओढ पंढरपूरच्या पांडुरंगाची ती आहे. आणि आता उत्साह आपल्याला पाहायला मिळते, गर्दी त्याप्रमाणे व्हायला लागलेली. थोडंसं अशा परिस्थितीने नियोजन करणं, जिन्यांची गैरसोयीनं होऊ देणं हे थोडंसं आव्हान आमच्यासमोर असतं. परंतु प्रशासनाच्या सर्व भाविकांच्या किंवा नागरिकांच्या मदतीने तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो.
0: जरी पाऊस असला तरी तो पाऊसही त्याचाच आशीर्वाद आहे, हा नेहमीचाच आपला वारीमधला अनुभव आहे. तर त्या प्रसादाच्या रूपानं आपण त्याचा स्वीकार करत पुढचं सगळं नियोजन करत वारी नेहमीसारखी त्याच उत्साहात पार पडणार आहे.

0: देहू संस्थानचे अध्यक्ष श्रीमान जालिंदर महाराज मोरेजी आमच्यासोबत आहेत.
1: आज देहू संस्थानचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि ह्या वर्षीचं प्रस्थान आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सपत्नीक येत आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रस्थानचा कार्यक्रम करण्यात येईल. आपल्या पालकमंत्री हे उपस्थित आहेत, सुनेत्राराजे पवार. आता ह्या जरी पाटका आलेलाच आहे कोल्हापूरवर,
0: मानाचा
1: जरी पाटका, त्याचाही आता हे होईल. आणि हे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा आमचा 20 सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती मीटिंग आम्ही करतो.

0: असतो दिंडीवाल्यांची, तेव्हापासून आपण ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्यात मग सगळ्यात दिंडीवाल्यांच्या काय आडी अडचणी असतील पुढच्या शासकीय ह्याच्यातनं आपल्याला त्या आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
1: या वारीच्या निमित्तानं वर्षभर काय उपक्रम असतात संस्थांचे, म्हणजे पालखीचं रथ असेल तर सगळं वर्षभराचं नियोजन असेल, दर महिन्याला भेटणं म्हणा वगैरे?
0: हो, दर महिन्याला आमची मासिक मिटिंग असतील आणि त्या निमित्ताने आपल्याला जे जे काही सुधारणा करायच्या त्या आम्ही करतो. आता गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पालखीचा रथ करायचा, कारण 30 वर्ष झालेली होती रथाला, रथ थोडा खिळखिळाही झाला होता, त्यामुळं आम्ही यंदा नवीन रथ केलेलाच आहे.
1: काय नवीन सुविधा नव्या रथात आहेत?
0: नवीन सुविधा म्हणजे GPS सिस्टीम आहे, नंतर आपलं रथाचं वजन हलकं केलेलं आहे, बैलांना जो लोड जास्त होत होता तो कमी केलेला आहे, 700 किलोनी वजनाचं कमी झालेलं आहे, आणि शुद्ध चांदीमध्ये 250 किलोच्या रथाची कम्प्लीट रचना झालेली आहे.
1: खूप छान. तर याच रथावर आरूढ होऊन तुकोबा महाराज
0: पंढरीला ह्याला जातील वारीला,
1: सगळी पावलं सोबत चालणार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात आपण.
0: आता नुकतंच आपल्याला कोल्हापूर छत्रपतींकडनं ह्या जरी पटक्याचं हे झालेलं आहे, त्याचबरोबर आपल्या पालखीबरोबर जे आश्व असतात, एक बाभुळगावकरांचा आणि एक मोहिते पाटलांचा अकलूजच्या, ते स्वतः मोहिते पाटील उपस्थित आहेतच इथं.
2: मी डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, आपल्या देहू संस्थांच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालंय.
1: या अश्वचं काय वैशिष्ट्य असतं? तो इतर अश्वांपेक्षा जसं आपण म्हणाला की त्याची निवड मुद्दाम तशी केली जाते, त्या वाणाची म्हणा किंवा एकूणच त्याच्या गुणांची, हे कुठले गुण आहेत?
2: अश्वामध्ये बालभवरे बघितले जातात, त्याच्यामध्ये शुभ अशुभ बालभवऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यामध्ये शास्त्रानुसार शालत्रानुसार जे शुभ भवरे अश्वामध्ये असावेत असे शुभ भवरे सगळे बघून, मग देवमन आहे कंठ आहे असे बालभवरेंची ज्या अश्वामध्ये आहेत उत्पत्ती अशा अश्व आम्ही देतो पालखी.
1: आणि अभिनंदन तुमचं की ही सेवा तुम्हाला करायला मिळते. शोधो, मागच्या काही वर्षांपासून वारी, दिंडी आणि तरुण, IT क्षेत्र, नवनवीन क्षेत्रातले तरुण यांचं एक नवं समीकरण जुळतंय, जुळू पाहत आहे. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अध्यात्माकडे वळतानाही अनेक तरुण आपल्याला दिसत आहेत. असेच IT मधून अध्यात्माकडे वळलेले आता कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले चेतनानंद महाराज पुणेकर यांनी देहूतील प्रस्थानाच्या निमित्ताने तरुणांना थेट संदेश दिलाय तो असा.
3: वारी काय असेल तर ती समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विश्वमौली ज्ञानोपरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आध्यात्मिक लोकशाहीचं बीजारोपण केलं आणि त्याचा आज कळस जगद्गुरु श्री तुकोबराय झालेत. आणि म्हणून पहिले प्रस्थान जगद्गुरु तुकोबरायांचं आहे, उद्याचं प्रस्थान विश्वमौली ज्ञानोपरायांचं आहे. पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळीही पहिला पालखी सोहळा हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असतो. माझ्या दृष्टीने वारीच्या परंपरेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीने एक, तुम्हाला विज्ञान युगामध्ये AIच्या युगामध्ये तुम्ही जरी असाल तरी लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट या सगळ्यात बरोबरच टाईम मॅनेजमेंट ह्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला तुम्हाला वारीमध्ये शिकता येतील. निखळ आनंद, निरागस आनंद, निस्वार्थी भावना, निरपेक्ष भावना, द्वेषरहित जगणं, लोभरहित जगणं, माया मोहारहित जगणं हे कसं असावं आणि विठ्ठलाप्रती समर्पण कसं आहे याचा अद्वैताचा अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं प्रत्येकाने वारी केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय 2 वेळा शब्द वापरत आहेत त्यांच्या गाथेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर फार ते दुरुक्ती करत नाही, पण इथे वारकऱ्याला सांगतायत, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाकडनं निर्गुणाकडे जाण्याची प्रोसेस जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला समजावून सांगितली. पंढरीचा पांडुरंग युगे 28 भक्त पुंडलिकाच्या हाकेमुळे उभा राहिला असं आपण सगळं म्हणतो. ज्ञानोबाराय सुद्धा वारीचं महत्व सांगताना म्हणतात, पंढरीच्या वाटे अनंत घडती याग, वैकुंठीचा मार्ग तेने सांगे. म्हणजे वैकुंठाचा मार्ग त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमध्ये

0: पंढरीच्या वाटेवर एक पाऊल टाकलं तरी अनंत यागाचं फळ तुम्हाला मिळतं आहे. म्हणून वारी माझ्यासाठी आध्यात्मिक पण आहे, वारी माझ्यासाठी सामाजिक पण आहे, वारी माझ्यासाठी पर्यावरणाच्या जवळ जाणारी आहे.
1: या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
2: आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता, पण नियतीचा खेळ आपल्याला पुढे जावंच लागतं. आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या. पुण्यावर पुण्याकडून ज्या येणारी वारकरी मंडळी असती त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती. त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाहीये. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील, तेव्हा ते सगळेच जण या पालख्यांबरोबर पुढे जातील.
1: पुढे जाणं, चालत राहणं आणि शेवटी त्याच्या चरणी लीन होणं याच उद्देशानं अनेक दिंड्यांचे वारकरी भक्त देहूतून संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवून मार्गस्थ झाले आहेत. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुढच्या मुक्कामासाठी आणि 9 आणि 10 तारखेला पुण्याच्या मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे. सर्व वारकऱ्यांवर भक्तांवर माऊलीची कृपा राहो आणि त्यांचं इच्छित असलेलं माऊलींचं दर्शन त्यांना हो, हीच माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: आत्ताच आपण ऐकलात पायी वारी पंढरीची, देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत.
1: आकाशवाणीचे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229 अंश नोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. सकाळचे 9:12 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी हा कार्यक्रम.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकूयात सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं दिवानगी या चित्रपटातलं गीत. रचना आहे सलीम बिजनोरी यांची आणि संगीत आहे इस्माईल दरबार यांचं. तत्पूर्वी ऐकूया.
3: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
4: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
3: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
4: सर, हे NPS संचय काय?
3: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

दिवानगी या चित्रपटातून हे गीत आपण ऐकलं सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. रचना होती सलीम बिजनोरी यांची आणि संगीत होतं इस्माईल दरबार यांचं.

उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं दिल क्या करे या चित्रपटातून आनंद बक्षी यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं दिल है के मानता नहीं या चित्रपटातलं गीत. संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

दिल है के मानता नहीं या चित्रपटातून अनुराधा पौडवाल आणि कुमार सानू यांचा स्वर आपण ऐकत होतात. रचना होती समीर यांची आणि संगीत होतं नदीम श्रवण यांचं. लखलख चंदेरी कार्यक्रमात शेवटी ऐकूया दिल चाहता है या चित्रपटातलं जावेद अख्तर यांचं गीत. गायक कलाकार आहेत शंकर महादेवन, शान आणि के के. संगीत आहे शंकर एहसान लॉयांचं.

0: आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स आणि 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 9:30 वाजले.
1: एक निवेदन. व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
2: श्रोते हो, तुमच्या आग्रहास्तव आकाशवाणी परभणी केंद्रावरून हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम नव्याने आम्ही

सुरू केलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरभरून असा संवाद तुम्ही सगळे श्रोते साधत आहात आणि छानशा गीतांची मेजवानी देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. पण श्रोते हो, जास्तीत जास्त आमच्या सर्व श्रोत्यांना यामध्ये सहभागी करून घेता यावं यासाठी हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे कार्यक्रम आपण आता जुलै महिन्यापासून 1 तासाचा झालेला आहे तेव्हा यासाठी आपल्याला 024-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तुमच्या आवडीचं बहारदार असं मराठी आणि हिंदी गाणं आम्हाला सांगायचं आहे. चला तर मग आता वेळ कसली बघताय, लावा पटकन फोन आणि संवाद साधा आमच्या हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

आहे, तेव्हा यासाठी आपल्याला 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तुमच्या आवडीचं बहारदार असं मराठी आणि हिंदी गाणं आम्हाला सांगायचं आहे. चला तर मग आता वेळ कसली बघताय, लावा पटकन फोन आणि संवाद साधा आमच्या हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोन इन कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी 11:05 ते 12:00 पर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी.
2: FM बँड 102 MHz आणि 229 मीटर्स अर्थात 1305 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. 9:35 होत आहेत. आता उर्दू कार्यक्रम आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ययाती आणि देवयाजी या नाटकातलं पद आपण ऐकलं. पद होतं कुसुमाग्रज यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवत आहोत भावगीत.

श्रोतेहो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि आत्ताच कार्यक्रमात आपण ऐकलं भावगीत. गात होत्या वैशाली सामंत आणि संगीत होतं नील आकाश यांचं. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवत आहोत कोळी गीत. गात आहेत जयवंत कुलकर्णी, रचना आहे परीश ठाकूर यांची आणि संगीत रत्नाकर ठाकूर यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात कोळी गीत आत्ताच आपण ऐकलं. स्वर होता जयवंत कुलकर्णी यांचा, रचना होती परीश ठाकूर यांची आणि संगीत रत्नाकर ठाकूर यांचं. याचबरोबर मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आता संपन्न करत आहोत. श्रोतेव सकाळचे 10:15 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत. याअंतर्गत आज ऐकवत आहोत डर या चित्रपटातली गीतं. गीतकार आहेत आनंद बक्षी आणि संगीत शिव हरी यांचं. तेव्हा सुरुवातीला ऐकूयात उदित नारायण यांनी गायलेलं हे गीत.

उदित नारायण यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकवत आहोत लता मंगेशकर आणि अभिजीत यांचा स्वर.

अभिजीत आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात हे गीत आपण ऐकलं. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमामध्ये डर या चित्रपटातली गीतं आम्ही आपल्याला ऐकवत आहोत. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात लता मंगेशकर, उदित नारायण आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

लता मंगेशकर आणि अभिजीत यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आणि याचबरोबर श्रोते हो, एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम संपन्न करत आहोत. या कार्यक्रमांतर्गत डर या चित्रपटातली गीतं आम्ही आपल्याला ऐकवली. गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार होते शिव हरी. एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM बँड 102 MHz आपण ऐकता आहात आकाशवाणी परभणी केंद्र. सकाळचे 10:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत तुमच्या आमच्या सर्वांचा मनपसंत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजचा विषय आहे गझल आणि याविषयी आपल्याशी गप्पा मारणार आहे मी, अर्थातच आपली रेडिओ मैत्रीण निरुपमा धामणगावकर. श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये गझलचा प्रवास हा प्रदीर्घ आणि बहारदार असा आहे. गालिबसारख्या शायरांपासून ते आजच्या जावेद अख्तर आणि गुलजार यासारख्या गीतकारांपर्यंत आणि तलत महमूद ते तलत अजीजपर्यंतचा हा गझलचा प्रवास पुढे आस्ता गायत चालूच आहे. श्रोते हो, गझलचा प्रवास समजावून घेण्याआधी आपल्याला गझल म्हणजे काय हे माहीत पाहिजे ना. कारण ना श्रोते हो, आपल्याकडे चिठ्ठी आई है यासारख्या गीतालाही गझल म्हटलं जातं. एक ढोबळ मनानं सांगायचं झाल्यास ना श्रोते हो, गझल म्हणजे बघा, दोन ओळींचा मिळून एक शेर बनत असतो आणि अगदी तसेच पुढे पाच शेर मिळून गझल बनते. यापेक्षाही ना एक उदाहरण देऊन सांगू का. आता बघा, 1968 या साली आखे या चित्रपटामध्ये लता मंगेशकर यांनी गायलेली, रवी यांच्या संगीतानं सजलेली एक सुंदर गझल होती. ती म्हणजे सिद्धहस्त शायर साहिर लुधियानवी यांची. श्रोते हो, आली ना लक्षात तुमच्या. बरोबर. मिलती है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, होती है दिलबरों की इनायत कभी कभी. श्रोते हो, हे उदाहरण घेऊन गझल म्हणजे नेमकं काय, त्यातील शब्दांना काय म्हणतात हे सर्व मी आपल्याला सांगणार आहे. पण ते अधिक उत्तमरित्या आपल्याला समजण्यासाठी आधी ही गझल तर ऐकूयात.

है जिंदगी में मोहब्बत कभी कभी, होती है दिलबरों की इनायत कभी कभी। काय श्रोते हो, इतके वेळेस ही गझल ऐकली, आत्तापर्यंत माहीत होतं काही गझल आहे म्हणून? अतिशय सुंदर अशी ही गझल। ही गझल मी मुद्दाम आपल्याला ऐकवली आहे। आता बघा, यातील कभी कभी हे शब्द आहेत ना, यांना अंत्ययमक अर्थात उर्दूत म्हणायचं झालं तर रदीप असं म्हणतात। आणि या दोन शब्दांच्या आधी जे शब्द आलेले आहेत ना, जसे की मोहब्बत कभी कभी, इनायत कभी कभी, किस्मत कभी कभी, कयामत कभी कभी, तर हे मोहब्बत, इनायत, किस्मत, कयामत या शब्दांना ना श्रोते हो काफिया असं म्हणतात। आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं झाल्यास ना, प्रत्येक गझलमधल्या पहिल्या दोन ओळींना मतला असं म्हणतात। श्रोते हो, आणखीन खूप खूप सारी माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याआधी आणखीन एक सुंदर गझल मला आपल्याला ऐकवायची वाटते, ऐकूयात का मग?

श्रोतेहो, या गझल चित्रपटात कशा आल्या माहिती आहे? तर ना 1931 साली पहिला बोलपट आला, तो म्हणजे आलमारा. या चित्रपटात अनेक गीतं होती, पण त्यातली दोन गीतं रसिकांनी पसंत केली, ती म्हणजे दे दे खुदा के नाम पे प्यारे, ताकद हो गर देने की, कुछ चाहे अगर तो मांग ले मुझसे, हिम्मत हो गर लेने की. आणि दुसरं गीत होतं बदला दिलवाएगा या रब तू सितम गरोसे, बदला दिलवाएगा या रब तू सितम गरोसे, तू मददगार है तो क्या खौफ जफाकारोसे. आणि गंमत म्हणजे बघा श्रोते हो, या दोन्हीही गझल होत्या. फक्त दुर्दैव असं की या शायरांची नावं मात्र कुठेही आजपर्यंत सापडलेली नाहीत. या शायरांची नावं सोडली तर मग या चित्रपटाविषयीचा संपूर्ण तपशील आपल्याला सापडतो. श्रोतेहो, गझल हे नाव ऐकलं की एक नाव आवर्जून आठवतं. कोणतं माहिती? ते म्हणजे गालिब. त्यांच्या काळात त्यांना खूप प्रसिद्धी तर मिळालीच, पण नंतरही मिळत गेली. गालिब या शब्दाचा अर्थच म्हणजे जिंकणारा. आणि उर्दू म्हटलं की सर्वात आधी हेच तर नाव आठवतं. म्हणून त्यांच्या गझल चित्रपटात येणं हे तर साहजिकच होतं. आलम आरा या चित्रपटात नंतर 2 वर्षात त्यांच्या गझल चित्रपटात गायल्या, त्या म्हणजे KL सहगल यांनी. आणि चित्रपट होता यहुदी की लडकी. त्यातली गझल होती नुकतांची है गमे दिल उसको सुनाए न बने, नुकतांची है गमे दिल उसको सुनाए न बने, क्या बने बात, क्या बने बात जहां बात बनाए न बने. आणि श्रोते हो, अजून एक म्हणजे या गझलमध्ये ना तो गाजलेला शेर पण आहे बरं. कोणता माहिती? तो शेर म्हणजे इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश है गालिब, इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश है गालिब, के लगाए न लगे और बुझाए न बुझे. श्रोते हो, इथे ऐकूयात आणखीन एक सुंदर गझल, पण ती म्हणजे ताजमहल या चित्रपटातली.

श्रोते हो, आमिर खुसरोपासून ते गालिबपर्यंतच्या प्रवासातनं एक हृदयाला हात घालणारं वळण म्हणजे मीर तकी मीर. मीर तकी मीर म्हणजे खुदाए खुशवन, अर्थात काव्य प्रांताचे परमेश्वर. श्रोते हो, मीर तकी मीर यांच्याबद्दलची एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. मीर साहेबनं एकदा दिल्लीवरून लखनौला जात होते. त्याच गाडीत एक प्रवासी बसला होता. त्याने त्यांना नाव विचारलं आणि मग मीर तकी मीर हे उत्तर ऐकून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो म्हणाला, साहेब, मी दिल्लीला निघालो तेव्हाच माझ्या बायकोने सांगितलं होतं की दिल्लीला जातच आहात तर मीर साहेबांच्या गझल आणा. पुढे तो म्हणाला की बरं झालं, आता तुम्ही 3 दिवस माझ्यासोबत प्रवासात आहात तेव्हा खूप मजा येईल. पण श्रोते हो, नेमकं काय झालं माहिती आहे? 3 दिवस निघूनही गेले पण मीर साहेब त्यांच्याशी एक शब्दही बोलले नाहीत. त्यामुळे तो प्रवासी लखनौ इथं उतरताना त्यांना म्हणाला की मीर साहेब, माझं काय चुकलं सांगाल का? तुम्ही माझ्याशी का बोलला नाहीत? तेव्हा मीर साहेब म्हणाले, तुम लखनौ वालों से बात करता तो मेरी जुबा बिघड जाती. बघितलं श्रोते हो, आपल्या वाणीची इतकी काळजी घेणारे मीर साहेब, पण ना त्यांच्या गझल मात्र नेहमीच तुटून फुटून चित्रपटात आल्या. कसं? आता बघा, हां, दिखाई दिए यू के बेखुद किया ही बाजार या चित्रपटातली लता दीदींनी गायलेली गझल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. चित्रपटात गझल सुरू होते ते शेरावरून, पण त्या गझलचा मतला मात्र चित्रपटात घेतलाच नाही. तो मतला असा होता, फकीराना आए सदा कर चले, फकीराना आए सदा कर चले, मिया खुश रहो ये दुआ कर चले, मिया खुश रहे ये दुआ कर चले. हा मतला न घेता गझल थेट शेरावरून सुरू केली गेली ती अशी. बघा,

श्रोतेहो, ऐकलीत नाही गझल? यात मतला न घेता सरळ एक शेर घेऊन ही गझल घेतली आहे. पण 1972 या साली आलेला एक नजर या चित्रपटात एक गझल आहे. त्या गझलमध्ये मीर साहेबांचा फक्त मतला घेतला गेला, बाकी कोणताही शेर घेतला गेला नाही. ती गझल म्हणजे पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है, पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है, जाने न जाने गुल ही न जाने बाग तो सारा जाने है. श्रोते हो, मीर गालिब यांच्यानंतर उर्दू शायरीतलं एक महत्त्वाचं नाव आहे, ते म्हणजे मोमीन खान. मोमीन जे आपल्या जमानाचे उत्तम वैद्य होते, हकीम होते. श्रोते हो, एकदा काय झालं, त्यांच्याकडे एक सुंदर तरुणी आली आणि वैद्य साहेबांचं जणू हृदयच चोरून घेऊन गेली. तेव्हा ते म्हणाले, मैने क्या लगाया उस दिलाराम से हाथ, मैने क्या लगाया उस दिलाराम से हाथ, दिल गया हाथ से काम से हाथ, दिल गया हाथ से काम से हाथ. श्रोते हो, मोमीन साहेब हे दिल्लीचे उस्ताद शायर होते आणि दिल्ली तर तेव्हा दिलदारांची होतीच आणि

श्रोते हो, त्यांचा आणखीन एक शेर आठवला, तुम मेरे पास होते हो गोया, तुम मेरे पास होते हो गोया जब कोई दुसरा नहीं होता। श्रोते हो, जेव्हा गालिब यांनी हा शेर ऐकला ना, तेव्हा ते मोमीन यांना म्हणाले की हा एक शेर मला द्या, त्याच्या बदल्यात मी माझा पूर्ण काव्य संग्रह तुमच्या नावावर करतो। इतके श्रेष्ठ होते मोमीन। श्रोते हो, आत्ता मी आपल्याला ऐकवलेला एक मतला ऐकून तुम्हाला काही आठवते का? आठवलं ना, लव इन टोकियो चित्रपटातलं गाणं, ओ मेरे शाहे खुबा, ओ मेरी जाने जाना, तुम मेरे पास होते हो कोई दुसरा नहीं होता। हे गीत पण आत्ता जो वर शेर मी ऐकवला ना, त्यावरूनच घेतलेलं आहे। श्रोते हो, अशा या मोमीन यांची एक गझल जिचं उदाहरण लंबी बहर म्हणजे दीर्घ वृत्तासाठी दिलं जातं, ती गझल म्हणजे वो जो हम में तुम में करार था, वो जो हम में तुम में करार था, तुम्हें याद हो के न याद हो, यातील तुम्हें याद हो के न याद हो एवढीच रदीफ उचलून गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी जहा आरा चित्रपटासाठी एक गाणं लिहिलं होतं। ते गाणं कोणतं हे मी आपल्याला सांगणार आहे या गझलनंतर।

तर श्रोते हो, ही गझल ऐकण्यापूर्वी मी आपल्याला सांगणार होते की राजेंद्र कृष्ण यांनी मोमीन यांची वो जो तुम में हम में करार था तुझे याद हो कि न याद हो या गझल गझलमधला रदीफ उचलून जे गीत तयार केलं होतं ना, ते गीत कोणतं ते सांगणार होते. तर ते गीत होतं, मैं तेरी नजर का सुरूर हूँ तुझे याद हो कि न याद हो, तेरे पास रह के भी दूर हूँ तुझे याद हो कि न याद हो, मुझे आँख से तो गिरा दिया कहो दिल से भी क्या गिरा दिया, तेरी आशिकी का गुरूर हूँ तुझे याद हो कि न याद हो, तेरी जुल्फ है मेरे हाथ है कि तू आज भी मेरे साथ है, तेरी जुल्फ है मेरे हाथ है कि तू आज भी मेरे साथ है, तेरे दिल में मैं भी ज़रूर हूँ तुझे याद हो कि न याद हो. श्रोते हो, या गझलविषयी बोलायचं झाल्यास हा इतका वेळ पुरेसा होईल असं वाटतं का तुम्हाला? नाही ना, कारण अजून कितीतरी शायर राहिलेत आणि कितीतरी गझल राहून गेल्यात, पण काय करणार, ही वेळ काही थांबते का? पण हो, एक मात्र मी नक्की करू शकते, ते म्हणजे हाच विषय घेऊन आणि काही नवीन गझल घेऊन पुन्हा पुढील कार्यक्रमात आपल्याला ऐकवण्याचा शब्द मात्र मी नक्की देऊ शकते. पण आता मात्र मला, अर्थात आपल्या रेडिओ मैत्रीण निरुपमा धामणगावकरला निरोप घ्यावा लागेल. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 11:01 झालं आहे.
1: एक निवेदन. व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी. श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता 1 तासभर प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी 11:05 स्वरलहरी. जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम.

हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.

श्रोते हो, तुमच्या आग्रहास्तव आकाशवाणी परभणी केंद्रावरून हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम नव्याने आम्ही सुरू केलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरभरून असा संवाद तुम्ही सगळे श्रोते साधत आहात आणि छानशा गीतांची मेजवानी देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. पण श्रोते हो, जास्तीत जास्त आमच्या सर्व श्रोत्यांना यामध्ये सहभागी करून घेता यावं यासाठी हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे कार्यक्रम आपण आता जुलै महिन्यापासून 1 तासाचा झालेला आहे तेव्हा यासाठी आपल्याला 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तुमच्या आवडीचं बहारदार असं मराठी आणि हिंदी गाणं आम्हाला सांगायचं आहे. चला तर मग आता वेळ कसली बघताय, लावा पटकन फोन आणि संवाद साधा आमच्या हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो, आपण ऐकत आहात. सकाळचे 11:05 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या फोन फरमाईशवर आधारित हिंदी गाण्यांचा कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. श्रोत्यांशी फोनवर संवाद साधणार आहेत संजय थोरात, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी.

हॅलो आकाशवाणी, कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना संजय थोराचा स्नेहाचा प्रेमाचा सप्रेम नमस्कार। श्रोते हो, सुरू करूया तुमचा आमचा सर्वांचा आवडता कार्यक्रम हॅलो आकाशवाणी। कार्यक्रमाचे सादरकर्ते सदानंद कामडी।

0: हेलो।
1: हेलो आकाशवाणी।
0: हाँ हेलो आकाशवाणी कार्यक्रम बोला।
1: नमस्कार संजय थोरा जी सर।
0: नमस्कार जी। नमस्कार संजय मुरंबेकर।
1: धन्यवाद सर।
0: अरे कुठे होता इतके दिवस? तुम्ही
1: इथे सर परभणी शहर कुठे जाओ सर।
0: तुम्ही प्रेम कमी केलं बरं काय?
1: नाही प्रेम तर वाढले सर, जसं हा कार्यक्रम सुरू झाला हॅलो आकाशवाणी सोहर लहरी आणि आम्हाला आनंद झाला तुमच्या माहिती करता सर। पुन्हा सुरू केल्यामुळे आकाशवाणी केंद्राचे आभार, तिथले अधिकारी केंद्र अधिकारी उद्घोषकांचे सर्वांचे।
0: संजय
1: हा
0: राव,
1: हा
0: हे कसं तुमचं आणि आमच्यातलं जे प्रेम आहे आकाशवाणीमुळे,
1: बरोबर आहे सर
0: तर आमचे कार्यक्रम विभाग प्रमुख सदानंद कामडी
1: जी,
0: यांनी पुनश्च हा कार्यक्रम आपल्या प्रेमाखातर सुरू केलेला आहे
1: बरोबर आहे सर
0: आणि आपल्या सर्व श्रोत्यांचं प्रेम पुनश्च खूप छान भरभरून मिळेल अशी अपेक्षा करतोत। सर्व
1: हो
0: श्रोत्यांना
1: तुमच्या
0: आपण आता विनंती करूया की ह्या छानशा कार्यक्रमात नवनवीन श्रोत्यांनी सहभाग नोंदवावा
1: बरोबर आहे सर
0: आणि हा कार्यक्रम कसा खुलून येईल, नवीन श्रोते आले, जुने श्रोते
1: हो
0: तर ते जे हे तर कमळाच्या फुलाप्रमाणे आहेत, पण
1: बरोबर आहे
0: याला
1: सर
0: अनेक फुलांचा असा जर एक गुच्छा तयार झाला तर किती मजा येईल।
1: खूपच सर, खूप आनंद आनंद आहे सर।
0: तुमच्या
1: आणि
0: आवाजामध्ये जे मादकता आणि प्रेम होतं ते अजूनही बरकरार आहे बरं काय?
1: हो सर बरोबर आहे। हा
0: तुम्ही
1: सर
0: पूर्वी जसं म्हणायचे की हॅलो आकाश्वाणी, तर ते जराशी झलक दाखवली तरी श्रोत्यांना बरं होईल।
1: बर हॅलो आकाशवाणी, संजय मुरंबेकर बोलतो सर।
0: आस
1: सर मला

0: तुमचे मित्र आहे सर राव सर त्यांचे.
1: अरे बिलकुल घ्या.
0: आमचे कुंडलवाडीचे गंगाधरजी सावंतकर आहेत, पठाणचे सरपंच साहेब, मुरीधरजी बागल, गोविंदपूरचे लोखंडे साहेब.
1: तर आजच्या कार्यक्रमात गीत सांगा, कोणतं गीत ऐकायचं?
0: एक दुजे के लिए.
1: अच्छा,
0: सोला बरस की बाली उमर को सलाम.
1: ठीक आहे, या सर्व श्रोत्यांपर्यंत छान संगीत पोहोचवत आहोत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: दुकान आहे ना.
1: काय करता साहेब, कोणतं दुकान आहे, कशाचं दुकान आहे?
0: चप्पल बूट रिपेरिंग चार प्रकार.
1: कसं चालते दुकान, काय म्हणते
0: दुकान? आता बघा साहेब, सर्व रचित्र त्यांची दिलकी धडकन म्हणजे आपली परभणी आकाशवाणी. जर कार्यक्रमाची जर प्रस्ताव केली तर शब्द कमी पडू शकतात. ज्ञान माहिती मनोरंजन हिताळे बहुजन सकाळी.
1: आणि प्रसारण कसं स्पष्ट ऐकू येते का?
0: एकदम जबरदस्त आणि एकच नंबर. बघा सर, माझे दोन रेडिओ, एक घरी आणि एक दुकानावर रेडिओवरच आपले कार्यक्रम ऐकतो बघा सर.
1: अरे वा, मस्त जबरदस्त. मग चला, तुमच्या आवडीचं गीत तुमच्यापर्यंत पोहोचू. सांगा गीत कोणतं ऐकायचं?
0: चित्रपट चांदणी आहे.
1: चांदणी या चित्रपटातलं गीत ऐकायचं?
0: हो सर, हो सर.
1: चला ऐकूयात हे गीत. आम्ही गंगापूरला तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो, नमस्कार सर.
0: नमस्कार जी, नमस्कार. मुरलीधर
1: ठीक आहे.
0: देवराव बागल, राहणार बठाण,
1: हो सर, हो सर, हो सर,
0: शेतीनिष्ठ शेतकरी, आमचे सर्वांचे प्रिय मित्र.
1: हो सर, हो सर.
0: कशी आहे तुमची तब्येत पाणी साहेब?
1: अगदी अगदी चांगली आहे सर.
0: आम्ही दरम्यान हा कार्यक्रम बंद होता तर आम्ही विसरलो नाहीत, बरं, तुम्ही मात्र विसरलात.
1: नाही, ठीक आहे ना, ठीक आहे.

0: काय म्हणते शेती?
1: बस शेती अगदी चांगली आहे सर. मोसंबी वगैरे आहे, ऊस आहे.
0: पेरण्या वगैरे झाले का आता म्हणजे तात्काळच्या?
1: पेरण्या आज आपल्या जवळजवळ 10-20% राहिल्या नाही तर पूर्ण पेरण्या झाल्या. सोयाबीन वगैरे.
0: अच्छा।
1: हो सर.
0: आणि आता कसं आहे माहिती आहे का, आपला जो कार्यक्रम प्रसारित होत होता
1: हो हो सर.
0: फोन संपर्कातून शंका समाधान कृषी विषयक कार्यक्रम, त्या कार्यक्रमात आवर्जून आपला सहभाग राहत होता,
1: बरोबर आहे, बरोबर, अगदी अगदी.
0: तर ते दिवस आम्ही कधी विसरणार नाहीत।
1: नाही, बरोबर आहे, बरोबर आहे सर. अगदी अगदी
0: आता
1: अगदी.
0: रनिंग वय काय चालू आहे?
1: आता 70 आहे सर.
0: आमची ईश्वराकडे प्रार्थना आहे 100 पूर्णच करायचे बर काय।
1: ठीक आहे, तुमचा आशीर्वाद.
0: आणि कंटिन्यू आमच्या सोबत रेडिओवर संवाद साधायचं, आमच्यासारखे येतील जातील, पण तुमचं
1: हो
0: प्रेम
1: नाही,
0: कधी कमी करायचं नाही।
1: बरोबर आहे सर, अगदी अगदी. थोडीशी मन म्हणू का सर?
0: वा वा वा वा,
1: हा सर, ऐका, जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका.
0: बर
1: पळायचे असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा. कोणी आपलं वाईट करतो हे त्याचे कर्म, आपण कोणाचे वाईट करणार नाही हाच आपला धर्म. हो
0: बहुत
1: सर.
0: बढ़िया, बहुत बढ़िया। सुंदरसा
1: माझे
0: संदेश तुम्ही आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचलेला आहे।
1: हो सर, माझे मित्र आहे सर, काही
0: हां सांगा ना।
1: गोविंदपूरचे त्र्यंबकजी लोखंडे, गजाननजी परिहार आहे वाशिमचे,
0: अच्छा,
1: संजय मुरंबेकर हे परभणीचे.
0: तर आज कार्यक्रमात गीत कोणतं आहे गाजू?
1: फूल तुम्ही भेजा है, खत में फूल नहीं मेरा दिले.
0: सरस्वती चंद्र।
1: हाँ हाँ सर.

0: हॅलो, कोणी कार्यक्रम? हॅलो आकाशवाणी.
1: हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे, बोला, कोण बोलतंय?
0: नमस्कार. नमस्कार,
1: नमस्कार जी, नमस्कार.
0: मी संतोष खडसे बोलतो का, महागाव यवतमाळ इथून.
1: खडसे जी, तुमचं स्वागत आहे हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात.
0: धन्यवाद. धन्यवाद सर. आणि बघा की आपण हे कोणी कार्यक्रम चालू केले आहे, हॅलो आकाशवाणी आणि हॅलो स्वरलहरी वगैरे, तर आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आणि आता या कार्यक्रमामध्ये आम्ही बऱ्याच वर्षानंतर फोन करतो आहे आणि हा नवीन कार्यक्रम झाल्यामुळे खरोखर आकाशवाणीला आता सोन्याचे दिवस येतील यात काही शंका नाही बघा, कारण सगळे आम्ही श्रोतामध्ये आनंदी आहे निर्णयाने.
1: खडसेजी, तुम्हासारख्या श्रोत्यांमुळे आकाशवाणीचे पूर्वीचे दिवस सुद्धा सोन्याचे होते आणि आज सुद्धा सोन्याचे आणि उद्या सुद्धा सोन्याचेच राहतील.
0: निश्चितच राहतील सर.
1: आणि असा सोन्यासारखा आमचा हा श्रोता काय करतोय सांगा.
0: आम्ही एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करतो सर, इलेक्ट्रिकल कंपनी, त्यामध्ये आम्ही नोकरी करतो.
1: अरे वा वा वा वा वा, खूप छान. अजून काही छंद
0: छंद वगैरे आहेत की? तसं पाहिलं तर पर्यटनाचा छंद आहे, पोहण्याचा छंद आहे आणि रेडिओवरील कार्यक्रम ऐकण्याचा पण छंद आहे. तो आमच्या आई वडिलांनीच आम्हाला लावला आहे.
1: रेडिओ केव्हापासून ऐकता?
0: 2001 पासून भरपूर असे आकाशवाणीचे केंद्र ऐकत आलेलो आहे, त्यामध्ये आकाशवाणी परभणी सुद्धा आमच्या आकाशवाणी केंद्रांपैकीच एक आहे.

0: जी तुम्हाला बोलून खूप आनंद झाला. सांगा आज कार्यक्रमात गीत कोणतं ऐकायचं?
1: मंजिल चित्रपटातलं गाणं आहे किशोर कुमारांच्या आवाजात.
0: अच्छा, रिमझिम गिरे सावन.
1: सुलग सुलग जाय मन.
0: क्या बात है.
1: कारण आमच्या भागामध्ये पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे, पावसाने हजेरी लावलेली आहे.
0: यवतमाळ जिल्हा.
1: हो सर.
0: बऱ्यापैकी पाऊस झाला?
1: हा, चांगला चालू आहे. अजूनही पाऊस सुरू आहे आणि अशा पडत्या पावसाचा आनंद घेत घेतच आज आकाशवाणीला ट्राय केलं, प्रयत्न केला आणि लागला सुद्धा फोन.
0: खडसेजी, आता बोलताना तुम्ही सांगितलं की हा छंद तुमच्या आईवडिलांकडून तुमच्याकडे आलेला आहे. तुमच्या आई पप्पांना माझा नमस्कार सांगा, आमचा नमस्कार सांगा.
1: नक्कीच नक्कीच, सर्वांना नमस्कार. तुमचा नक्कीच पोहोचलेला आहे आणि ते देखील म्हणतच असतात की आकाशवाणी परभणीवरती कार्यक्रम खूप चांगले असतात आणि त्यांच्यामुळेच मला हे सगळे आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्याचा खूप चांगला छंद लागला,
0: छंद जडला. तर चला, वेळ न लावता काय करूया, तुमच्या आई पप्पासाठी, तुमच्यासाठी, सर्व श्रोत्यांसाठी हे छानसं गीत.

0: हेलो,
1: हाँ नमस्कार सर जी।
0: नमस्कार जी। नमस्कार
1: मी मुक्काम पोस्ट कराड जिल्हा सातारा येथून तुकाराम जाधव बोलतोय। जी
0: तुकारामजी जाधव।
1: जी
0: गेल्या आठवड्यामध्ये फोन लावला होता।
1: एक महिना झाला मराठीला लागला होता फोन, एक महिना होऊन गेला की
0: अच्छा, हे आपलं
1: आता
0: प्रेम आहे का
1: कमी
0: नाही?
1: प्रेमच आहे ना
0: हे
1: त्यामुळे।
0: आपलं प्रेम आहे, बरोबर आहे की नाही? तुकारामजी जाधव, एक 2 ते 3 महिन्यानंतर आपण जर सहभाग नोंदवला तर नवीन श्रोते आपल्याशी जोडले जातात,
1: हो ना
0: हे का नाही?
1: हो।
0: बरं, काय करता साहेब तुम्ही?
1: माझं वर्षभर वेल्डिंग काम करतो, ते दरवाजे ग्रिल खिडक्या जाळ्या म्हणून।
0: अच्छा, म्हणजे लोखंड जोडायचं काम करता,
1: हो
0: ठीक आहे ना?
1: हो
0: आणि कसं आहे माहितीये का, आयुष्यामध्ये प्रेमानं सर्वांना जोडायचंच काम केलं पाहिजे,
1: हो
0: हे का नाही? काम चालू आहे वाटतंय, ठोकपीटचा आवाज यायलाय।
1: हो आवाज काम करत करता रेडिओ ऐकतो ना।
0: किती कारागिरी आहेत तुमच्याकडं?
1: चार ऐकी
0: काय डिप्लोमा वगैरे केला होता आयटीआयचा?
1: हो वेल्डरचा कोर्स केला होता आयटीआयचा।
0: वा वा वा वा, खूप छान खूप छान।

0: चला मग आता तुमच्या कारागिरांपर्यंत, तुमच्यापर्यंत हे छान संगीत कोणतं पोहोचवायचं सांगा आता.
1: चित्रपट आहे जीवन मृत्यू, हिल मिल सितारों का अंगन होगा.
0: झिलमिल सितारों का, याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला माहितीये का? झिलमिल सितारों का अंगन होगा, या पावसाळ्यामध्ये आपल्याला छान छान झाडं लावावं लागतील यासाठी.
1: फुलं झाड म्हणजे कशी मोठी मोठी झाडे लावली पाहिजे, वडाची पिंपळाची.
0: या गाण्यामधला सार्थच आहे की झिलमिल सितारों का अंगन होगा, याचा अर्थ असं आहे की बाबा चांगलं सुंदरसं असं नयनरम्य असं वातावरण असलं पाहिजे आपल्या आजूबाजूचं. त्यासाठी लागतो निसर्ग, ही हिरवळ वाढवण्याचं काम आपण करायला पाहिजे. आता वेल्डिंगचं काम करता करता घराच्या आजूबाजूला दोन चार झाडं लावावी अशी आमची विनंती आहे.
1: विनंती आम्ही मान्य केलेली आहे.
0: मान्य केली, ते झाड लावून त्याला पोसण्याचं काम बी करा आणि आपल्या श्रोत्यांपर्यंत आपण पोहोचूया की श्रोते हो, या पावसाळ्यामध्ये प्रत्येकानं कमीत कमी 10 झाडं तरी लावावीत.
1: हो
0: ऐकता तुम्ही नित्य नियम रेडिओ ऐकता?
1: हो ऐकता. 1970 सालापासून रेडिओ आहे तुम्ही सर. आठवण सांगतो सर.
0: सांगा सांगा.
1: 1970 साली रेडिओ आमच्या घरी मोठा होता, जे हॉलचा रेडिओ, आणि त्यावेळेस लायसन्स होत.
0: पोस्ट ऑफिस मधून ते लायसन्स मिळायचं
1: आणि एक वेळ काही

0: श्रोत्यांपर्यंत आपण पोहोचूया की श्रोतेहो, या पावसाळ्यामध्ये प्रत्येकानं कमीत कमी 10 झाडं तरी लावावीत.
1: हो
0: ऐकता तुम्ही नित्य नियम रेडिओ? ऐकता,
1: हो ऐकता ऐकतो. 1970 सालापासून रेडिओ ऐकतो मी सर. आठवण सांगतो सर,
0: सांगा सांगा.
1: 1970 साली रेडिओ आमच्या घरी मोठा होता, जे हॉलचा रेडिओ, आणि त्यावेळेस लायसन होत.
0: पोस्ट ऑफिस मधून ते लायसन्स मिळायचं,
1: आणि एक वेळ काय की वर्षाला फी असायची, एक वेळ आमच्या वडिलांनी लायसनची फी भरली नव्हती. ते पोस्ट ऑफिसर मधल्या लोकांनी रेडिओ आमच्या साहेबांनी जप्त करून नेला होता.
0: मग परत रेडिओ भेटला का नाही तुम्हाला?
1: भेटला की एजंट बरोबर फी भरली, रेडिओ सोडून आणला. तो काय मित्र आहे नाव घेऊ इच्छितो?
0: घ्या ना.
1: सर्वप्रथम तुम्ही घ्या गाण्याचा आनंद.
0: नक्की.
1: मित्र आहे जी प्रेस आहे, राज शेळकेजी, आर एन पाटीलजी, कांताबाव रामगडेजी, विठ्ठल पवारजी, किरण शिंदेजी, गौतम कोकाटेजी, विकास शेळकेजी, श्रीकांत मंडारीजी, विजय पाटील चारुकरजी, धनंजय जपटे टेलरजी, रमेश जाधवजी, उदय काळेजी, रामभाऊ सर्वदेजी, या सर्वांच्या पसंतीला जोडूया.
0: बाबा रेडिओ ऐकतात का आता?
1: ऐकतो की?
0: ऐकतात ना.
1: हो ऐकतात आहे.
0: बाबासाठी आणि तुमच्या असंख्य मित्रांसाठी हे छान संगीत तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. फोन केला त्याबद्दल धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो आकाशवाणी,
0: हेलो आकाशवाणी, बोला कौन बोलते हैं?
1: साढ़ेगांव बोल रहे थे, गोपाल नाटकर।
0: साढ़ेगांव दुधगांव
1: हाँ,
0: नाटकर साहेब,
1: हो
0: काय करता हो?
1: काय नाही स्थिती।
0: अहो सगळ्यात मोठं काम तुम्ही करता आणि काय नाही कसं म्हणता?
1: हो
0: जगाचा पोशिंदा हा शेतकरी,
1: हो बरोबर आहे,
0: शेतकऱ्याने पिकवलं नाही तर खाणार काय?
1: हो ना, हो आपलं तेच शेती, दुसरं काय।
0: शेतामध्ये आता पेरण्या झाल्या का?
1: हो, पेरण्या झाल्या, चांगला पाऊस आहे।
0: बऱ्यापैकी पाऊस आहे?
1: हो, चांगला मस्त नंबर एक पाऊस आहे समजा।
0: वाहुनी झाला का एक दोन पाऊस?
1: हाँ, वाहून झाले, 4-5 पाऊस झाले त्या।
0: अरे वा, तुमच्या इकडे शेतीला ठोका काय चालू आहे?
1: 30,000 रुपये एकर।
0: 30,000 रुपये एकर चालू आहे?
1: हाँ,
0: वा वा, किती एकर शेती आहे तुम्हाला?
1: 5 एकर आहे।
0: मस्त गोपाळ जी, गोपाळ कसं सुंदर नाव आहे बघा, घ्यायला किती मस्त वाटतंय गोपाळ. काही मित्र म्हणत असतील ना, ए गोपाळ्या चल लवकर नि घराच्या बाहेर, लवकर कबड्डी खेळायला जायचं, क्रिकेट खेळायला जायचं, असे कोण जवळचे मित्र आहेत तुमचे?
1: माने गुरु है, मोहन मेत्रे,
0: अजून?
1: रामा होळकर,
0: अच्छा अच्छा अच्छा
1: काही लाडाना गोपी पण म्हणतात।
0: गोपी, याच्यामध्ये जास्त प्रेम असतंय,
1: हो ना, हो ना, जवळचे माणसं तसं बोलतात ना,
0: प्रेम करणारे.
1: गोपाळ्या। हाँ, प्रेम करणारे।
0: तर गोपाळ भाऊ, रेडिओ तुम्ही केव्हापासून ऐकता?
1: 2005 पासून।
0: अरे वा वा वा, खूप छान, तुम्हाला बोलून खूप आनंद झाला गोपाळ भाऊ.
1: मला पण आनंद झाला साहेब, तुम्ही एकदम छान बोलले, एकदम।
0: या तुमच्या सर्व छानशा मित्रांसाठी तुमच्यासाठी गीत सांगा आता.
1: हा, राम तेरी गंगा मैली म्हटलं।
0: अरे वा वा वा वा वा वा, गाण्याचे बोल.
1: हुसन पहाडो का।
0: हुस्न पहाडू का? तर हे छान संगीत जे आहे तुमच्या सर्व मित्रांसाठी, तुमच्यासाठी दुधगाव साळेगावला तुमच्यापर्यंत पाठवत आहोत. फोन केला
1: धन्यवाद
0: त्याबद्दल
1: साहेब।
0: धन्यवाद.

0: हेलो
1: हॅलो
0: हेलो हॅलो आकाशवाणी.
1: हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम चालू आहे, बोला.
0: आपल्याला एक पंडित भीमसेन जोशीचं गीत गये दिन भजन बिनारे, हे भजन पूर्ण टक्के सहित टाका सर.
1: पंडित भीमसेन जोशी यांचं गीत, भक्ती गीत ऐकण्याचा मूड आहे तुमचा.
0: हा भक्ती गीत. आपलं काय नाव आहे म्हणले?
1: माझं नाव संजय थोरात आहे, करता काय तुम्ही साहेब?
0: मी दिव्यांग आहे. माझं नाव आहे पंडित सखाराम लव्हाळे. विनंती आहे साहेब,
1: बर बोला ना.
0: हे दिव्यांगासाठी एखादा कार्यक्रम तुम्ही जर टाकला, दिव्यांगासाठी काय काय सुविधा आहेत त्याच्यामध्ये, तुमचा ते दिलखुलास कार्यक्रम असतो ना,
1: हा,
0: त्याच्यामध्ये जर समजा 2-3 दिवस 2-3 भागामध्ये जर टाकला एखाद्या तज्ञाची मुलाखत, माझ्यासहित तो अनेक दिव्यांगांना त्याचा फायदा होईल, त्यांना त्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचतील,
1: बरोबर आहे.
0: असं काही करा.
1: लवाळे साहेब,
0: हा बोला.
1: ही जी तुमची मागणी आहे की एखादी चांगली दिव्यांगांसाठी मुलाखत,
0: हा
1: शासकीय योजना,
0: हा
1: त्यांना
0: शासकीय.
1: मिळणाऱ्या सुविधा याविषयी एक छानशी त्या क्षेत्रातल्या एखाद्या अधिकाऱ्याची, एक्सपर्टची
0: हा
1: मुलाखत प्रसारित करायला पाहिजे. अतिशय
0: हा
1: रास्त अशी तुमची मागणी आहे, आमच्या वरिष्ठांकडे आम्ही नक्की पोहोचू.
0: ओ, आमच्या मित्राचे नाव घ्या एक,
1: सांगा.
0: मानवतचे राजारामजी मोरे पाटील, गणेश दगडूबा शिंदे दुकानदार, हे आमचे मित्र आहेत.
1: बरं, तर या मित्रांना सुद्धा हे गीत ऐकायचं.
0: हो
1: चला ऐकूयात तुमच्या सर्व मित्रांसोबत हे छानसे गीत.

0: हॅलो.
1: हा नमस्कार सर, मी रघुनाथ ससाणे बोलतो, राहणार तळेगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून.
0: रघुनाथ भाऊ, तुमच्याकडे पाऊस कसा चालू आहे?
1: पाऊस सध्या नाही सर, सध्या उघडच आहे, पाऊस काही नाही
0: झालाच नाही का एखादा पाऊस?
1: झाला ना, परवा दिवशी झाला, हा
0: चांगला दमदार झाला का?
1: दमदार झाला, पेरणी केली लोकांना सर्व,
0: अच्छा.
1: जसं कापूस सोयाबीन असं लावले.
0: बरं बरं.
1: 100% अंध आहे मी. ते संत सुरदास बहुदेशी सेवाभाव संस्था म्हणून आता 29 मे 2022 ला रजिस्ट्रेशन केले लातूरला,
0: अच्छा.
1: त्यामधून अंध लोकांना काही राशन मिळवून देणं, त्यांना कुणाला राशन कार्ड नाही किंवा कुठं मुंबईला काय असतं ह्याचं माहिती सांगणं असं कार्य करतो सर.
0: बरं, तुम्ही आकाशवाणीला केव्हापासून जोडलेले आहात?
1: 9वी 10वीला असताना ऐकतो तो, आता माझं 50 वर्ष वय आहे सर. 30 जूनला माझा 50वा वाढदिवस पण केला आमच्या गावी.
0: अच्छा.
1: छोटीशी एक कविता ऐकतो सर मी, लोकांनी नेत्रदान करावं ह्यासाठी एक छोटीशी कविता ऐकतो मी.
0: ऐकवा.
1: बाबासाहेबांनी लिहून संविधान नेत्रदानाचे महत्व दिले पटवून. नेत्रदान आहे महादान, नेत्रदान करावे आवर्जन. नेत्रदान आहे महादान, स्वतःहून नेत्रदान करावे.
0: नेत्रदानच नव्हे तर देहदान सर्वांनी करायला पाहिजे, रक्तदान करायला पाहिजे. आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, हा उद्देश डोक्यात, हा उद्देश मनात ठेवून हे काम करायला पाहिजे. चला, तुम्हाला बोलून खूप आनंद झाला. गीत सांगा.
1: बेताब मधलं गीत ऐकवा सर.
0: बेताब या चित्रपटातलं छानसं गीत तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत.

तरश होते हो, असा होता तुमचा आमचा सर्वांचा आवडता कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमाचे सादर करते होते सदानंद कांबळी. तेव्हा रसिक श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातून आपला मित्र संजय थोरात आपला निरोप घेतोय. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

0: हॅलो आकाशवाणी, हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. श्रोत्यांशी फोनवर संवाद साधत होते संजय थोरात आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. FM बँड 102 MHz आणि 229.9 MHz अर्थात 1305 KHz आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. आता दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 3:10 मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्याचबरोबर FM बँड 102 MHz विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. तेव्हा आता सुरुवातीला वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.
1: जनीचे बोल स्वानंदाचे डोल संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
2: वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी हजारो वारकरी पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून लाखो मैल पायी वारी करतात. या वर्षीही त्याला अपवाद नाही. यावेळी सुद्धा वारी मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून ग्रीन कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृह, हँगर व्यवस्था आणि हाय माल्ट प्रकाश योजना उभारण्यात आलेली आहे. श्रोतेहो, कालच म्हणजे 7 जुलैला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं श्री क्षेत्र देहू पुणे इथून प्रस्थान झालं आणि आज म्हणजे 8 जुलैला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले. या निमित्त वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा.

भूलोकीचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेली आहे. आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीये. ती अगदी हरखून गेली आहे. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेठ यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेठ म्हणजे संत नामदेवरायांचे वडील. बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाईंचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली.

ती स्वतःला 15वी जनी म्हणते. 15वी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत. संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना, एक बहीण आणि एक कन्या, असं 14 जणांचं हे कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये ही 15वी जनी. सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे. आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते. ही तिची स्वनामधन्य मुद्रा आहे.

0: अर्पण।
1: नाम याची दासी जनी, ही जनी नामदेवांपेक्षा वयानं मोठी आहे, पण तिच्या जीवनात संत नामदेवांचा संपर्क आला हा तिच्या आयुष्यातला सौभाग्य योग होता। म्हणूनच ती म्हणते,
2: धन्य माय बाप नामदेव माझा, धन्य माय बाप नामदेव माझा, तेने पंढरीराया दाखविले, होते जगामध्ये निंद्य, ते त्वा जगात केले वंद्य।
1: नामदेव रायांनीच जनाबाईंना नाममंत्र आणि वत्सल भक्तीची दीक्षा दिली। तिच्या मनातल्या सूक्ष्म रूपातल्या आध्यात्मिक अंकुराला नामदेवांकडेच अनुकूल वातावरण लाभलं। नामदेवांच्या संगतीमध्येच तिला आध्यात्मिक अधिकार मिळाला। म्हणूनच ती सांगते त्यांच्या चरित्रातल्या सुद्धा घटना, या घटनांचं सविस्तर वर्णन ती करते। ती म्हणते, गोणाईने नवस केला, देवा पुत्र देई मला,

हीच जनाबाई दिवाळीच्या सणाचा एक प्रसंग रंगवताना असं म्हणते, सण दिवाळीचा आला नामा देवळासी गेला, हाती धरुनी देवासी चला।

संत नामदेवांशी तिचं जन्मोजन्मीचं आणि युगायुगाचं नातं आहे. तिच्या अस्तित्वाला अर्थच मुळी नामदेवांमुळे मिळालेला आहे. म्हणूनच आपले पूर्वजन्म सांगताना ती म्हणते, सत्ययुगामध्ये नामदेव प्रल्हाद होते तर मी त्यांची पद्मिनी दासी होते. त्रेतायुगामध्ये नामदेव अंगद होते तर मी मंथरा दासी होते. द्वापार युगामध्ये नामदेव उद्धव होते आणि मी कुब्जा होते. तर कलियुगामध्ये ते नामदेव आहेत आणि मी त्यांची दासी जनी. हिरण्यकश्यपाचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नामे माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म त्यांचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे माथा तिथ लीलाथ. गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव. कुब्जा नाम माझे उद्धरिले स्वभाव. कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी. त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी. अशा नामदेवांच्या घरी आल्यानंतर विविध कामं ती करते आहे. आणि एक प्रसंग आहे, ती जात्यावर ओव्या म्हणते आहे दळण दळता दळता. बघा हा, वरवर बघताना अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या अशा या जात्यावरच्या ओव्या, पण नेहमीच्या ओव्यांप्रमाणे त्यामध्ये प्रापंचिक कटकटी नाहीत, सासू सुनांच्या तक्रारी सुद्धा नाहीत. यामध्ये एक गूढ असा आध्यात्मिक अर्थ भरलाय. काय म्हणतात बरं जनाबाई? त्या म्हणतात,

0: आपल्या दैनंदिन जीवनाची अध्यात्माशी सांगड हे जनाबाईंच्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मला तर जनाबाई या कर्मयोगिनी जनाबाई वाटतात.
1: सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी.
2: तर नरहरी सोनार म्हणतात, देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने.
0: आणि जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझा गाईना अनंता.

0: बघा, या भावबळानं तिला अलौकात नेऊन सोडलंय. तिचे श्रम हे श्रम उरलेच नाहीत. पण एक परकरी पोर आहे, लहान आहे, कुणाशी बोलणार? आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर आपलं सुख दुःख कुणाशी शेअर करणार? तेव्हा ती म्हणते,
1: माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू, मती मंद मी तुझी दासी.

बघा, जनाबाईंनी रूढार्थानी प्रपंच केला नाही, पण प्रपंचातली सगळी नाती त्यांनी विठ्ठलामध्येच पाहिली. दळण कांडण असेल, धुणी भांडी असेल, गोऱ्या थापणं असेल, शेणानी घर सारवणं असेल, जनाबाईंचा स्वभाव मुळातच कष्टाळू आहे आणि देवाचं मानुषीकरण केलंय त्यांनी. म्हणून त्या म्हणतात, झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी.

0: आणखी एक गमतीशीर प्रसंग जनाबाई त्यांच्या अभंगामध्ये नोंदवतात आणि अगदी ऐकता ऐकता सहज म्हणून आपल्या पण चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. जनाबाई म्हणतात, जनी डोईने गांजली, जनी डोईने गांजली, विठाबाई धावी आली. देव हाते बुचडा सोडी, देव हाते बुचडा सोडी, उवा मारी तसे तातडी. केस विंचरुनी मोकळे केले, केस विंचरुनी मोकळे केले, जनी म्हणे निर्मळ झाले. आई आणि मुलाचं किंवा आई आणि मुलीचं नातं कसं असतं हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं.
1: एके दिवशी नहावयास पाणी नव्हते विसणास, देव धावो निया आले, शीतल उदक घे घे बोले. आपुल्या हाती विसणी घाली जनीच्या डोई पाणी, आपुल्या हाते वेणी घाली, जनी म्हणे माया आली, जनी म्हणे माया आली.
0: किती उत्कट नाट्य हे. आणि बघा, देव तिच्या सवे नाही तर तिच्यातच आहे याची तिला खात्री आहे. तिचा भक्तीचा अधिकारच इतका आहे की ती देवाशी तद्रूप झालीय. ती म्हणते, देव

0: इतकंच काय तर एखाद्या प्रियकराप्रमाणे किंवा पतीप्रमाणे सुद्धा तिने हे नातं अनुभवलंय बर का।
1: विठ्ठल आपल्या दरिद्री घरात येणार त्याचा योग्य पाहू

विचार आपण करू शकणार नाही या जाणीवेनं ती खंतावते. पण ऐन मध्यरात्री रुक्मिणीचा संघ दूर करून केवळ आपल्या प्रेमाखातर तो आपल्यापाशी येतो हे उमजल्यावर आनंदानं फुलूनही येते. तिचा देव तरी कसा, रात्री गुजगोष्टी करता करता झोपून गेला तो उजाडल्यावरही तिथंच झोपलेला. मग जनीच त्याला उठवते, मंदिरात धाडते. एके रात्रीचे समय देव आले लवलाही, एके रात्रीचे समय देव आले लवलाही, सुख शेज पहुडले जनी सवे गुज बोले. गुज बोलता बोलता, गुज बोलता बोलता निद्रा आली अवचिता. उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी.

विठ्ठलाशी कसं बहु पेढी आणि बहु आयामी नातं आहे बघा. एक प्रसंग असा आहे, रोज रोज देवळातलं मिष्टान्न खाऊन देव कंटाळलाय. रोजची पक्वान्न रोजची मिष्टान्न त्याला नको झाली आहेत आणि तो जनाबाईंकडे आला आणि म्हणतो, जनी मला काहीतरी खायला दे ग. दासगणू महाराजांच्या पदामध्ये फार उत्तम असं हे पद आहे. ती म्हणते, अरे मी तुला काय खायला देणार, मी तर नामयाची दासी जनी आहे.

0: आणखी एक प्रसंग सांगतात. संत नामदेवांच्या वाड्यामध्ये श्री पांडुरंग आलेत. नामदेवांचा अधिकारच तेवढा आहे. सर्वांनी श्री विठ्ठलांना नमस्कार केला, पण विठ्ठलांची नजर मात्र जनीला शोधतीये. जनी परसदारी कामामध्ये गुंतलेली आहे. तेव्हा श्री विठ्ठल तिला शोधतात, तिच्याबद्दल विचारतात, आणि ती भेटली की तिचं क्षेम कुशल पुसतात आणि हसतातही. एक विलक्षण प्रत्ययकारी असं हे भास दृश्य म्हणजे जनीच्या अभंगाचा गाभा आहे.
1: एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, अवघी पायासी लागली देवे त्यावरी कृपा केली. मी बाहेरी कामासी गुंतले देवे मजला विचारले, बाहेर आहे सव बोलती देव मजला हटकती. हात धुवून जवळी गेले कशी गे जनी देव हसून बोले.
0: किती सुंदर भावदर्शन आहे. जनीचा क्षेम कुशल आणि खुशाली विचारणारा असा हा तिचा सखा पांडुरंग आहे. तिचा हा प्रामाणिक भाव मनाला अगदी भिडतो. स्त्री सुलभ भावना आणि स्त्री हृदयाची स्पंदन सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये वारंवार बघायला मिळतात. तिने रूढार्थाने संसार केला नाही, पण वात्सल्याचा अखंड झरा तिच्या अभंगातून दिसतो. बाळक क्रीडेच्या अभंगामध्ये ती म्हणते,
1: वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी पायी पैंजण आणि वाळे हाती नवनीताचे गोळे. धन्य यशोदाते माय दासी जनी वंदी पाय. घर हिंडते आकाशी झाप घाली पिलापाशी. माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी.
0: बघा, एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणाली ते

तिच्या या भक्तिभावातून अद्वैताकडे जाणारा हा प्रवास, तिची आध्यात्मिक अनुभूती ही अक्षरशः तिच्या प्रत्येक अभंगामध्ये जाणवत राहते. अनेक वेळेला ती विठ्ठलाला कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत सुद्धा बघते बर का. आजच्या भाषेत बोलायचं तर हा फॅमिली मॅन आहे. कसा आहे हा फॅमिली मॅन? तर निवृत्तीला त्यांनी खांद्यावर घेतलंय. निवृत्तीला खांद्यावर का घेतलं? तर निवृत्ती हा द्रष्टा संत आहे, काळाच्या पुढे बघू शकणारा संत आहे, आणि म्हणूनच तो संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शक आहे. पुढे जनी म्हणते, पुढे चाले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात, आणि म्हणूनच पुढे चाले ज्ञानेश्वर. आणि मग म्हणतात, मागे मुक्ताई सुंदर. आता ही मुक्ताई खरं तर छोटी आहे वयानी सगळ्यांपेक्षा, मग ती मागे का बरं? तर आपल्यासारखे जे चुकार आणि मागे रेंगाळणारे भक्त असतात ना, त्यांना या भक्तीच्या वाटेवर थोडीशी शिस्त लावून पुढे आणण्यासाठी ती मागे आहे. चला तर ऐकूयात जनाबाईंचा अतिशय सुंदर

एके दिवशीचा प्रसंग सांगतात. रात्री विठ्ठल जनीच्या झोपडीत झोपले. दळण दळत होते त्यामुळे शेला आणि माळ काढून ठेवली होती. पण सकाळी देवळामध्ये काकड आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठल घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्यांना पाहिलं तर काय, विठ्ठलाचा शेला नाही आणि माळही नाही गळ्यात. अशा वेळेला पंढरपुरातल्या प्रत्येक घराची झडती घेतली गेली आणि विठ्ठलाचा शेला आणि माळ हे जनीच्या झोपडीत सापडली. त्यावर एक अतिशय सुंदर असं पद आहे.

0: जनाबाईंना सुळावर चढवण्याची आज्ञा झाली. पण जनीच्या अशा आर्त आणि करुण अशा धावा केल्यामुळे विठ्ठलाचंही अंतःकरण द्रवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं असं सांगतात. लोकसाहित्यामध्ये सुद्धा जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच्या संबंधाबद्दल खूप गमतीशीर वर्णनं येतात. एक प्रसंग असा आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत. तुम्हा सर्वांना माहितीये की पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी माता नाहीये उभी. अशा वेळेला ते वारकरी रुक्मिणी मातेला विचारतात, कुठे गेले हो विठ्ठल? रुक्मिणी माता उपहासाने उत्तर देते, गेले असतील कुणाचं तरी दळण दळायला, कुणाची तरी धुणी धुवायला. स्त्री सुलभ मत्सराचा किती सुंदर आविष्कार आहे हा. म्हणूनच रुक्मिणीनी मोठा मजेशीर प्रश्न रात्री विठ्ठलाचे पाय चेपता चेपता विचारलाय.
1: विठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खरं सांगा देवा जनी तुमची कोण लागे.
0: खर तर रुक्मिणीच्या निर्व्याज अशा प्रेमाचं सगुण रूप म्हणजे जनाबाई आहेत. पण किती सुंदर रंगवलाय हा प्रसंग. हीच जनाबाई कधी कधी अगदी बंडखोरपणे किंवा उद्धटपणे, काही वेळेला धीट आणि सडेतोडपणे आपल्या अभंगामध्ये भाषा वापरत असते. अत्यंत निसंकोचपणे आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिचे अभंग पारदर्शी वाटतात. बघा हा, खरं तर विठ्ठल हा विवाहित परपुरुष आहे, पण त्याच्या भेटीला जायचंय तेव्हा जननिंदेची पर्वा न करता गणिकेसारखी मी बाजारात उतरीन असं ती म्हणते. बिनदिक्कत त्याच्या घरी जायची भाषा करते आणि पंढरीमध्ये भक्तीचं पाल मांडलंय असंही सांगते. जीवभावाकडून शिवभावाकडे जाताना हे स्वतःहून स्वीकारलेलं स्वैरिणी पद आहे. ती म्हणते,
1: डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करी. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशवा घर तुझे.
0: बघा, ही चांगल्या अर्थाने असणारी बंडखोरी, स्पष्ट तिखट आणि सडेतोड शब्द आहेत. म्हणूनच तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा ती बोलते आणि जातीभेदाबद्दल सुद्धा विठ्ठलाला सडेतोड प्रश्न विचारते. ती म्हणते, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवी अले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी, नारा गोंदा महादा विठा ठेवी अले अग्रवाटा, देवा केव्हा क्षेम देसी, आपुली म्हणोनी दासी जनी. बघा, 13व्या शतकातल्या उपेक्षितांची आणि वंचितांची ही प्रतिनिधी आहे. पण धाडस केवढं, साहस केवढं की साक्षात तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रश्न करू शकते. हीच जनाबाई पुढे अतिशय तिखटाच्या शब्दामध्ये विठ्ठलाला मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते आणि मग पुढे एका भारुडामध्ये ती असं म्हणते, खंडेराया तुझ करीते नवसू खंडेरा.

ಮಾಯಾ ಸಾಸ್ರಾ ಮೇಲಿಯಾ ಹೋಯಿಲ ಆನಂದ ಮರುದರೆ ನಣಂದ ಖಂಡೇರಾಯ ಜನಿ ಮಳೆ ಖಂಡೋ ಔಘೆ ಮರುದೆ ಎಕ್ಟಿಸ ರೌದೆ ಪಾಯಾ ಪಾಶಿ ಎಕ್ಟಿಸ ರೌದೆ ಪಾಯಾ ಪಾಶಿ ಎಕ್ಟಿಸ ರೌದೆ ಪಾಯಾ ಪಾಶಿ ಕೈ ಸುಂದರ ರೂಪಕ ವಾಪರಲಾಯ क्रोध माया द्वेष मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताची ही वाटचाल म्हणून एकटीच राहू दे पायापाशी ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत

उत्कट आणि भावगर्भ असाय. ती दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते. जणू काही ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत. ती म्हणते, अहो सखी ये साजणी, ज्ञानाबाई हो हरणी, मज पाडसाची माय भक्ती वत्साची ते गाय. इतकंच काय तर ती म्हणते, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू. प्रत्येक घटना जनाबाईंनी स्वबळावर अनुभवली आहे. संत नामदेवांनी सगुण भक्तीतून तिला विठ्ठलाचं रूप दाखवलं, तर ज्ञानदेवांनी बोट धरून तिला निर्गुणाची वाट चालवली आहे, योगाचीही अनुभूती दिली आहे. पण विशेष असं की संत नामदेवांमुळेच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची तिची भेट झाली आहे आणि म्हणून ती म्हणते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि म्हणूनच एका स्त्री सुलभ उत्कट अशा हुंकारातनं ती म्हणते,

0: जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची खंत आणि कुरकूर जनाबाईंनी कधीच केली नाही. स्त्रीत्वाचा खेद किंवा निंदा सुद्धा तिने केली नाही. कधी स्त्रीत्व लपवलं नाही तर कधी फार मिरवलं सुद्धा नाही. ती म्हणते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. तिचं हे स्त्रीत्व तिच्या कर्तृत्वाच्या आड आलं नाही.
1: जनीच्या अभंगात उपदेश कमी आणि अनुभूती जास्त आहे. नुसती पोपटपंची नाही, म्हणूनच अर्थगर्भी आहे.
0: आणि भक्तीला आणि अधिकाराला वयाचं किंवा सामाजिक स्तराचं बंधन लागत नाही हे सुद्धा जनाबाईंचेच अभंग आम्हाला सांगतात. कारण तत्कालीन समाजाचा विचार करताना जनाबाई या उपेक्षित आणि निम्न स्तरातून आलेल्या आहेत. पण वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रसी इथे अधोरेखित होते. केवळ आणि केवळ भक्तीच्या कर्तृत्वावर त्या संतपदाला पोचल्यात.
1: जनीला घरची अशी काही पार्श्वभूमी नव्हती. गॉडफादर नव्हता, वशिलाही नव्हता. गुणही उत्तमताम याती.
0: जनीने कधी आपल्याला जे पडलेले कष्ट आहेत त्याचे किंवा विद्रोहाचे उपेक्षेचे भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. या उपेक्षेचे आणि विद्रोहाचे झेंडे सुद्धा कधी तिने मिरवले नाही. नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेली आणि असं म्हणावंसं वाटतं, कुटुंब रंगलय परमार्थात, कुटुंब रंगलय लेखन कार्यात. असं म्हणतात, एका मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाही, पण याला अपवाद होता ते संत नामदेवरायांचं कुटुंब आणि त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य असलेली ही संत जनाबाई.
2: प्रसिद्ध साहित्यिक श्री राचीम ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात, जनीच्या कवितेत गंगेचा गंभीर जीवनौघ नसला तरी निर्झरिणीचे संगीत आहे. उद्यान पुष्पांचा धुंद सुगंध नसला तरी जाई जुईचा मंद मधुर परिमल आहे. प्रभाकराचे प्रखर तेज नसले तरी पहाटेच्या वेळी प्रकाशणाऱ्या शुक्राच्या चांदणीची सुख शीतल प्रभा आहे. केतकीचा घमघमाट नसला तरी तुळशी मंजिरीचे पावित्र्य आहे.

संत जनाबाई ही पहिली स्त्री चरित्रकार आहे. तिने संत चोखामेळ्यांचं चरित्र लिहिलं, संत सेना न्हावी यांचं चरित्र लिहिलं आणि हरिश्चंद्राचं आख्यानही लिहिलं. काळाला आव्हान देणारी अशी ही भक्तिमार्गी विरागिनी. श्री विठ्ठलावर जीवापाड प्रेम करणारी जनाबाई संत नामदेवांचं बोट धरून भक्तिमार्गावर वाटचाल करत राहिली. आणि मग ही परकरी पोर जनी संत जनाबाई झाली आणि नंतर तुम्हा आम्हा सर्वांची ती जनाई.

नामदेवांच्या परसदारातली ही तुळस विठुरायाच्या गळ्यातली तुळशी माळ झाली. असं म्हणतात, गुरुची सावली होऊन जगणारी ही जनाबाई अखेरच्या क्षणी सुद्धा गुरुला सोबत करत राहिली. सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी, संत नामदेवांनी देह ठेवला पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर आणि त्याच दिवशी ही नामयाची दासी जनी त्याच पायरीवर स्वतःही कायमची विसावली, शांत झाली, ज्योतीमध्ये ज्योत सामावून गेली. गुरु शिष्य दोघेही एकाच दिवशी पांडुरंग चरणी विलीन झाले, जनीची जनाई झाली. चला तर, जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया. आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस धर्माची ही दिंडी पुढे नेऊया. जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल.

0: आताच आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवसाचं औचित्य साधून संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन होतं मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
0: बरेच श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज यामध्ये आपण ऐकला जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचं, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन.
3: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
4: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
3: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या. आम्ही त्या संक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया संजीव चिमलगी आणि देवकी पंडित यांनी गायलेलं आई शपथ या चित्रपटातील गीत.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: श्रोते हो, चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया जैत रे जैत या चित्रपटातील गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. नाधो महानोर यांची रचना आहे आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत.

शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

श्रोते हो, बृहन मुंबई महानगरपालिकेकडून बांधकाम स्थळांच्या सुरक्षेच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना आहेत. सध्याचे हवामान आणि ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विकासक, वास्तुविशारद, परवानाधारक, सर्वेक्षक, कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापक आणि बांधकाम स्थळांशी संबंधित अभियंते यांना खालील सुरक्षाविषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. बांधकामासाठी उभारलेले तात्पुरते मचान, परांची, सुटे व खुले साहित्य, क्रेनवरील साहित्य, संरक्षण भिंतींसह बांधकाम स्थळी असणारे पत्रे, साचा बांधणी तसेच सर्व तात्पुरत्या संरचनांची सखोल तपासणी करून त्या स्थिर, सुरक्षित आणि भक्कम स्थितीत असल्याची खात्री करावी. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर, गच्चीवर आणि उंचावरील प्लॅटफॉर्मवर असलेले सुटे आणि खुले साहित्य त्वरित हटवावे किंवा योग्य प्रकारे बांधून सुरक्षित करावे. कोणत्याही बांधकाम स्थळी अव्यवस्थित किंवा निष्काळजीपणे कामकाज होऊ देऊ नये. सर्व कामाचे नियोजन, देखरेख आणि अंमलबजावणी सुरक्षितरित्या आणि पद्धतशीरपणे करावी. खोदकाम करण्यात आलेल्या बांधकाम स्थळांवर योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि त्यावर काटेकोरपणे देखरेख ठेवावी. सर्व कामगारांनी निर्धारित वैयक्तिक सुरक्षा साधनांचा तसेच उंचावर काम करताना आवश्यक फॉल प्रोटेक्शनचा वापर करणं बंधनकारक आहे. संपूर्ण बांधकाम स्थळाची तात्काळ सुरक्षा तपासणी करून सर्व असुरक्षित बाबी विलंब न करता दुरुस्त कराव्यात. हवामान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावं आणि परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात. सर्व संबंधितांनी या सुरक्षाविषयक सूचनांकडे अत्यंत तातडीची बाब म्हणून पाहावं. सुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. कामगार, परिसरातील रहिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. सर्व विकासकांनी या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचनांची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन लागू असलेल्या सर्व सुरक्षाविषयक नियमांचे आणि उत्कृष्ट बांधकाम पद्धतीचे काटेकोरपणे पालन करावे. बृहन्मुंबई महानगरपालिका. निवेदन संपलं. श्रोते हो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया सोनू निगम यांनी गायलेलं नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील गीत. जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि जितेंद्र कुलकर्णी यांनी गीताला संगीतबद्ध केलं आहे.

श्रोते हो, सोनू निगम यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, यानंतर चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल संध्याकाळी 4 वाजता.

यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक दुपारी 1:30 वाजता आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, आणि त्यानंतर दुपारी 1:40 वाजून चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण त्याआधी राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे. प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत.
1: दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है.
0: प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13व्या आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडे पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत जे आणि KM रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता

शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. April 2024 ते January 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमांनुसार चालकांना

उत्तराच्या तासात दिली. 5150 बस भाड्याने घेण्याचे कंत्राट महामंडळाने दिले आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी NCMC कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापुरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामं, तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर.
देशाच्या

0: विविध भागात पावसाचा जोर, महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास संपूर्ण जून महिन्यात पावसानं दडी मारली होती, त्यामुळे शेतीची कामं रखडली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सून सक्रिय झाला असून जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि शेती कामांना सुरुवात झाली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार 30 जून पर्यंत जिल्ह्यात 1,49,950 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. राज्य शासनानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. यासोबतच डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील 1,41,646 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 32,60,008,000 रुपये व्याजाची रक्कम थेट जमा करण्यात आली. त्यामुळे ही योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतीसाठी पीक कर्ज घेऊन जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येतो. पीक कर्जाची वसुली मुदतीपूर्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारनं 1 जुलै 2026 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना स्थित्यंतर करून विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण म्हणजेच VBG रामजी नामांतर करण्यात आलं आहे. या योजनेतून मजुरांना 125 दिवसाच्या रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2 जुलै रोजी जुनोना गावात वृक्ष लागवड करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणाऱ्या प्रस्तावित टायगर सफारी प्रकल्पाला गती येणार असून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथल्या मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रपूर इथल्या प्रस्तावित टायगर सफारी वन्यजीव बचाव केंद्र तसंच आधुनिक बहुपयोगी वन्यजीव बचाव पिंजऱ्याच्या सादरीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण मातीत रुजलेली स्वप्न जिद्द अभ्यास आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर जगाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचू शकतात याचं प्रेरणादायी उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या रामपूर गावच्या कन्या प्राध्यापिका त्रिवेणी रंजना जनार्दन गव्हाळे यांनी घालून दिलं आहे. रशियन फेडरेशनच्या फेडरल एजन्सी फॉर CIS अफेअर्स कॉम्पॅक्ट्रिएट्स लिव्हिंग अब्रॉड अँड इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन कोऑपरेशन यांच्या वतीनं आयोजित न्यू जनरेशन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी भारतातून प्राध्यापिका त्रिवेणी गव्हाळे यांची निवड करण्यात आली. जून 2026 मध्ये आयोजित या परिषदेत जगातील विविध देशांतील निवडक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व करताना प्राध्यापिका गव्हाळे यांनी भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा, मराठी भाषेचं वैभव, साहित्याची सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी विचार यांची प्रभावी मांडणी केली. चंद्रपूर इथल्या पडवली परिसरातील प्रणय जितेंद्र जन्मदूर यांनी भारतीय वायुदलात फ्लाइंग ऑफिसर पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. जिद्द, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं. त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली असून चंद्रपूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत, त्रुटीरहित आणि सर्वसमावेशक ठेवण्याकरिता महाराष्ट्र मतदार यादीचं विशेष सखोल पुनरीक्षण करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगानं जिल्ह्यात SIR मोहिमेअंतर्गत 86.56% मतदारांची मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली. मान्सून आपत्तीच्या काळात तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देणं, स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करणं या उद्देशानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं इरई धरणावर विशेष आपत्ती प्रतिसाद दलाच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तींच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आलं. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सज्ज राहावं तसंच पूरपरिस्थिती आणि एल निनोची परिस्थिती लक्षात घेता इरई धरणातील पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिल्या. यावेळी प्राथमिक बचाव आणि शोध मोहीम, प्राथमिक उपचार, हृदय आणि

0: फुप्फुसांचं पुनरुज्जीवन, सीपीआर, पूर्वसूचना प्रणाली आणि समुदाय जनजागृती, आपत्ती काळातील समन्वय आणि बचाव कार्य अशा विविध आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती देण्यात आली, तसंच उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणी सुद्धा करण्यात आली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले, वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, दुपारचे 1:45 आणि 47 सेकंद झाले आहेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला वसंत आजगावकर यांनी गायलेलं गीत ऐकूया. विंदा करंदीकर यांची रचना आहे.

श्रोते हो, आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात ही रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. दुपारचे 1:55 झाले.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी बासी मर्डेकर यांच्या आला आषाढ श्रावण या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद.
1: श्रोते हो, पाऊस हा केवळ एक ऋतू नाही, तर तो माणसाच्या आयुष्यात नवी आशा, नवे चैतन्य आणि नवीन स्वप्न घेऊन येतो. विशेषतः ग्रामीण जीवनात पावसाचं आगमन म्हणजे आनंदाचा सोहळाच असतो. अशाच ग्रामीण जीवनातील आनंद, समाधान आणि निसर्गाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीने व्यक्त करणारी एक कविता आहे. ती म्हणजे कवी बा सी मर्ढेकर यांची आला आषाढ श्रावण ही कविता. बा सी मर्ढेकर हे मराठी नवकाव्याचे जनक मानले जातात. मराठी कवितेला आधुनिकतेची नवी दिशा देण्याचं मोठं कार्य त्यांनी केलंय. त्यांच्या कवितेत चिंतन, वास्तव दर्शन आणि भावनांचा अनोखा संगम आपल्याला दिसून येतो. ऐकूयात मर्ढेकरांची प्रसिद्ध कविता आला आषाढ श्रावण. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने व्यावा वर्षा ऋतू तरी. काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यात, काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत. चाळी चाळीतून चिंब ओली चिरगुटे झाली, ओल्या कौलारा कौलारी मेघ हुंगतात लाली. ओल्या पानातल्या रेषा वाचतात ओले पक्षी, आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी. ओशाळला येथे यम वीज ओशाळली थोडी, धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोळी. मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ, येता आषाढ श्रावण निवतात दिशापंथ. आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी, किती चातक चोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी. श्रोते हो, कविता वाचताना सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं ते म्हणजे पावसाने नाहून निघालेल्या एका सुंदर अशा खेड्याचं चित्र. आषाढ आणि श्रावण हे पावसाचे महिने. आकाशातून कोसळणाऱ्या सरींनी धरती अगदी हिरवागार शालूच नेसते अशासारखं वाटतं, आणि शेतकऱ्याच्या मनात आशेचे अंकुरही फुटायला लागतात. आषाढ घन म्हणजे पावसाचा महिना आणि श्रावण म्हणजे पावसाच्या महिन्यांचा राजाच जणू. हे दोन महिने अगदी सगळ्यांसाठीच खास असतात. ह्या कवितेत शेतकऱ्यांसाठी तर आणखीन महत्वाचे असतात, पण गावात मात्र ह्याच दोन महिन्यात खरी धम्माल अनुभवायला मिळते. ह्या कवितेत ग्रामीण जीवनाचा एक सहज स्पर्श आलेला आहे. निसर्ग आणि माणूस हे दोन्हीही वेगळे नाहीत. शेतातली पिकं, पावसाच्या सरी, घरातील माणसं, त्यांचे श्रम आणि त्यांचं समाधान हे सगळं काही एकमेकांमध्ये मिसळून गेलेलं आहे. पावसामुळे केवळ निसर्गच बहरत नाही, फुलत नाही, तर माणसाचं मनही बहरतं, प्रफुल्लित होतं. आषाढ आणि श्रावण म्हणजे पावसाच्या दिवसातली आनंदाची पर्वणीच. ही आनंद पर्वणी या कवितेत अतिशय सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळते. आणि मग ही कविता वाचली की मन आपोआपच बालपणीच्या त्या पावसाळ्यातल्या मज्जेच्या दिवसात रमून जातं.
0: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी बासी मर्डेकर यांच्या आला आषाढ श्रावण या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला. दुपारचे 2 वाजले. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये तिलापिया मासे हे उथळ पाण्याच्या तलावात 5 ते 6 महिन्यात परिपक्व होतात. मादीच्या तुलनेत नराच्या वाढीचा दर दुप्पट असल्यानं नर तिलापिया मत्स्यपालकांसाठी व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठरतात. जलद वाढ, मोठा आकार, प्रथिनांचं उच्च प्रमाण आणि रुचकरता यामुळे तिलापिया हे जागतिक मत्स्यपालनातील तिसरे महत्वाचे मासे बनले आहेत. तिलापियाच्या 70 अधिक प्रजातींची नोंद असली तरी त्यातील प्रामुख्यानं ओरिओक्रोमिस मोझांबिकस, ओरिओक्रोमिस निलोटिकस, ओरिओक्रोमिस झिल्ली या 3 प्रजातींचं व्यावसायिक पद्धतीनं उत्पादन घेतलं जातं. मत्स्यपालनासाठी तिलापिया प्रजाती उपयुक्त ठरते तर ह्याची काही वैशिष्ट्ये आहेत. याच्यामध्ये भारतीय प्रमुख कार्प 1 नग चौरस मीटरच्या तुलनेत तिलापिया 5 नग चौरस मीटर संचयन करू शकतो. वातावरणातील आणि पाण्यातील अत्यंत बदलास सहन करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. प्राणवायू 3 PPM तापमान 6 ते 30 अंश सेल्सिअस आणि पाण्यातील खारटपणा 30% पर्यंत चालू शकतो. सर्व प्रकारचं खाद्य हे मासे खातात. संवर्धनाचा कमी कालावधी हा 6 ते 7 महिने असून भारतीय प्रमुख आणि इतर कार्प 12 ते 15 महिने यांचं संवर्धन करावं लागतं. एकाच वेळी सोडलेले मासे एक समान वाढून एकाच वजनाचे होतात. काट्याचं प्रमाण कमी आणि माशांची चव चांगली असते. मर्तुकीचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे दूरवरच्या जिवंत वाहतुकीसाठी उत्तम ठरतो. स्थानिक बाजारपेठ आणि प्रक्रियेसाठी मोठी मागणी असल्यामुळे दरही चांगला मिळतो. माशांचे तुकडे न करता थाळीमध्ये पूर्ण मासा आकर्षक दिसतो. रोगप्रतिकारक क्षमता अधिक आहे. तसंच बारमाही पाणी उपलब्ध असेल तर 1 वर्षामध्ये कमाल 3 उत्पादनं घेता येऊ शकतात. तिलापिया प्रजातींची जी वैशिष्ट्ये आहेत तर यामध्ये नाईल तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणा जो असतो तर याची सहन क्षमता 29% आहे. 60 cm ते 3.6 kg पर्यंत वाढू शकतो. 6 महिन्यात 600 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. मोझांबिका तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ती 30% आहे. 40 cm आणि 3.2 kg पर्यंत वाढ होऊ शकते. 6 महिन्यात 400 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात हा जगतो. भारतामध्ये सहज संवर्धन घेता येऊ शकतं. रेड तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील खारटपणाची जी सहन क्षमता आहे ही 19% असते. 6 महिन्यात 700 ग्रॅम पर्यंत वाढ होते. 10 ते 30 अंश सेल्सिअस पर्यंतच्या तापमानात जगतो. 40 cm आणि 3.2 kg पर्यंत वाढ होऊ शकते. भारतात सहज संवर्धन आपण करू शकतो. समुद्र राणी माशांप्रमाणे दिसतो आणि बाजारात खूप मागणी आहे. गिफ्ट तिलापिया या प्रजातीचं वैशिष्ट्य म्हणजे आंतरराष्ट्रीय जिवंत जलसंपत्ती व्यवस्थापन केंद्र किंवा वर्ल्ड फिश सेंटर इथे नाईल तिलापिया प्रजातींचं निवडक प्रजनन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जेनेटिकली इम्प्रूव्ड फार्म तिलापिया या प्रजातीच्या उत्पादनास प्रारंभ केलाय. स्थानिक माशांपेक्षा 112% जास्त वाढ असते. साठवणीपासून काढणीपर्यंत 75% जगण्याचा दर असतो.
0: मत्स्य शेतीसाठी फायदेशीर तिलापिया प्रजाती या विषयी माहिती आपण ऐकलीत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे महत्त्व जाणून घेऊया. श्रोते हो, आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समदोषाः समाग्निश्च समधातू मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नी तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे. अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात, वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम, ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी कुळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी. तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावेत. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स, शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: दुपारचे 2:10 झाली आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्य

0: कार्यक्रम परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत। या चौथ्या आणि शेवटच्या भागात आवचटजी आपलं स्वागत।
2: रामकृष्ण हरी।
1: रामकृष्ण हरी। आवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय, निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे, यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाची मदत होती आहे मला या भागात सांगा।
2: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे। माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली। ते गेले, पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील, काही करशील, पण वारी सोडू नको। आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतोय, या कचऱ्याचं होतं काय। आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं। आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
1: बरोबर
2: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे, श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्या बरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत। म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये। एका अर्थानं
1: तुम्ही म्हणत असं लोकचळवळ झाली,
2: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं
1: बरोबर
2: की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे,
1: बरोबर
2: तो शिरकाव निघून जावा। त्यामुळे एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो, कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं।
1: बरोबर। मला वाटतं आवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे। अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील, ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ ठेवत ठेवत वारी पुढे जाते तर हे निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे। तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत। तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्ग वारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या 4 भागातनं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो। यावर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो, खूप खूप धन्यवाद।
2: रामकृष्ण हरी।
1: श्रोतेहो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।
0: श्रोतेहो, यानंतर ठीक 2:15 आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या।
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं फरहत नाज़।

सर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 2:30 वाजले. नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. गायत्री गोखले यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आता ऐकूया. विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत डफ बाजन लागे. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहेत बन बन श्याम चरावत धेनु. त्यांना तबलासाथ केले आहे अभिजित जायदे यांनी आणि हार्मोनियम साथ आहे मीनल नांदेडकर यांची. ऐकूया गायत्री गोखले यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

0: श्रोते नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5 वाजता आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होते. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनानं केंद्र सरकारला सादर केला आहे. मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेतल्या नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या

0: कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. त्याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या आता 42 झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 वर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. 5:40 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया कविता खरवंडीकर यांचं शास्त्रीय गायन राग पुरिया. विलंबित एक तालातील बंदिशीचे बोल आहेत घडिया गिनत. द्रुत तीन तालातील बंदिशीचे बोल आहेत मन ही मन मुरझाए. द्रुततालातील दुसऱ्या बंदिशीचे बोल आहेत सुनरी एरियाज. ही बंदिश एक तालात निबद्ध आहे. यांना साथ संगत तबला साथ सचिन राजोपाध्ये, हार्मोनियम साथ उपेंद्र सहस्रबुद्धे. ऐकूया कविता खरवंडीकर यांनी गायलेला राग पूरिया.

कविता खरवंडीकर यांनी गायलेला राग पुरिया आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ सचिन राजोपाध्ये, हार्मोनियम साथ उपेंद्र सहस्रबुद्धे यांनी केली होती. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 5:31 झालेली आहेत. युवकांसाठी कार्यक्रम युववाणी, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन. या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं आहे स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे स्वराली गायकवाड यांचं. सादर करते धीरज केदारी.
1: रामकृष्ण हरी मित्रांनो, युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी स्वरदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कई देखेन, बरवया बरवंटा घन मेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. अर्थात गरुड ध्वजधारी विठ्ठलाने कमरेला पितांबर नेसलाय. त्याचे सावळे मन मोहून टाकणारे रूप कधी पाहायला मिळेल? विठुरायाचे रूप दाटून आलेल्या काळ्या मेघांसारखेच सावळे आणि अत्यंत सुंदर. त्याच्या गळ्यातील वैजयंतीची माळ सौंदर्यात अधिकच भर घालते. ह्या दिव्य रूपाचे दर्शन घेण्याची ओढ मला लागलीय. तुकोबांनी विठ्ठलाला भेटण्याची तीव्र इच्छा या ओळींमध्ये अगदी सुंदररित्या गुंफलेली आहे. आज आपण सगळेच ह्याच मनस्थितीत आहोत, कारण आजपासून सुरू होतोय संस्कृती आणि मानवतेचा अनोखा संगम, अनोखा प्रवास वारी. याच निमित्ताने आज आपण युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात वारी आणि संत साहित्याबाबत आजच्या युवकांचा दृष्टिकोन कसा आहे या गोष्टीचा उहापोह करणार आहोत. मित्रांनो, वारी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गावांमधून, खेड्यांमधून सुरू होऊन पंढरपूर येथे संपन्न होणारी एक सामुदायिक पदयात्राच. ही वारी आषाढ आणि कार्तिक शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस होते. आळंदीवरून ज्ञानदेवांच्या आणि देहूवरून तुकोबारायांच्या पादुका पालखीत विराजमान करून ती पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. अनेक संतांच्या पादुका दिंड्या ह्या वारीत सहभागी होऊन एकत्रितपणे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी संप्रदायात लहान मोठा असा कोणताच भेदभाव नसतो, म्हणूनच सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वारीत भक्तीने उधाणलेला हा वारकऱ्यांचा महासागर चंद्रभागेतीरी वसलेल्या विठ्ठलाच्या चरणी शांत होतो. ही वारीची परंपरा शतकानुशतके अशीच प्रवाही आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर वारीची मुहूर्तमेढ 13व्या शतकाच्याही आधी रुजलेली आढळते. नंतर ह्या संत महंतांनी ही परंपरा, हा वारसा अविरतपणे चालू ठेवलाय. वारीला सोहळ्याचे रूप मिळाले ते 16व्या शतकात. तुकारामांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका पंढरपुरी नेण्याचे ठरवले. तेव्हापासून ही वारीची परंपरा अखंडित सुरू आहे. तुकोबांनी म्हणून ठेवलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अर्थात शब्द हेच खरे धन आहे आणि ह्याच शस्त्राने आता समाज प्रबोधन करणे अधिक गरजेचं आहे. संत साहित्य हे दूर

पसरलेल्या महासागरासारखंच व्यापून घेणारं आणि तितकंच खोलही. उंजळभर जरी साहित्य अभ्यासायचं झालं तरी आयुष्य वेचावं लागेल हे मात्र खरं. मित्रांनो, आज 21व्या शतकात सुद्धा आपण संत साहित्याकडे तितक्याच आत्मीयतेने बघतो. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, भाषा वेगळी होती, तरीही आज जे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात तेच प्रश्न या संतांनाही त्या काळी पडलेच की. आणि त्यांना जी उत्तरं मिळाली ते ती आता आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपल्याला कळेल, उमजेल अशा भाषेत ही संत मंडळी आपल्याशी संवाद साधतात. हेच बघा ना, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजेच ज्याला हे संपूर्ण विश्व हेच आपले घर वाटते तो सर्वांशी एकरूप होतो. हेच तर संत साहित्याचं वैशिष्ट्य आहे. समतेचा संदेश, मानवतावादी दृष्टिकोन, समा

वाटते तो सर्वांशी एकरूप होतो, हेच तर संत साहित्याचं वैशिष्ट्य आहे. समतेचा संदेश, मानवतावादी दृष्टिकोन, समाज प्रबोधन, अध्यात्म आणि व्यवहार यातील समन्वय या संतांनी आपल्याला अगदी उत्तमरित्या सांगितलंय. परंतु हे सर्व साहित्य 13व्या 16व्या शतकातलंय, तरीही आजही आपल्याला ते तितकंच रिलेटेबल वाटतं. कारण आपल्याला समजेल अशा पद्धतीने कधी आदेश करत, कधी कान पिळत, कधी उपरोध करत या संतांनी त्यांचं म्हणणं आपल्याला समजावलंय. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात आजच्या युवकांना देखील हे साहित्य तितकंच मार्गदर्शक ठरतं. या साहित्यातून आजच्या प्रश्नांची अचूक उत्तरं कदाचित नाही मिळणार, पण ती शोधायचा मार्ग नक्कीच सापडेल. आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या वातावरणात ह्या जगात जगताना आपण रोजच अनेक चिंता, नैराश्य याला तोंड देत असतो. ह्या सगळ्या गराड्यात आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणं हे अधिक गरजेचं आहे. संतांचे अभंग, त्यांच्या रचना आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला देतात. त्याने तणावाचं ओझं नाही कमी होणार, पण ते झेलण्याची ताकद मात्र नक्कीच येते. रामदास स्वामींनी सांगितलं आहेच, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. यश जर हवे असेल तर कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या जगात टिकून राहणं अधिक महत्वाचं आहे. त्यासाठी संत साहित्य नक्कीच प्रेरणादायी ठरतं. नुसतंच संतांचं साहित्य नाही, तर या सगळ्या संतांचं आयुष्य, त्यांनी केलेल्या पंढरपूरच्या वाऱ्या, त्यांचे जीवनानुभव, हे सगळंच आपल्याला खूप काही शिकवून जातं. वारी कायमच प्रत्येकाला जीवनानुभव देऊन संस्कारांनी समृद्ध करते. वारकरी परंपरा किंवा वारकरी संप्रदाय हा समता, भक्ती, शिस्त, सेवा, बंधुभाव या मूल्यांच्या आधारावर विस्तारलेला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे इथे सर्वजण एकमेकांचे माऊली होतात. जातपात, धर्मभेद, पद, संपत्ती, वर्ण यासारख्या दुय्यम गोष्टींना बाजूला सारून समोरच्याकडे माणूस म्हणून बघतात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारी ही मी पासून आपण होण्यापर्यंतचा प्रवास आहे. समाजाला जर प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करणं जास्त महत्वाचं आहे. आज स्वतःला जगासमोर सिद्ध करण्यासाठी आधी या गराड्यात टिकून राहणं गरजेचं आहे, आणि ह्यासाठी चिकाटी आणि ध्येयनिष्ठा हेच केंद्रबिंदू. सातत्य ह्या साऱ्याचा पाया आहे. जसं ऊन, वारा, पाऊस ह्याला न जुमानता त्याचा आनंद घेत घेत वारकरी विठ्ठलाला भेटण्याच्या ध्येयानं पंढरपूरकडे चालतात, अगदी तसंच आपणही संकटांचं वादळ झेलून यशाची पंढरी गाठायचा प्रयत्न दररोज करत असतो. ते म्हणतात ना, यश हे एकट्याचं कधीही नसतं, त्यामागे अनेक हातांचे कष्ट असतात. तसंच वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक जण दिवस रात्र एक करतात. वारकऱ्यांची व्यवस्था, अन्नपाणी, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला ते धडपड करत असतात. तेव्हाही कोणताच भेदभाव होत नाही बरं का. प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने निस्वार्थपणे सेवा पुरवली जाते, आणि वारकरी देखील कोणतीही तक्रार न करता त्याचा मनमुराद आनंद घेतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सेवा हीच खरी भक्ती आहे. ह्या तत्वावर संपूर्ण वारी आनंदात पार पडते. वारी ही पायांची नव्हे तर विचारांची यात्रा आहे. आयुष्यातील हरवलेला समतोल शोधण्यासाठी वारी अधिक आवश्यक ठरते. मित्रांनो,

आजच्या डिजिटल युगात तरुणाई अनेक आव्हानांना सामोरी जाते. करिअरची धडपड आहे, मानसिक ताण आहे, एकाकीपणा, सोशल मीडियाचे आभासी जग आणि मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, ह्या पार्श्वभूमीवर वारी तरुणांना आयुष्याचा खरा अर्थ शिकवणारी एक संस्कार यात्राच ठरते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. आज तंत्रज्ञानामुळे आपण सगळेच एकमेकांच्या खूप जवळ आलोय. सोशल मीडियामुळे नकळतपणे आपण जोडले गेलोय. अनेक तरुण मुलं वारीतील अनुभव, अभंग, कीर्तन, सांस्कृतिक परंपरा समाज माध्यमांच्या आधाराने सर्वदूर पसरवतात. त्यामुळे वारीचा संदेश अधिक मोठ्या आणि व्यापक पातळीवर पोहोचलेला आहे. अनेक तरुण मंडळी वारीत सेवा कार्य करतात, वैद्यकीय मदत देतात, स्वच्छता मोहिमा राबवतात, तसंच अभंग कीर्तनाद्वारे संत विचारांचा प्रसार करतात. या साऱ्यामुळे वारीची परंपरा नव्या पिढीपर्यंत अगदी प्रभावीपणे पोहोचते. यातच आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे तरुण फोटोग्राफर्सचा. वारीचे, वारकऱ्यांचे फोटोग्राफ्स, ड्रोनच्या सहाय्याने केलेले व्हिडिओ शूटिंग्स, यामुळे वारीचं महात्म्य, तिचं सौंदर्य, तिचे ॲस्थेटिक्स अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. वारी ही प्रत्येकालाच नेतृत्व, शिस्त, सामूहिक आयुष्याचे धडे देते. हजारो लोकांसोबत चालताना वेळेचे नियोजन, जबाबदारीची जाणीव, सहकार्य, संयम या गुणांचा विकास होतो. मॅनेजमेंट स्किल्स सारख्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात वारीत अनुभवता येतात. आधुनिकतेची कास धरतानाच संतांच्या विचारांशी नाळ जोडणारी तरुणाई महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची खरी वारसदार ठरते. मित्रांनो, वारी ही वैष्णवांचा मेळा म्हणून ओळखली जाते. ह्याला दुजोरा देतात त्या वेगवेगळ्या संस्था, NGOs जे वारकऱ्यांसाठी दिवस रात्र काम करतात. जागोजागी पाण्याची उपलब्धता, चहा नाश्त्याची सोय, वैद्यकीय सेवा, पोलीस फोर्स या सगळ्यांमुळेच वारी जितकी आध्यात्मिक होते तितकीच शिस्तबद्ध आणि प्रगतशील देखील बनते. अनेक तास सतत चालल्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते. पूर्वीच्या काळी काशाची किंवा तांब्याची वाटी भांडी पायांवर घासून उष्णता कमी केली जायची. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या सोयीचा उपभोग वारकऱ्यांना वारीत अगदी सहजरित्या घेता येतो. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसंच आजच्या काळातील तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल फोन्स याचा योग्य आणि पुरेसा वापरही करता येतोच की. आता पूर्वीच्या काळी मोबाईल फोन्स नसल्यामुळे एकमेकांशी संपर्क नसायचा. सगळ्या पालख्या, दिंड्या आपापल्या मार्गानं पुढे निघायच्या, परंतु कोण कुठपर्यंत आला आहे, कुठे काही अडचण आली आहे का हे कधीच समजायचं नाही. पण आज मोबाईल फोन्समुळे पहिल्या पालखी दिंडी प्रमुखापासून ते अगदी शेवटच्या दिंडी प्रमुखापर्यंत सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात. ह्यात काही वेळेस वॉकी टॉकीचाही वापर केला जातो. कुठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर लगेच वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवता येते. त्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम तिथे उपस्थित असते, ॲम्ब्युलन्स असते. ह्या साऱ्याची उत्तम सोय वारीत हल्ली केली जाते. हे सगळं सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी कार्यरत असते. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या पोलिसांवरती आहे. या सगळ्यांच्या कष्टांमुळेच वारी निर्विघ्नपणे पार पडते. मित्रांनो, मी बोलता बोलता संत साहित्याचा उल्लेख केला होता. ते साहित्य लिहिलं गेलं होतं 13व्या 16व्या शतकात. आज आपण जसं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवतो तसं त्या काळात करणं अशक्यच, पण जसं जमेल तसं त्या काळातील संतांनी, लोकांनी हे साहित्य, ह्या रचना, हे अभंग, ओव्या

जतन करून ठेवले आहेत. काही साहित्य लिखित स्वरूपात आहे, तर काही रचना, श्लोक, अभंग पिढ्यानपिढ्या मौखिक पद्धतीने म्हणजेच ओरल ट्रेडिशनने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आजही हे सगळं साहित्य आपण वाचू शकतो, समजून घेऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. हे साहित्य आता आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. एवढंच नाही तर हे सगळं साहित्य ई बुक्स, ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट अशा समाज माध्यमांद्वारे जगभरात नवीन पिढीपर्यंत पोहोचतंय. संत विचारांचा प्रसार आणि प्रचार याला तंत्रज्ञानाची खूप चांगली जोड मिळाली. तंत्रज्ञान आपल्याला वेग देतं, तर संत साहित्य योग्य दिशा देतं. यांचा समन्वय म्हणजेच डिजिटल युगातील संत साहित्य. मित्रांनो, वारी ही केवळ वारकरी संप्रदायातील लोकांचा मेळावा नसून संपूर्ण मानवजातीने एकत्र येऊन साजरा केला जाणारा अध्यात्माचा सोहळा आहे. ज्याच्या मनात भक्तिभाव आहे, ज्याला सेवा करायची इच्छा आहे, त्या सर्वांना वारी तिच्यात सामावून घेते. शेकडो वर्षांपासून समता, बंधुत्व, सेवा, मानवता या मूल्यांचा प्रसार वारीतून केला जातो. यातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो. पुढच्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत हे संस्कार, ही शिकवण, ही मूल्य, हे सगळं पोहोचवायची एक सामाजिक जबाबदारी, एक बांधिलकी आपल्या सगळ्यांवरच आहे. आणि ह्या संस्कारांची गरज आजच्या युवकांना, आजच्या पिढीला अधिक आहे हे आपण सगळेच जाणतो. मित्रांनो, वारी ही फक्त धार्मिक परंपरा नसून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. ही अखंडित चालणारी वारीची परंपरा तेव्हाही चालू होती जेव्हा हे संपूर्ण जग बंद पडायला आलं होतं, अर्थात कोविडच्या वेळेस. त्या वेळेसची परिस्थिती आपण सगळेच जाणतो. जमावबंदीचे नियम पाळून शासनाच्या मदतीने पायी नाही तर बसमधून वारी निघाली होती. त्यावर्षी देखील ज्ञानोबा, तुकोबांच्या आणि इतर सर्व संतांच्या पादुका पंढरपुरी पांडुरंगाला भेटायला गेल्याच. सर्व संकटांवर मात करून त्यावर्षी देखील वारी निर्विघ्नपणे पार पडली. अखेर भक्ताला त्याच्या देवाला भेटण्यापासून नियती देखील रोखू शकत नाही याचा साक्षात्कार आपल्या सगळ्यांनाच झाला. ते म्हणतात ते अगदी खरंय, वाट दावी तया न लगे रुसावे, वाट दावी तया न लगे रुसावे, अतत्याई जीवे नाश पावे. जो योग्य वाट दाखवतो त्यावर कधीही चिडू नये, रागवू नये, कारण जो चुकीच्या मार्गाने जातो त्याचा नाशच होतो. संतांचं साहित्य देखील असंच आहे, धार्मिक आणि तत्वज्ञान जपणारं, एथिकल, फिलॉसॉफिकल आणि तितकंच प्रॅक्टिकल सुद्धा. निंब दिला रोग तुटाया अंतरी, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळीता वरी अंतचरे. निंबासारखं कडू औषध रोग जावा म्हणून आहे, ते वरवर चोळू नका कारण त्रास आतमध्ये आहे. संतांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन आत्मसात करायला जरी अवघड असलं तरीही अनेक मानसिक आजारांवरचा तो एक रामबाण उपाय आहे. संतांचं साहित्य वाचून त्याचा अभ्यास करून हाती काहीच येणार नाही, पण जोवर त्यांचं म्हणणं, त्यांचे विचार आपण आत्मसात करत नाही, त्यावर चिंतन मनन होणार नाही, जोवर ते विचार आपल्या डोक्यात आणि मनात रुजणार नाहीत, तोवर त्या संस्कारांची, त्या विचारांची नव्याने पालवी देखील फुटणार नाही. त्यामुळे ही जबाबदारी, हे कर्तव्य आता आपलंच आहे. मित्रांनो, वारीत आपण फक्त पंढरपूरकडे प्रवास करत नसतो, तर आपला स्वतःचाही एक वेगळा स्वतंत्र प्रवास चालू असतो.
वारीतून मिळणाऱ्या संस्कारांची

ची शेदोरी आपल्या सोबत असते, अनुभव गाठलेला असतात ज्यातून आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा आणि नवीन दृष्टिकोन मिळतो. वारीची परंपरा काळानुसार बदलली नाही, तर ती प्रत्येक पिढीत नव्याने फुलत राहिली. संतांचे शब्द हे केवळ श्लोक अभंग नसून आपल्या आयुष्याला दिशा देणारे अमृत आहे. या विचारांचा वारसा सर्वांनी जपावा आणि माणुसकीची ही दिंडी अखंड पुढे चालत राहावी, हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: ही जिल्ह्यात स्वतंत्रपणे युवक महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी संलग्नित महाविद्यालयांकडून यजमानपदासाठी प्रस्ताव मागवले असल्याची माहिती विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ कैलास अंभुरे यांनी दिली. केंद्रीय युवक महोत्सव 5 ते 7 ऑक्टोबर या दरम्यान आयोजित करण्यात येईल. 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान युवा महोत्सवाची नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवणार आहे. बीड, धाराशिव, जालना तसंच छत्रपती संभाजीनगर या चारही जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या दरम्यान जिल्हा युवा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहेत. लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील सांडोळ महांडोळ मार्गावर राचनावाडी इथं शाळेची बस उलटून झालेल्या अपघातात 22 विद्यार्थी जखमी झाले. सर्व जखमी विद्यार्थ्यांवर चाकूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने ती रस्त्यालगतच्या खड्ड्यात पडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. बीड जिल्ह्यातल्या परळी इथल्या वैजनाथ मंदिराची केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील पथकानं पाहणी केली. या पाहणीदरम्यान मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणेसंदर्भात केंद्रीय पथकानं देवस्थान समितीला महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. एलनिनोच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं, केंद्रीय कृषीमंत्र्यांचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. येत्या 10 वर्षात एसटीच्या सर्व बसगाड्यांचं विद्युतीकरण. आणि संत मुक्ताईन पाठोपाठ गजानन महाराजांची पालखी बीड जिल्ह्यात दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: आणि संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका निधी झा. आदौ मुख्याः वार्ताः. प्रधानमन्त्रिणः नरेन्द्रमोदिनः इण्डोनेशिया देशस्य योग्यकर्ता नगरे युनेस्को वैश्विक सांस्कृतिक अभिलेख स्थलस्य प्रम्बानन मन्दिरस्य ऐतिहासिकं भ्रमणम् प्रतिपादितं यत् मन्दिरस्य संरक्षणे भारतस्य सहभागिता द्वयोः देशयोः सांस्कृतिकन्यासं प्रकटीकरोति. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः जलाप्लावितेन प्रभावितानां राज्यानां मुख्यमन्त्रिभिः साकं दूरभाषेण सम्भाषणं विधाय केन्द्रसर्वकारपक्षतः सम्भाव्य सर्वविध साहाय्यस्य आश्वासनम् अयच्छत्. भारतीय ऋतुविज्ञानविभागानुसारं देशस्य मध्यपूर्वीयभागेषु अतिवृष्टेः मेघगर्जनस्य च सम्भावना वर्तते. अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप उदघोषयत् यत् ईरान देशेन साकं युद्धविरामाय कृतं संधिज्ञापनं संप्रति समाप्तिपदम् इति. वैश्विक भूराजनैतिक चिंतन प्रभावात् भारतीय शेयर विपणौ भीषणः ह्रासः. सेंसेक्स निफ्टी सूचकांकौ 2.5 शतात्मिका अपचितिः दृश्यते. अपि च फीफा विश्वकप पादकन्दुक प्रतिस्पर्धायां स्विट्जरलैंड दलेन कोलंबिया दलं पराभूय प्रागुपान्त्य चरणे अर्जेंटीना दलेन सह क्रीडा सुनिश्चिता कृता. अथ वार्ताः विशदीकृत्य. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य इण्डोनेशिया देशस्य योग्यकर्ता नगरे संस्थिते युनेस्को विश्व न्यास स्थले प्रम्बानन मन्दिर परिसरे इण्डोनेशिया राष्ट्रपतिना प्रबोवो सुबियान्तो इत्यमुना साकं भ्रमणम् अकरोत्. तत्र पारम्परिक गैमेलिन संगीत ध्वनिभिः

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी आणि T20 मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोतेहो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता उपांत्यपूर्व फेरीच्या म्हणजे राऊंड ऑफ 8 टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. या स्पर्धेनं अनेक धक्कादायक निकाल दिले आहेत. ब्राझील, नेदरलँड्स, क्रोएशिया, पोर्तुगाल आणि जर्मनीसारखे बलाढ्य संघ स्पर्धेबाहेर पडलेत, तर नॉर्वे, केप वर्डे आणि DR काँगोसारख्या संघांनी लक्ष वेधलंय. या विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूरचे फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे सर. वणिरे सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.

0: नमस्कार।
1: नमस्कार।
0: वणीरे सर, फिफा विश्वचषक स्पर्धा प्रथमच यावर्षी 48 संघांसह खेळवण्यात आली आहे। सुरुवातीला या नव्या स्वरूपावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र स्पर्धा जसजशी पुढे सरकली तसतशी ती अधिक रंगतदार झाली आहे। याबाबत तुमचं काय मत आहे?
1: साधारणपणे 1954 सालापासून ते 2022 सालापर्यंत जर विचार केला तर विश्वचषक स्पर्धेमध्ये 16, 24 आणि 32 संघ सहभागी होत होते आणि या स्पर्धेमध्ये 48 संघ सहभागी झालेले आहेत। यावर बरीच टीका पण झालेली होती की सुरुवातीचे सामने रंगतदार होणार नाहीत वगैरे अशी चर्चा झालेली होती, परंतु फिफाशी संलग्न असलेल्या देशांची आपण आकडेवारी जर पाहिली तर ती साधारणपणे 211 आहे आणि 211 पैकी 48 संघ जर स्पर्धेमध्ये खेळत असतील तर त्याचं प्रमाण फक्त 25% इतकंच आहे आणि म्हणून 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे चांगलंच झालेलं आहे असं मला वाटतं। याचा फायदा झालेला आहे कारण अनेक चांगले संघ पात्रता फेरीतच बाद व्हायचे, त्यांना खेळायला या स्पर्धेमुळे मिळायला लागलं। दुसरी गोष्ट म्हणजे आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, ओशिनिया खंडांना या 48 संघांच्या सहभागामुळे अधिक जागा मिळाल्या। यापूर्वी फक्त युरोप खंडातले संघ जास्त असायचे, परंतु आता इतर खंडातले सुद्धा देशांना त्यामध्ये प्रतिनिधित्व जास्त प्रमाणात मिळालं।
0: बरोबर।
1: फिफाचं प्रत्यक्षात असं मत आहे की अधिकाधिक देश या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे फुटबॉलची लोकप्रियता त्याचबरोबर गुंतवणूक वाढणार आहे। ज्यादा सामने झाल्याने प्रेक्षक, प्रसारण हक्क, प्रायोजक, तिकीट विक्री यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे। तसेच भारत आणि चीन सारख्या मोठ्या लोकसंख्येचे देश त्याचबरोबर आफ्रिकेतील अनेक देश या ठिकाणी फुटबॉलचा विस्तार होण्यास मदत होणार आहे। म्हणून मला असं वाटतंय की 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे फारच चांगलं झालेलं आहे।
0: वणीरे सर, ब्राझील सारखा संघ जो 5 वेळा विश्वविजेता संघ, हा संघ उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर पडलेला आहे, या धक्कादायक निकालाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
1: ब्राझीलकडे जरी सर्वोत्तम प्रतिभा असली तरी सुद्धा सध्याच्या फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये बचाव, सामन्याचं नियोजन, मिळालेल्या संधींचा फायदा घेणे, प्रत्येक मॅचला आखली जाणारी रणनीती याचा वापर करणं आवश्यक आहे आणि या बाबी ब्राझीलच्या संघात यावेळी दिसून आल्या नाही। त्यांच्या बचाव फळीमध्ये प्रचंड ढिलाई दिसून आली, त्यांनी नेहमीची आक्रमक शैली वापरली नाही। काल नॉर्वे बरोबर झालेल्या सामन्यामध्ये हालांडनं डी रेषेच्या बाहेरून जोरदार फटका मारला, परंतु त्या ब्राझीलच्या बचाव फळीतील खेळाडू पाहत उभारलेला, त्यानं हालांडला रिकामं सोडलं आणि गोल किपरनं सुद्धा ती गोलपोस्ट कव्हर केला नव्हता। म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आक्रमक रणनीती ब्राझीलने या स्पर्धेमध्ये आखली नाही, त्याचा फटका या संघाला बसला।
0: तुम्ही आत्ताच नॉर्वेचा उल्लेख केला, नॉर्वेनं प्रथमच विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, या संघाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
1: स्पर्धेला सुरुवात होत असताना नॉर्वेला या स्पर्धेचा डार्क हॉर्स म्हणून गणना केली गेली होती। त्यांनी मोठमोठ्या संघांना धक्का दिला आणि त्यामुळं या संघाचं नाव यापुढील विश्वचषकामध्ये किंवा इतर कोणत्याही स्पर्धेमध्ये आदरानं घेतलं जाईल, त्यांना कोणतीही टीम कमी लेखणार नाही। आणि याचं कारण म्हणजे या संघाचं वैशिष्ट्य, त्यांची असणारी संघ भावना, त्यांचा असणारा शिस्तबद्ध खेळ, वेगवान आक्रमणे आणि सर्वात महत्वाचं युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल, या सर्व बाबींमध्ये नॉर्वेनं आघाडी घेतली आणि त्यामुळे नॉर्वेनं केलेली ही कामगिरी नावाजण्यासारखीच आहे। ही त्यांची कामगिरी भविष्यात नॉर्वेच्या फुटबॉलला निश्चितपणे विकासाच्या टप्प्यावर नेऊन ठेवणारी आहे।
0: बरोबर। वरिणे सर, जेव्हा जेव्हा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा येते तेव्हा तेव्हा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणजे गोट, मराठीत म्हणायचं झालं तर सार्वकालिक सर्वोत्तम खेळाडू कोण, ही चर्चा तुफान रंगत असते। सध्या तरी लिओनल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि किलियन एम्बाप्पे यांच्यामध्ये खूप चुरशीची झुंज सुरू आहे, तुमच्या मते सर्वोत्तम खेळाडू कोण?
1: आपण उल्लेख केला त्याप्रमाणे लिओनल मेस्सी, रोनाल्डो, एम्बाप्पे यापैकी सर्वोत्तम कोण असं जर विचारलं तर त्याचं उत्तर देणं हे थोडस कठीण आहे, कारण हे तिन्ही खेळाडू त्यांच्या त्यांच्या जागेला सर्वोत्तम आहेत। आतापर्यंत मेस्सीने बेस्ट प्लेअर ऑफ द इयर 8 वेळा पुरस्कार घेतलेला आहे, रोनाल्डोने 5 वेळा हा पुरस्कार घेतलेला आहे, परंतु एम्बाप्पेने मात्र अजून हा पुरस्कार एकदाही जिंकलेला नाही। म्हणून काय या तीन खेळाडूंची तुलना होऊ शकत नाही। रोनाल्डोचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं फिटनेस, त्याचं सातत्य, महत्वाच्या मॅच मध्ये त्याची गोल करण्याची कला। मेस्सीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं अचूक फिनिशिंग, बेस्ट ड्रिबलिंग आणि बेस्ट पासिंग, तो

0: गेम मेकर म्हणून ओळखला जातो, तो संपूर्ण टीम स्वतः खेळवतो. आणि एम्बापेचा विचार करायचं झालं तर एम्बापे सारखा जलद खेळ करणारा अटॅकिंग प्लेअर, तो बेस्ट फिनिशर सुद्धा आहे, तो बेस्ट पास देणारा पण आहे आणि संघ भावना राखणाराही आहे. अशी या तिन्ही खेळाडूंची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे तिघांमध्ये तुलना करणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. तरी माझं वैयक्तिक मत विचाराल तर थोडासा मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो.
1: बरोबर, मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो. वणिरे सर, हे तुमचं मत खूप छान आहे. आणि आपण पुढे जाऊ या मुलाखतीच्या मध्ये. यंदाच्या विश्वचषकाची अंतिम फेरी कोणते दोन बलाढ्य संघ रंगणार, ही सुद्धा चर्चा तितक्याच पद्धतीनं रंगते. तुमचं मत याविषयी काय आहे?
0: विश्वचषक स्पर्धा सुरू होत असताना बऱ्याच संघांचं नाव घेतलं जायचं की हा संघ विश्वचषक जिंकणार. परंतु भले संघ या स्पर्धेतून आता बाद झालेले, आज सकाळपर्यंत तरी दिसलेले आहेत. पोर्तुगाल फायनलला येणार असं म्हणत होते, पण तोही संघ बाहेर पडलेला आहे. आता पुढच्या ज्या उपांत्य पूर्व फेरीतील लढती होणार आहेत त्यामध्ये फ्रान्स आणि मोरोक्कोची मॅच होणार आहे, स्पेन आणि बेल्जियमची होणार आहे.

0: असताना बऱ्याच संघांचं नाव घेतलं जायचं की हा संघ विश्वचषक जिंकणार, परंतु भले भले संघ या स्पर्धेतून आता बाद झालेले आज सकाळपर्यंत तरी दिसलेले आहेत. पोर्तुगाल फायनलला येणार असं म्हणत होते पण तोही संघ बाहेर पडलेला आहे. आता पुढच्या ज्या उपांत्य पूर्व फेरीतील लढती होणार आहेत त्यामध्ये फ्रान्स आणि मोरोक्कोची मॅच होणार आहे, स्पेन आणि बेल्जियमची होणार आहे, नॉर्वे आणि इंग्लंडची होणार आहे आणि अजून स्वित्झर्लंडच्या चार संघांमध्ये अजून सामने व्हायचे आहेत. आता या सर्व ड्रॉचा जर विचार केला तर फ्रान्स आणि बेल्जियमची मॅच पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मी पसंती बेल्जियमला देणार आहे, स्पेनला देणार नाही. त्यानंतर अर्जेंटिना आणि नॉर्वेची मॅच पडण्याची शक्यता आहे असं मला वाटतं, कारण नॉर्वे हा डार्क हॉर्स म्हणून या स्पर्धेत आलेला आहे. इंग्लंडला त्यांनी एखाद्या वेळा पराभूत आणि अर्जेंटिना हा फायनल पर्यंत जाण्याची शक्यता आहे असं मला वाटते. त्यामुळे अंतिम चार संघ कोणते येतील हे आत्ताच सांगणं म्हणजे चुकीचं ठरेल. तरीही जगातील सर्व फुटबॉल प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यामध्ये फायनल झाली पाहिजे.
1: वणीरे सर, आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता या विश्वचषकात गोल्डन बूट हा जो एक प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो, या पुरस्कारासाठी कोण प्रमुख दावेदार आहे असं तुम्हाला वाटतं?
0: आता गोल्डन बूटच्या पुरस्कारासाठी सद्यस्थिती पाहिली तर एम्बापे, मेस्सी आणि नॉर्वेचा हालांड
1: बरोबर
0: हे तीन खेळाडू प्रत्येकी 7 गोल करून प्रथम स्थानी आहेत आणि त्यांच्यानंतर इंग्लंडचा हॅरी केन हा 6 गोल करून द्वितीय स्थानावर आहे. आता जिंकत गेलेल्या संघांचा विचार केला तर या चारही खेळाडूंचे संघ अजून स्पर्धेमध्ये जिवंत आहेत.
1: बरोबर.
0: त्यामुळे या चार संघापैकी जो संघ शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत खेळत जाईल आणि या चार खेळाडूंपैकी जो खेळाडू गोल करेल त्याला गोल्डन बूटचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.
1: वणीरे सर, स्पर्धेतून संघ बाहेर पडल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. नेमार, लुका मोड्रीच आणि आता त्याच्यात भर पडली आहे ती ख्रिस्तियानो रोनाल्डोची. या तिघांच्या कारकिर्दीकडे तुम्ही कसं पाहता?
0: नेमार आणि लुका मॉड्रिच त्याचबरोबर रोनाल्डो यांनी निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे, परंतु हे तीनही खेळाडू यांची अनुपस्थिती नेहमीच त्यांच्या संघांना जाणवणार आहे, कारण हे तिन्ही खेळाडू आक्रमक खेळाडू होते. त्यांचं ड्रिबल जे होतं ते अतिशय वेगवान होतं आणि गोल करण्याची जी अॅक्युरेसी आहे ती त्यांची अगदी परफेक्ट होती. त्यांच्यामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची ताकद होती आणि ते सर्व गुण नेमारचे पण होते. तो सर्वोत्तम मध्यरक्षक, अचूक पास देण्याचे त्याचं कौशल्य होतं, त्याची गती नियंत्रित करत होता आणि अशा पद्धतीचं त्याचंही वैशिष्ट्य होतं. आणि मॉड्रिचचं जर विचार करायचं झालं तर त्याच्याकडे लीडरशिप प्रचंड चांगली होती आणि म्हणून या तिघांचीही कारकीर्द अभ्यास म्हणून नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल.
1: बरोबर. वणीरे सर, आपण या विश्वचषकामध्ये आढावा घेतला तर केप वर्दे आणि डॉमिनिक रिपब्लिक कॉंगो यासारखे एक अतिशय छोटे देश होते, म्हणजे लोकसंख्या आकारमान यांच्या मानानं या देशांनी सुद्धा लक्ष वेधलंय, त्यांचं तुम्ही कशा रीतीनं विश्लेषण कराल?
0: केप वर्दे आणि डीआर कॉंगो सारखे जे लहान लहान देश होते या देशांनी या विश्वचषक स्पर्धेमध्ये निश्चितच कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. हे दोन्ही देशांची नावं आपल्याला कुणाला माहीत पण नसतील अशा पद्धतीचे हे दोन देश होते, परंतु त्यांनी अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेत केली. परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की संघाची कामगिरी ही त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून नसते.
1: बरोबर.
0: त्यामध्ये असणारी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि संघ बांधणीसाठी आवश्यक असणारे दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं आहे. या दोन्ही संघामध्ये एकही स्टार खेळाडू नव्हता, तरीही या दोन्ही संघांनी एकसंध संघ म्हणून खेळ केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना मोठ्या संघांना हरवता आलेलं आहे आणि हे या संघांनी दाखवून दिलेलं आहे.
1: आपण लोकसंख्या हा विषय काढला आणि आपण पाहिलं तर या दोन देशांची म्हणजे डीआर कॉंगो आणि केप वर्दे यांची लोकसंख्या 5 लाख सुद्धा नाही, पण या फिफा विश्वचषकाच्या नकाशावर 1.5 अब्ज ही लोकसंख्या असलेला भारत, चीन सारखे देश नाहीत, तर काय कारण असेल?
0: लोकसंख्येवर संघाची कामगिरी अवलंबून नसते, त्यासाठी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, त्याही पेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं असतं. आता 150 कोटीची लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारताचं भारतामध्ये फक्त खेळाडू तयार करून चालणार नाही तर त्यासाठी आवश्यक असणारी जी यंत्रणा आहे ती मजबूत करावी लागेल.
1: बरोबर.
0: एक तर दर्जेदार प्रशिक्षक आपल्या संघांना लाभले पाहिजेत किंवा बाहेरच्या देशातले प्रशिक्षक या ठिकाणी नेमले पाहिजेत.

0: देशात ठिकठिकाणी अकॅडमी स्थापन केल्या पाहिजेत. सर्वप्रथम पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. देशांतर्गत स्पर्धांचा दर्जा जो आहे तो सुधारणा झाल्या पाहिजेत. खेळाडूला वयाच्या 10व्या वर्षापासून दर्जेदार आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळाले पाहिजेत. म्हणजे काय तर ज्या अकॅडमी देशामध्ये स्थापन कराव्या असं मी म्हटलं त्या अकॅडमीमधून वयाच्या 10व्या वर्षापासून खेळाडू दत्तक घेतले पाहिजेत आणि वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांना जास्तीत जास्त बाहेरच्या देशातील संघांबरोबर खेळायला मिळालं पाहिजे. जेव्हा ते 10व्या वर्षी अशा पद्धतीचे सराव सामने बाहेरच्या देशात जाऊन खेळतील तेव्हा ते वयाच्या 16-17-18 वर्षी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीनं करू शकतील. त्याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धा ज्या आहेत त्या अधिक पारदर्शक झाल्या पाहिजेत आणि त्यामधून प्रतिभा शोधणं गरजेचं आहे तर आपल्या देशांना विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळू शकेल.
1: बरोबर वणिरे सर, तुम्ही आता फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला या एकंदर स्पर्धेची वाटचाल याचं आणि भारताला पुढे जाण्यासाठी कसली आवश्यकता आहे याचं अतिशय उत्तम विश्लेषण केलं. वणिरे सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी ही चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी. यानंतर आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करणार आहोत. मुंबई क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू देणाऱ्या परंपरेत T20 मुंबई लीगनं नव्या प्रतिभेला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या T20 मुंबई लीग स्पर्धेत पुरुष गटात मराठा रॉयल्स तर महिला गटात सोबो मुंबई फाल्कन्स यांनी विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेचा आढावा तसेच भारतीय क्रिकेटचं वर्तमान आणि भविष्यातील दिशा याविषयी मुंबईचे माजी रणजी क्रिकेटपटू आणि BCCIचे Level 3 प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दहाड सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत, नमस्कार.
2: नमस्कार.
1: दहाड सर, नुकतीच पार पडलेली T20 मुंबई लीग स्पर्धा ही तुम्ही कशी पाहता? एकूण या स्पर्धेबाबत तुमचं काय मत आहे?
2: मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली ही T20 स्पर्धा माझ्या दृष्टीने ही मुंबई क्रिकेटसाठी निश्चितच गेम चेंजर किंवा ज्याला आपण म्हणतो की मुंबई क्रिकेटला नवीन कलाटणी देणारी नक्कीच ठरणार. आणि ह्या स्पर्धेमध्ये केवळ नव्या उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळाली नाही तर त्याचप्रमाणे प्रायोजक, वेगवेगळे ज्यांना आम्ही ऍडमिनिस्ट्रेटर्स म्हणतो आणि त्याचप्रमाणे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या आणि वेगवेगळ्या स्किल असलेल्या खेळाडूंना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर खेळायची ही संधी मिळाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच पुढे ही स्पर्धा ठरणार मुंबईसाठी आणि भारतासाठी.
1: 2026 T20 मुंबई लीग मधून मुंबई आणि भारतीय क्रिकेटला नेमकं काय मिळालं असं तुम्हाला वाटतं?
2: सर्वात पहिले तर मुंबई क्रिकेट ही वंचित होती T20 क्रिकेट पासून की जिथे, तर त्याच्यामुळे एक जो अत्यंत महत्वाचा जो एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता मुंबई क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जवळ जाण्याकरता तर तो प्लॅटफॉर्म पूर्णपणे मिळालेला आहे. आणि दुसरा विशेष म्हणजे की अगदी म्हणजे जर महिला क्रिकेटमध्ये बघितलं तर 13 वर्षाच्या मुलीनी सुद्धा T20 मध्ये पदार्पण केलं आणि त्याचप्रमाणे 32 वर्षाची सुद्धा खेळाडू खेळली. ही जी काय एक रेंज मिळालेली आहे गुणवत्तेची जी आपण एकदा आपल्याला IPL मध्ये पाहायला मिळाली की कुठे 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी पण खेळला आणि जिथे यु नो 42 वर्षाच्या प्रवीण तांब्यांनी सुद्धा अप्रतिम परफॉर्मन्स केला होता IPL मध्ये. मला असं वाटतं की ही जी रेंज आहे ही रेंज गुणवत्तेला वाव देणारी अत्यंत महत्वाची ठरणार मुंबई क्रिकेटसाठी आणि भारतीय क्रिकेटसाठी.
1: बरोबर. दहाड सर, राज्य संघटनांकडून अशा अनेक T20 लीग आता उदयास आलेल्या आहेत. जशी आपण पाहतोय की T20 मुंबई लीग असेल, विदर्भ प्रीमियर लीग असेल आणि महाराष्ट्र क्रिकेट लीग असेल, अशा अनेक राज्यांमध्ये पण सुरू झाल्यात, जशी बंगालची असेल. तर या सगळ्या लीगचा जर आपण विचार केला तर तिथून खरंच गुणवत्ता आपल्याला मिळते?
2: हो, निश्चितच. आणि आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे की मध्ये कोविडच्या मुळे थोडासा खंड पडला होता मुंबई क्रिकेटच्या T20 ला, परंतु त्याच्या अगोदर जी T20 क्रिकेट झाली होती त्याच्यामध्ये शिवम दुबेनी अप्रतिम परफॉर्मन्स केला होता आणि केवळ त्या परफॉर्मन्सच्या जोरावरती आणि जो त्यांनी रणजीमध्ये सुद्धा आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली होती त्यामुळेच त्याला आंतरराष्ट्रीय म्हणजे भारतीय संघामध्ये स्थान मिळालं आणि आजही ते अबाधित आहे. म्हणून ह्या स्पर्धामधून दर्जेदार खेळाडू घडणारच घडणार आणि विशेष करून महिलांच्या सुद्धा T20 लीग सुरू झाल्यामुळे आता भारताला महिला क्रिकेटमध्ये सुद्धा अजून जास्त दर्जेदार खेळाडू मिळतील.
1: बरोबर. तुम्ही दहाड सर आता म्हणालात की महिलांमध्ये सुद्धा उत्तम

0: सर्वोत्तम क्रिकेटपटू मिळतील. तुम्ही MCA महिला टॅलेंट हंट कार्यक्रमाचे सुद्धा प्रमुख प्रशिक्षक आहात. महिला T20 मुंबई लीगचा आपण दर्जा बघितला, त्याच्यातली स्पर्धात्मकता बघितली आणि तिथेच 13 वर्षाची एक स्वरा जाधव नावाची खेळाडू सुद्धा बघितलीत. एकंदर या स्पर्धेचं तुम्ही कसं वर्णन कराल?
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या स्पर्धेमध्ये जी जबरदस्त त्यांनी रेंज दिली आणि महिला क्रिकेटला जे प्राधान्य मिळालं, आज जर त्यांना म्हणतो ना एक व्यासपीठ मिळालं की ज्याच्यामध्ये महिला क्रिकेटला सुद्धा त्या दर्जाला खेळणं काय आहे, तो अनुभव काय आहे, तो थरार काय आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अप्रतिम अनुभव मिळालेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जसं आपण मागच्या वेळेस बघितलं की वर्ल्ड कप मध्ये 337 केले ऑस्ट्रेलियाने आणि ते भारतीय क्रिकेट संघाने चेस केले, त्यामुळे मुलींचा सुद्धा गेम अजून वेगवान होणार, त्यांची फटकेबाजी, त्यांची गोलंदाजी सुद्धा अजून जास्तीत जास्त स्पर्धात्मक होणार. आणि त्याची ही जी रचना झालेली आहे की आज म्हणतो ना की आज पाया मुंबई क्रिकेट असोसिएशनने ठेवला आहे, म्हणून मला असं वाटतं की एक नवीन विश्वच उदयाला येणार आहे की जे म्हणजे नुसतं केवळ महिला क्रिकेटपटूंनाच नाही तर अख्ख्या भारतातल्या तरुण महिला खेळाडूंसाठी ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट असणार आहे.
0: बरोबर. खडूस वृत्ती ही मुंबई क्रिकेटची खरी ओळख असते. सध्याच्या क्रिकेटकडे पाहता मुंबईमध्ये ही खडूस वृत्ती खरंच अस्तित्वात आहे का, याविषयी काय सांगाल?
1: तर खरं सांगायचं म्हणजे इथे माझं थोडं परखड मत आहे की आता खडूस वृत्ती फारशी पाहायला मिळणार नाही आणि मुंबईची जी खडूस वृत्ती आहे ती सुद्धा दिवसेंदिवस थोडीशी कमी होणारच. आणि त्याचं कारण मुंबई क्रिकेटर असं नाहीये, त्याचं कारण आहे की दोन विरोधाभास असलेले क्रिकेटचे फॉर्मॅट. एकीकडे आपण 4 दिवसाची कसोटी सामने, 5 दिवसाचे कसोटी सामने खेळायची इच्छा ठेवतो की जिकडे अपेक्षा आहे की फलंदाजांनी खूप छान चिवटपणे खडूस वृत्तीने फलंदाजी करावी, विकेट न घालवता रन जमवावे, ते पण 4-5 दिवसाच्या अंतराळात. आणि दुसरीकडे असा खेळ आहे की जिकडे फारसा विचार न करता केवळ चेंडू बघायचा आणि तो चौफेर फटकेबाजी करून वेगात धावा गोळा करायचा. त्यामुळे हे असे दोन विरोधाभास असल्यामुळे ती खडूस वृत्ती मुंबईची कितपत जपली जाईल मला खरोखर शंका आहे. आणि जिद्द आणि लढाऊपणा जरी असला तरी एवढ्या विरोधाभासामुळे आणि विशेष करून दुसरे राज्य सुद्धा इतके अप्रतिम त्यांच्या क्रिकेटच्या अकॅडमीज, त्यांच्या जिल्ह्यांमध्ये किंवा त्यांचे वेगवेगळे जे हाय परफॉर्मन्स सेंटर झालेले आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा खूप जोरदार खेळत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुंबईची जिद्द आणि लढाऊ वृत्ती इथे खूप जास्त पणाला लागेल आणि त्याचप्रमाणे जर मुंबईने जर का ह्या गोष्टींचं लक्ष नाही दिलं तर मग निश्चितच मुंबई क्रिकेटची उंची ती राहणार नाही की जी 7-8 वर्षापूर्वी अबाधित होती.
0: बरोबर. आपण जसं पाहतो की मुंबईनं कर्णधार सुद्धा चांगले दिलेत. जसं आपण पाहिलं की 19 वर्षाखालील जो विश्वविजेता संघ होता या विश्वविजेत्या संघाचं नेतृत्व केलं ते आयुष म्हात्रेने आणि आता श्रेयस अय्यर हा भारताच्या T20 संघाचा कर्णधार आहे. IPL सुद्धा आपण पाहिलं तर अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोघंही नेतृत्व करत होते. या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
1: मुंबईचं क्रिकेट हे खडूस असल्यामुळे विकेट कशा काढायच्या हे कायम चॅलेंज असायचं कुठल्याही गोलंदाजी संघासाठी आणि गोलंदाजीच्या कर्णधारासाठी. आणि आपण जसं की बघतो की कर्णधार पद हे महत्वाचं असतं की तुम्ही तुमचे गोलंदाज कसे वापरून घेता आणि त्यांच्याकडून कसे फील्ड सेटिंग करून कसे तुम्ही विकेट्स मिळवतात. आणि त्यामुळे मुंबईने कायमच म्हणजे गावस्कर सरांपासून ते त्यांच्या अगोदरपासून ते आत्ता अगदी आत्तापर्यंत श्रेयस अय्यरपर्यंत कायम दर्जेदार कर्णधार दिलेच आहेत कारण मुंबईचं खडूस क्रिकेट. त्यामुळे आपल्या कर्णधारांना घरीच इतकी जबरदस्त प्रॅक्टिस मिळते की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्या, एवढे खडूस क्रिकेटर आणि नुसते खडूसच नाही तर एवढे क्रिकेटर म्हणजे मुंबईमध्ये मला असं वाटतं की जवळजवळ 100,000 क्रिकेट खेळाडू खेळत असतील. तर म्हणून नेतृत्व गुण हे मुंबई क्रिकेटमध्ये कायम असणार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ते चमकणार. आणि श्रेयस अय्यरची विशेषता काय आहे की तो त्याच्या खेळाडूंवरती भरपूर विश्वास ठेवतो, त्यांना सहजतेने आपला नैसर्गिक खेळ करता येईल अशी संधी सुद्धा देतो आणि विशेष म्हणजे की तो विनाकारण क्रिटिकल होत नाही.
0: बरोबर.
1: म्हणजे कुठे ना कुठे जे मी महेंद्रसिंग धोनीच्या काही गुणांची जी विशेषता होती की शांत राहणे, कमी बोलून जास्त लक्ष देणे आणि जेवढं बोलायचं तेवढं मोजकच बोलायचं आणि योग्य सिच्युएशनला योग्य गोलंदाज किंवा फलंदाजाला फलंदाजी द्यायची. मला असं वाटतं की हे सगळे

0: श्रेयस अय्यरला एक अप्रतिम कर्णधार म्हणून ख्याती मिळून देणारच देणार।
1: संदीप दहाड सर, क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आज तुम्ही आलात आणि T20 मुंबई लीग आणि भारताची वाटचाल या संदर्भात आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद।
0: धन्यवाद सर।
1: आता आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करीत होतो। यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा। ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात इंग्लंडवर 17 चेंडू आणि 7 गडी राखून मात करीत महिला T20 विश्वचषक 2026 विजेतेपद पटकावलं। सामनावीर बेथ मुनीनं 64 धावांची शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला। आर प्रज्ञानंद यांनी अखेरच्या दिवशी दमदार पुनरागमन करत ग्रँड चेस टूर क्रोएशियन लीग स्पर्धेत 21.5 गुणांसह संयुक्त तिसरं स्थान पटकावलं, तर डी गुकेश 6व्या स्थानावर राहिला। श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या। पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात। तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार।
2: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी आणि T20 मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला। बरेच श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय। पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार। कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती।

0: क्रीडा विश्व क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:55 झालेली आहेत.
1: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण. सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
4: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
4: आपुलकी आहार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी आहार.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
2: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI इससे बेहतर कुछ नहीं.
3: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RKLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत IIT मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे, असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबई जेजे आणि KM रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन

प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये, याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळं आळंदीकडे जाणारे चारही पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार 2:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर हजारो भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या वेशीवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं. आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे. उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे. एसआयआर 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला, यात सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत. गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला. राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणीसाठा 41%पर्यंत वाढला आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री, आंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला, त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक

0: सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39% पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं पालघर, रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं, प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:50 होत आहेत. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी.
1: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली 2 दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालेलं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला. या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे. या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा, मला सवय आहे, पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील, पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस शिंदेंचं नाव असेल. तुम्ही मला बदनाम करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या 4 दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबई दरवर्षी सरासरी झाडं पडून 5, दरड कोसळून 3, तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्या.

0: असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली. मात्र त्यानुसार विरोधी वाक्यांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली. मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली. विविध लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उताऱ्यावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती, तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टा धारकांसाठी स्वतंत्र 7/12 नमुना 7E आणि गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव, नमन महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3,00,000 रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1,00,000 रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यात

0: आतापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जे जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील, तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि जव्हार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत, तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत, अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे, असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जून पर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे. यासंदर्भात 443 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास 1.5 तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या, तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचक स्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 MHz अर्थात 1305 KHz तसंच FM बँड 102 MHz. 7:30 प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
2: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
3: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
2: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
3: सर, हे NPS संचय काय?
2: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: बघ राधे, पारावर समदी मंडळी आलेली आहे आणि आज लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये समद्या मंडळीचं भरभरून असं स्वागत बघा मंडळी.
1: स्वागत बरं का मंडळी, कारण कसं आहे, आज महत्वपूर्ण माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मिळणार बी आहे बरं का.
0: खरंच आहे राधे, पण मला काय वाटायला लागलं राधे, आज की नाही कार्यक्रमाची समदी जबाबदारी की नाही तूच पार पाड
1: असं म्हणते
0: वय. कारण
1: कशा पाई
0: आजची जी महत्वपूर्ण अशी माहिती आहे ना, ती मला नीट लक्ष देऊन ऐकायची आहे, माझ्या डायरी मध्ये मला टिपून घ्यायची आहे. म्हणून म्हणायला लागले की आज समदी जबाबदारी तू पार पाड, म्हणजे मला जे महत्वाचे असे प्रश्न पडलेले होते ना, त्या माझ्या समद्या प्रश्नाचं अदुगर निरसन झालं पाहिजे आणि मगच मी की नाही साहेबाला काही प्रश्न विचारणार आहे.
1: बरं बरं बया, जसं तुझ्या मनानं बरं का, पण समद्या मंडळीने आपल्याकडे प्रश्न दिले का बघा.
0: वय वय, हे बघ, समदे प्रश्न दिलेले आहे आणि वेळेवर मला काही प्रश्न पडले ना तर मी तुझ्याकडे कागद हळूच कर सरकवते पाय.
1: बरं बरं, चालते चालते. बघ तिकडे पाहिलं का, शिरपाई यायला साहेबाला घेऊन बरं का, बरं का.
0: वय
1: नमस्कार साहेब. नमस्कार.
2: नमस्कार आताई. नमस्कार.
1: काय म्हणता, बरं आहे की समजा.
2: एकदम एकदम मजेत. तुम्ही तुम्ही कशा आहात भाई.
1: आम्ही भी मस्त आहोत बरं का. आणि कसं आहे, तुमच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आमच्या पशुधनाची काळजी घेतो की नाही, मग आमचं बी आरोग्य उत्तम.
2: अरे वा वा, छान छान.
1: बरं साहेब, आता आपण ज्या कामासाठी आज आलेलो आहोत ना, आधी आपण ते काम करून घेऊयात होय की नाही.
2: हो हो हो, नक्की नक्की.
1: आणि समद्यांनी काय केलेलं आहे, आज त्यांच्या त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत ना ते माझ्याकडे दिलेले आहेत बरं का.
2: अच्छा.
1: आणि त्याचं निरसन तुम्हाला करायचं आहे बरं का. आता आपल्या समद्यांना माहित आहे पावसाळ्याचे दिवस आहेत, अशा दमट हवामानामध्ये की नाही आपल्या पशुधनाच्या गोठ्यामध्ये असल विविध कीटकांचा प्रादुर्भाव होतो, डास गोचिडाचा प्रादुर्भाव होतो की नाही.
2: बरोबर.
1: आणि त्यामुळे काय होतं, त्यांना वेगवेगळ्या आजाराला सामोरं जावं लागतंय.
2: बरोबर बरोबर.
1: मग आता गोठ्याचं व्यवस्थापन आपल्या समद्यांना तर करायचंच आहे बरोबर आहे की नाही.
2: हो बरोबर आहे.
1: आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला ह्याच मुद्द्यावर की नाही माहिती द्या बरं का. थोडक्यात काय, तर आता जनावरातले जे परजीवी कीटक आहेत ना त्याचं व्यवस्थापन करणं का गरजेचं आहे, त्याचं महत्व काय आहे हे तुम्ही सांगणार आहात. तर पहिला प्रश्न घेऊ आपल्या ज्येष्ठ मंडळी जी आहे आपली गंगू मावशी तीच आहे बरं का. पहिलाच प्रश्न म्हटल्यावर ती म्हणायली की परजीवी कीटक म्हणजे काय आणि जनावरांमध्ये याची लागण होण्याची नेमकी कारणं कोणकोणती आहेत.
2: परजीवी कीटकाबद्दल मी गंगू मावशीला सांगू इच्छितो.

0: की परपजीवी कीटक म्हणजे की असे जीव की ते स्वतःचं जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी किंवा स्वतःच्या अन्नासाठी हे दुसऱ्यावर अवलंबून असतात.
1: बरं,
0: जसं की ते दुसऱ्यांच्या शरीरावरती किंवा शरीराच्या आतील भागामध्ये राहून त्यांचा पूर्ण जीवनक्रम आहे ते पूर्ण करत असतात. आणि जनावरांमध्ये ही जी काही परजीवी कीटक आहेत हे लागण होण्याची खूप काही कारण आहेत. त्यापैकी महत्वाचे कारण म्हणजे की गोठ्यातील अस्वच्छता, गोठा वेळेवर न झाडणे, गोठ्यात ओलावा असणे, गोठ्यात नेहमी पाणी साचणे, नंतर हे जे काही कीटक आहे हे कीटक नियंत्रण करण्यासाठी आपण वेळोवेळी काही गोष्टी न पाळणे, त्यामुळे ते कीटक जे आहे ते नियंत्रण येत नाही. नंतर जर आपल्या गोठ्यामध्ये जनावरांची संख्या वाजवी संख्येपेक्षा जास्त जनावर संख्या असेल असे वेळ सुद्धा हे जे काही परजीवी आहे यांचं परजीवी कीटकांची संक्रमण होण्याचे आपल्या गोठ्यामध्ये जास्त चान्सेस असतात. त्यानंतर जे काही समजा एखादा आपण जनावर खरेदी केला असेल त्या जनावर समजा अगोदरच परजीवी कीटक त्या जनावरांच्या शरीरावर असेल, असं जर संक्रमित जनावर आपल्या गोठ्यामध्ये आणलं आणि जे गोठ्यातले जनावर आहेत त्या संक्रमित जनावर संपर्कात आले तर अशा वेळेस हे परजीवी कीटक जे आहे ते गोठ्यामध्ये स्प्रेड होण्याचे चान्सेस असतात. त्याचबरोबर आपण जे काही आपले जनावर आहेत जे जनावर आपण चरायला सोडतो जर एकाच ठिकाणी चारले किंवा गवताळ प्रदेशामध्ये चारले, गवताळ भागामध्ये चारले तर ते गवतावर आजूबाजूच्या परिसरामध्ये कीटक असतात ते जनावरांच्या अंगावर बसतात. त्यानंतर स्वच्छ पाण्याची कमतरता असते, आपल्या जनावरांच्या पाण्यावर पाजतो ते स्वच्छ न पाजले किंवा दूषित पाणी पाजले ठीक आहे. त्यानंतर जे आपण खाद्य खाऊ घालतो आणि मला ते पौष्टिक नसणे, त्याचबरोबर जनावरांना जंतनाशक न पाजणे, असे कित्येक कारणामुळं परजीवी कीटकांची लागण ही आपल्याला जनावरांमध्ये झालेली या कारणामुळे आपल्या जनावरांमध्ये परजीवी कीटकांचा प्रादुर्भाव निर्माण होतो.
1: असं होय म्हणजे थोडक्यात काय तर की नाही गोठ्याची स्वच्छता राखणं हे गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही?
0: गोठ्याची स्वच्छता आणि गोठ्यातलं कोरडेपणा खूप महत्वाचे.
1: बरं बरं. आता पुढचा प्रश्न आमचा संपत रावांचा आहे. बरं का? आता ते म्हणाले की आता आपल्या जनावरांमध्ये कोणकोणत्या प्रकारची परजीवी कीटक आढळतात आणि त्या जनावरांमध्ये त्याची कोणकोणती लक्षणे दिसून येतात याविषयी आम्हाला सांग.
0: अरे वा, संपतरावाने खूपच महत्वाचा आणि चांगला प्रश्न केलेला आहे की जनावरांमध्ये स्पेशली जे रवंत करणारे जनावर आहेत त्यामध्ये काही जे परजीवी कीटक आढळतात ते दोन प्रकारचे असतात.
1: बरोबर.
0: एक पहिला प्रकार म्हणजे जे परजीवी कीटक हे जनावरांच्या शरीरावरती म्हणजे जे आपण डोळ्याने पाहू शकतो
1: बरं
0: ते परजीवी, त्याला आपण एक्सटर्नल पॅरासाइट किंवा बाह्य कीटक असे म्हणू शकतो. त्यामध्ये विशेषतः मग आपण पाहू शकतो गोचिडा आहे, गुवा आहे, लिथा आहे, गोमाशी, डास, माशा, मच्छर यासारखे जे काही आपल्या डोळ्याने दिसणारे जे काही पॅरासाइट्स आहे जे काही कीटक आहे ते आपण बाह्य कीटक असे म्हणू शकतो. आता या उलट दुसरा जो प्रकार आहे तुमच्या कीटकांचा तो आहे इंटरनल पॅरासाइट, म्हणजे जे काही जनावरांच्या पोटामध्ये, जठारमध्ये, लहान आतड्यात किंवा गर्भाशयामध्ये जे काही गोल कृमी, सप्ते कृमी आणि पर्ण कृमी नावाचे जे काही आपल्याला कीटक सापडतात ते झाले तुमचे इंटरनल पॅरासाइट. तर आपल्याला एखाद्या जनावरांमध्ये जर या परजीवी कीटकांची लागण झालेली असेल मग त्यामध्ये आपल्याला कुठले कुठले लक्षण दिसतात तर त्यामध्ये आपल्याला दिसून येते की जे जनावरांची त्वचा आहे ती त्वचा जनावर नेहमी खाजवताना आपल्याला दिसून येते.
1: बरोबर. मग
0: त्यासाठी ते काय करतं जनावर, एक तर जमिनीवर लोळते, लोळून खाज मिटवते किंवा एखादी खरवडी भिंत असेल किंवा दगडाची भिंत असेल अशा भिंतीला टेकून काय करतं आपला अंगाची खाजवतं.
1: आणि कवा कवा त्यांच्या शिंगाने बी खाजवतात की?
0: हो
1: सर,
0: हो शिंगाने. बरोबर आहे, शिंगाने बी खाजवतं, जिदीने चाटतं
1: असं होय.
0: किंवा त्या जनावर आहे दुसऱ्या जनावरांच्या शरीराला किंवा अंगाला अंग घासून ती खाज मिटवतं. नंतर जे काही परजीवी आहेत काही परजीवी काय करतं जनावरांच्या शरीराला जखमा करतं.
1: बरोबर.
0: त्यामध्ये रक्तस्राव होतो. त्यानंतर जर जास्त प्रमाण जर वाढलं तर केस गळती सुद्धा, जसं की आपल्या मानवामध्ये केस गळती होते त्याच प्रकारे जनावरांमध्ये सुद्धा केस गळतीचे प्रमाण वाढते.
1: नंतर
0: दूध उत्पादन जे आहे ते दूध उत्पादन घटते. जे काही लहान वासरं असतात मग त्यात लहान बकऱ्यांचे पिल्ले असेल, वासरं असतील, म्हशींचे वासरं असतील, त्यांच्या शरीराची वाढ ही हवी त्या स्पीडने होत नाही, वजन वाढत नाही. नंतर हे जे काय कीटक आहे या कीटकामुळे काय होतं अॅनिमल स्टेबल राहत नाही, त्यामुळे काय होतं चारा खात नाही आणि मग त्यामुळे चारा खात नाही त्यामुळे अॅनिमल काय होतं अशक्तपणा येतो. नंतर काही काही वेळेस अॅनिमलच्या शरीरावरती पुरळ, गाठी किंवा खवले आलेले आपल्याला दिसून येतात. हे जे काही लक्षणं आहेत या लक्षणावरून आपण असं म्हणू शकतो की आपल्या जनावरांना परजीवी कीटकांची लागण झालेली आहे.
1: असो होय, म्हणजे एवढी समजली लक्षणं जर आपल्या जनावरांमध्ये दिसली तर आपण समजून घ्यायचं की परजीवीची त्यांना बाधा झालेली आहे. बरोबर आहे. आता बघा, माधवरावांनी एक प्रश्न माझ्यासमोर ठेवला आहे की ते म्हणाले

0: आहेत की आता परजीवी कीटकांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांमध्ये शारीरिक आणि प्रजनन अवस्थेवर काही परिणाम दिसून येतो का? म्हणजे
1: 100%
0: हा
1: दिसून
0: म्हणजे
1: येतो,
0: गाय
1: नक्की
0: गाभण
1: दिसून
0: राहणं
1: येतो.
0: वगैरे ह्या
1: हो,
0: गोष्टीवर परिणाम होईल का बा?
1: नक्की होतो, नक्की होतो.
0: असं असं हा
1: जे काही परजीवी कीटक आहेत या कीटकांचा जो काही दुष्परिणाम आहे तो आपल्याला जनावरांच्या शरीरावरती 100% बघायला भेटतो.
0: बरं.
1: त्यामध्ये काय होतं, जे काही मी तुम्हाला पहिले सांगितलं, जे काही लहान पारड्या असतील म्हणजे लहान म्हशींची पिल्ले असतील, जे काही लहान लहान कालवडे असतील, बकऱ्या असतील, करडे असतील,
0: बरं,
1: हे जे काही लहान पिल्ले आहेत यांची ज्या

0: जे काही मी तुम्हाला पहिले सांगितलं, जे काही लहान पारड्या असतील म्हणजे लहान मशीनची पिल्ले असतील, जे काही लहान लहान कालवडे असतील, बकरे असतील, करडे असतील, हे जे काही लहान पिल्ले आहेत यांची ज्या जोमाने ज्या वेगाने वाढ व्हायला हवी त्या वेगाने वाढ होत नाही. त्यानंतर हे जे काही कालवड आहे, हे जे काही पारड्या आहेत यांची जी काही वाढ आहे शरीराची, त्यामध्ये शरीराची वाढ ही ओबर दुबड होते. नंतर मग आता ढेबरं पोट निघतं, एक समान पोट राहत नाही, ढेबरं एका साईडला बाहेर पोट निघतं, त्याला आपण ढेबऱ्या पोटे ॲनिमल म्हणतो, ठीक आहे, जनावरे म्हणतो. त्यानंतर त्यांचं वजन जे आहे ते योग्य प्रमाणात जसं वाढायला पाहिजे त्यांच्या वयानुसार तसं ते वाढत नाही. नंतर जनावरांच्या शरीराची चमक आहे ती टॅनिंग ज्याला म्हणतो आपण, जे कातड आहे ते चमकत नाही, केस जे आहे ते रफ बनतात, रट बनतात, केसांची जी शायनिंग असते ती कमी होते. नंतर जे काही परजीव आहेत, परजीव कीटकांच्या प्रादुर्भावामुळे काय होतं, जनावरांची भूक कमी होते, ठीक आहे, खाल्लेलं अन्न पचत नाही, त्यामुळे काय होतो, या दोन्ही गोष्टी दुष्परिणाम म्हणून आपल्याला त्यांच्या उत्पादनात आणि जे काही त्यांचं प्रजनन आहे या दोन्ही अवस्थेवर त्यांचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. जे काही परजीवी बाधित जनावरे असतात, गाई स्पेशली आपण मादी म्हणू त्याला, फिमेल म्हणू, त्या फिमेल ज्या आहेत त्या वेळेवर माझावर येत नाही, आणि जे काही परजीवी कीटक आहे या परजीवी कीटकामुळे काय होतं, जनावरांची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. जरी एखाद्या जनावरांना रोगप्रतिकारक लसीकरण आपण केलं, पण त्या परजीवी कीटकांच्या प्रादुर्भावामुळे त्या लसीकरणाचं जे काही सकारात्मक रिझल्ट जो आपला पाहिजे तो अॅनिमलमध्ये आपल्याला दिसत नाही. अशा वेळेस काय होतं, जे काही अॅनिमल आहे ते आपला अॅनिमल आपल्याला नेहमी हे आजारी पडल्यासारखं दिसतं किंवा आजारी राहतं. त्यानंतर जे काही मादी जनावर आहे, जर गाय असेल म्हणजे म्हैस असेल, हे काय होतं, गाभण राहत नाही, म्हणजे जर एखादी गाभणही राहिली, जर तुम्ही परजीवी कीटकांचा बंदोबस्त केला नसेल, जर तुमची गाय किंवा म्हैस गाभण राहिली किंवा कुठली फिमेल गाभण राहिली तर ती पलटण्याचे जास्त चान्सेस असतात, ठीक आहे. त्यानंतर याचबरोबर जे काही परजीवी कीटकांच्या प्रादुर्भाव काय होतं, जनावरांची प्रतिक्रिया पूर्ण बिघडून जाते, त्यामुळे काय होतं, त्यांचं डायजेशन खराब झाल्यामुळे काय होतं, त्यांचं जे शेण आहे, त्यांची विष्ठा आहे ती पातळ होते, आपल्या शेणाचा विशेष वास येतो, नंतर शेणात आपला आव झालेला दिसतो, आपण त्याला जंत पडलेलं म्हणतो, त्यामध्ये आव किंवा रक्त पडलेलं आपल्याला दिसून येतं. हे काही परिणाम आहे, हे काही नुकसान आहे आपल्याला, हे जनावरांच्या शारीरिक परजीवी कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे दिसून येतो.
1: असं होय सर. आता मोहरला प्रश्न मोहाच आहे बरं का? आता हे बघा, आता हे जे तुम्ही समधी परजीवी जे कीटक सांगितले की नाही, ज्याच्यामध्ये गोचिड आहे, डास आहे, परत उवा आहे, है की नाही, तर मग ह्यामुळे की नाही आपल्या जनावरांना कोणकोणते रोग होतात बरं?
0: जसं की हे जे काही परजीवी कीटक आहेत यांना कंट्रोल करण्यासाठी काही आपण उपाययोजना नाही केल्या, यामध्ये आपलं जे काही गोचिड आहे, डोमाशा आहे, तिथे उवा आहेत, यापासून आपल्या जनावरांना अनेक असे रोग होतात. त्यामध्ये जर आपण गोचिडांचा विचार केला तर गोचिडामुळे आपल्याला आपल्या जनावरांमध्ये बेबीसिओसिस, त्यानंतर फिलेरिओसिस आणि एनाप्लास्मोसिस हे तीन मुख्य रोग आपल्याला गोचिडांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांमध्ये आढळून येतात. यामध्ये जनावर ताप येणे, लाल लगवी होणे, डोळे फिकट होणे, डोळ्यामध्ये तेज नसणे, अन्न न खाणे, ठीक आहे, अशक्तपणा येणे, असे काही लक्षणं आपल्याला गोचिडांच्या प्रादुर्भावामुळे जनावरांमध्ये दिसून येतात. आता गोचिडा बरोबरच ज्या गोमाशा आहेत, गोमाशामुळे आपल्याला जनावरांमध्ये स्क्रॅबी नावाचा रोग होतो, त्यामुळे काय होतं, जनावर कंटिन्युअसली अंग खाजवतं,
1: तिथे
0: जनावर केस गळतात. नंतर जे ओवा आहेत त्याचा परिणाम कुठं होतो, जनावरांमध्ये त्वचेवर जखमा होतो ओवामुळे, नंतर जनावर चिडचिड करतं, चिडचिडमध्ये स्थिर उभं राहत नाही, नंतर खाज येते. आता हे झालं बाह्य कीटकामुळे होणारे रोग. जे आंतर परजीवी कीटक आहेत त्यामुळे वर्म इन्फेस्टेशन आपण ज्याला म्हणतो, त्यामुळे काय होतं, अॅनिमलला उगवण लागते, म्हणजे अतिसार त्याला म्हणतो आपण, नंतर अॅनिमलची भूक मंदावते, पचनक्रिया बिघडते, नंतर अॅनिमलचं वजन कमी होतं. हे रोग अॅनिमलला जनावरांना परजीवी कीटकामुळे होतं. याचबरोबर अनेक परजीवी कीटक असे आहेत की जे काही विषाणूजन्य रोग जे आहेत, जसं की लाल्या असेल, खुरकुत असेल, टेंडर पेस्ट असेल, यांचे जे विषाणू आहेत ते विषाणू पसरवण्यासाठी हे जे काही परजीवी कीटक आहेत, माशा आल्या, मच्छर आले, हे कारणीभूत असतात.
1: असं म्हणजे थोडक्यात काय, तर आपल्या पशुधनाची आपण समजण्याची काळजी घ्यायला पाहिजे बरं का? माझ्या मनामध्ये जे प्रश्न होतं ना त्याचं निरसन तर झालं. आता मोरला प्रश्न आहे आमच्या रखमाबाईचा बरं का? आता तिने विचारलेला प्रश्न म्हणजे हे जे परजीवी कीटकापासून आपले जनावर बाधित होऊच नाही यासाठी आपण नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे?
0: परजीवी कीटकांचं जे काही आपल्याला बंदोबस्त करायचा आहे, यामध्ये सगळ्यात पहिलं जे उपाययोजना आपल्याला करायची आहे ते म्हणजे आपल्या गोठ्यावरची स्वच्छता.
1: असं
0: जो काही आपला गोठा आहे आपण नियमित दोन वेळ झाडला पाहिजे. जे काही गोठ्यावरचं शेण असेल,

0: कुठे लेंड्या असेल, पाणी असेल, मलमूत्र असेल किंवा उष्टा चारा असेल यांचं योग्य नियोजन आपण केलं पाहिजे. त्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा तापमान जास्त असेल तर अशा दिवसामध्ये जे काही परजीवी कीटक कंट्रोल करण्यासाठी जे काही औषध असतं मार्केटमध्ये ते औषध वापरून आपण जनावरांना दोन वेळेस आंघोळ घातली पाहिजे. त्यानंतर इतर दिवसामध्ये म्हणजे उन्हाळा असेल, पावसाळा असेल किंवा मग तापमान कमी आहे तर अशा वेळेस आपण डिपिंग किंवा स्प्रे करून त्या जनावरांच्या शरीरावरचे गोची किंवा अन्य बाह्य परजीव आपण कंट्रोल करू शकतो.
1: बरोबर.
0: त्यानंतर जे काही गोठ्याची आजूबाजूची जागा जी असते, गोठ्याच्या सभोवताल जो भाग असतो तो भाग आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. गोठ्यावरचा जो उकिरडा असतो, उकिरडा कमीत कमी 200-300 मीटर हे गोठ्यापासून लांब पाहिजे. उकिरडा जो असतो तो नंतर जे एखादं सुद्धा बाजारात एखादं जनावर आणलं असेल तर ते जनावर डायरेक्ट गोठ्यामध्ये न बांधता त्याची काही परजीवी कीटक तपासणी करून त्यावर उपचार करून कमीत कमी 10-12 दिवसानंतर ते गोठ्यामध्ये बांधलं पाहिजे. हवामानाचा अंदाज किंवा गोठ्यातील परजीवी कीटकांची संख्या लक्षात घेऊन कीटकनाशकाची फवारणी गोठ्यामध्ये किंवा सभोवतालच्या परिसरात केली पाहिजे. यासारखे प्राथमिक उपचार करून आपण आपल्या जनावरांची परजीवी कीटकांपासून संरक्षण हे करू शकतो.
1: असं होय, म्हणजे अगदी सोपी पद्धत आहे की ज्यापासून आपल्या पशुधनाची काळजी घेऊ शकतो. होय की नाही? तुम्ही मग असे म्हणले की आपल्या पशुधनाला जंतवी होतात, बरोबर आहे की नाही?
0: बरोबर आहे, बरोबर.
1: मग आणि जंतामुळे आपलं पशुधन अशक्त होते आणि त्याच्यामुळे मग त्याच आरोग्य बिघडते.
0: बरोबर आहे.
1: तेव्हा की नाही, हे जनावरांमध्ये जे जंत निर्मूलन होते ते निर्मूलन आपण केव्हा आणि कसं करायला पाहिजे? बरं,
0: जे काही जंत निर्मूलनाची जी मोहीम आहे किंवा जंत निर्मूलन जे करतो आपण हे वर्षातून कमीत कमी 3-4 वेळेस केलं पाहिजे. जे काही बंदिस्त असतील जनावर किंवा एकाच ठिकाणी त्यांचा चारा पाणी करतो आपण अशा जनावर मध्ये आपण कमीत कमी 3 वेळेस म्हणजे वर्षातून 3 वेळेस 4 महिन्याला 1 अशा पद्धतीने आपण ते जंत निर्मूलन मोहीम राबवली पाहिजे. किंवा जे जण आपण चरायला सोडतो बाहेर चरायला सोडतो पडीत जमिनीमध्ये अशा जनावरांमध्ये वर्षातून 4 वेळेस 3 महिन्याला 1 असं जंत निर्मूलन आपण केलं पाहिजे. किंवा पावसाळ्यामध्ये असेल, पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्यानंतर हिवाळा संपताना हे जे काही जंतनाशक आहे हे आपण जनावरांना जेव्हा गरज भासेल त्यावेळेस आपण ते त्यांना पाजलं पाहिजे. जे काही कालवडे असतात कालवडीमध्ये आपण जे काही जंतनाशक निर्मूलन प्रोग्राम किंवा कार्यक्रम राबवतो त्याच्यामुळे काय फायदा होतो, जी काही कालवड आहे ती आपल्याला 12-13 महिन्यामध्ये ती लागवडीच्या वयामध्ये येते. म्हणजे तिचं वजन काय होतं, 250-300 किलो वजन आपल्याला हे 1-1.5 वर्षाच्या कालवडीमध्ये बघायला भेटतं. ज्या कालवडीमध्ये आपण प्रॉपर जंत निर्मूलन कार्यक्रम राबवतो त्या कालवडीचं वजन हे 1-1.5 वर्षामध्ये आपल्याला 250 किलो पर्यंत झालेलं दिसतं. आणि 250 किलो वजन हे एखाद्या कालवडीला वयात येणाऱ्या कालवडीचं वजन हे चांगलं मानलं जातं, 250 किलोची कालवड. त्यानंतर जे काही जंतर आपण पाजणार आहोत यासाठी आपल्याला पशुवैद्यकाचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व जे काही औषधे आहेत, जे काही साहित्य आपण वापरतो हे पूर्ण आपल्याला पशुवैद्यकाच्या सल्ल्याने मोहीम राबवायची आहे.
1: असं असं, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जंत निर्मूलनाचा उपक्रम राबवता येणार आहे.
0: बरोबर आहे, बरोबर.
1: पण अजून एक महत्वाचा प्रश्न, हा प्रश्न विचारला आहे आमच्या सखाराम पंतांनी, तर ते म्हणालेत की आता जंत निर्मूलन करताना आपल्याला नेमकी कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून त्याचा परिणाम चांगलाच होईल.
0: हे बघा, जंत निर्मूलन करताना आपल्याला सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची म्हणजे की जो का पशुतज्ञ आहे त्या पशुतज्ञांच्या सल्ल्यानेच आपल्याला जंत निर्मूलन करायचं आहे.
1: म्हणजे मनाने कोणताही कारभार करायचा नाही, थोडक्यात
0: मनाने कोणताही कारभार करायचा नाही. अगदी बरोबर. जरी तुम्हाला अनुभव असेल किंवा तुम्हाला माहिती असेल, मग जर तुम्हाला चांगला अनुभव असेल, तुम्ही अगोदर केला असेल, मग तुम्हाला अशी काळजी घ्यायची की जे काही औषध आहे आपण ज्या जंतनाशक म्हणून वापरतो त्या जंतनाशकाच्या औषधाचं प्रमाण, तिथे बॉक्सवर असलेली माहिती, त्यांची विशेषांची एक्सपायरी डेट, त्यांची मात्रा किती द्यायची, ती ह्या सर्व गोष्टी बारकाईने आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत. नंतर दरवेळेस एक औषध न वापरता वेगळं वेगळं औषध वापरायचं, वेगवेगळ्या कंपनीचं औषध आपल्या जंतनाशक वापरायचं आहे. जेणेकरून काय होईल, जे काही जंतामध्ये औषधाची जी प्रतिरोध शक्ती आहे होणार नाही. नंतर जे काही आपण जंतनाशक करणार आहोत ते सकाळच्या वेळी जे ॲनिमल चारा आपण टाकतो ते देण्यापूर्वी म्हणजे उपाशी दिल्या असतील तर परिणाम आपल्याला चांगला बघायला भेटतो.
1: बरोबर.
0: नंतर जे काही परजीवी कीटकांचा जास्त प्रादुर्भाव असेल अशा जनावरांमध्ये आपल्याला दर 15 दिवसाला औषध पाजलं पाहिजे. नंतर लसीकरण करण्यापूर्वी जर लसीकरणाचा आपला सकारात्मक परिणाम भेटला पाहिजे त्यापूर्वी आपल्याला जंतनाशक निर्मूलन मोहीम राबवणं खूप गरजेचं आहे. आपण जंत निर्मूलन करताना घेतली पाहिजे.
1: बरं बरं बरं. म्हणजे ही समजी एक गोष्ट लक्षात घेऊनच आपण जंत निर्मूलन करायला पाहिजे.
0: हो हो हो.
1: बरं बरं. आता मोहरला

0: प्रश्न शरदरावांनी विचारलेला आहे आणि त्यांनी असा प्रश्न आपल्याला विचारला की परजीवी कीटकांपासून जनावरं संरक्षित करण्यासाठी म्हणजे काही नैसर्गिक उपाययोजना आपल्याला करता येतील का, आणि त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल याविषयी सांगा की.
1: नक्कीच, या परजीवी कीटकांना बंदोबस्त करण्यासाठी काही नैसर्गिक उपाययोजना नक्कीच आहे. त्यामुळे काय होतो, आपल्याला ते आपला जे केमिकल वापरण्याचा काही आपला धोका असतो तो धोका कमी होतो.
0: बरोबर.
1: आणि जे काही नैसर्गिक जे उपाययोजना आपण करतो त्याचा जनावरांच्या तब्येतीवर काही परिणाम होत नाही, त्यामुळे आरोग्यावर काही परिणाम होत नाही, तोही आपला धोका तिथे आपल्याला कमी करता येतो. तर नैसर्गिक उपाययोजनामध्ये आपण कडुलिंबाच्या पानाचा रस वापरू शकतो. ठीक आहे. आजू काही कडुलिंबाचा पाण्याचा धूर आपण गोठ्यामध्ये करू शकतो, किंवा कडुलिंबाच्या पाण्याचा रस काढून ते पाण्यामध्ये आपण टाकू शकतो. त्यामुळे काय होतं, जे गोचिड असतील, माशा असतील, डास असतील, यांचं प्रमाण जे गोठ्यामध्ये कमी होतं. याचबरोबर हळदीची किंवा हळद आणि लसूण पेस्ट जर केली आपण, त्या जनावरांना गोचिड झाले आहेत, ज्या ठिकाणी गोचिड झाली आहेत अशा ठिकाणी हळद आणि लसूणची पेस्ट आपण लावली, तर त्यामुळे त्या ठिकाणची गोचिड हे गळून पडलेले आपल्याला दिसून येतात. नंतर निरगिरी तेल असेल, निरगिरी तेल आणि पाणी यांचं मिश्रण करून जर आपण गोठ्यात म्हणजे आपलं जर फवारलं, तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला माशा, गोठ्यातील डास, गोठ्यातील माशा, मच्छर हे कमी झालेले दिसून येतात. तर त्याचबरोबर जर आपण गोठ्यामध्ये कोंबड्या, बदक हे असे पक्षी पाळले, हे काय करतात, गोचिड खाऊन घेतात, मच्छर खातात, गोमाशा खातात, जनावरांच्या शरीरावरचे गोठ्यामध्ये फिरणारे, अशा नैसर्गिक उपाययोजना करून आपण आपल्या जनावरांचं परजीवी कीटकांपासून हे संरक्षण अगदी थोडक्यात, अगदी कुठलाही धोका न पत्करता करू शकतो.
0: वा वा वा वा वा वा, म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आपण ह्या समजा गोष्टी करू शकतो की.
1: हो, एकदम एकदम सोप्या पद्धतीमध्ये.
0: बरं बरं. आता अजून एक महत्वाचा प्रश्न आता मी विचारते बरं का, की आता हे परजीवी कीटक तुम्ही ते सांगितलं की नाही, मग त्यांच्या नियंत्रणासाठी आता आम्हासारखे जे शेतकरी वर्ग असेल किंवा पशुपालक असेल, त्यांनी नेमकी कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे बरं?
1: जे काही शेतकरी मित्र असतात, शेतकरी बंधू असतात, ते परजीवी कीटक असतात, आपले जनावर संरक्षण करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला नियमित जनावरांची तपासणी करणं गरजेचं असते.
0: बरोबर.
1: पण आपण स्वतः आपल्या डोळ्याने बघू शकतो, किंवा मग एखादा बाहेर पशुवैद्यक बोलून त्यांच्या सल्ल्यानुसार आपण जनावरांची तपासणी करू शकतो, किंवा आपल्या डोळ्याने आपला गोचिडा आहे का, उवा आहेत का, माशा गोठ्यामध्ये असतंय का, हे आपण आपल्या डोळ्याने तपासून त्यांचं नियंत्रण करू शकतो. त्यानंतर गोठ्यातली स्वच्छता आपण आपल्या हातात राखू शकतो, ती राखली पाहिजे आपण. त्यानंतर जो काही औषध उपचार आहेत, जंतनाशक आहे, ही मोहीम आपण वेळोवेळी आपल्या गोठ्यामध्ये राबवली पाहिजे. नंतर गोठ्यात तापमान असेल, आर्द्रता असेल, या सर्व जे काही इन्व्हायरमेंटल कंडिशन आहेत, तिथे पर्यावरणाच्या गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या गोठ्यामध्ये हे जे काही वातावरण आहे गोठ्यामध्ये सर्व आपण मेंटेन ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर नैसर्गिक किंवा जैविक उपाययोजना तुम्हाला मी आता बोललो, कोंबड्या वगैरे पाळणे, या गोष्टी करून शेतकरी जे काय, शेतकरी आपल्या जनावरांचं हे जे काही परजीवी कीटक आहेत, या कीटकांपासून आपल्या जनावरांचं नक्की संरक्षण करू शकतात.
0: असं म्हणजे तर आपण वेळोवेळी आपले जे पशुवैद्यक आहे त्यांचा सल्ला आपण वेळोवेळी आपल्या पशुधनासाठी घेणं फार गरजेचं आहे.
1: नक्की नक्की, फार फार गरजेचं.
0: म्हणजे किंवा मार्गदर्शनाखाली तपासणी करणं बी गरजेचं आहे.
1: हो हो हो
0: साहेब. आता हे बघा, आपलं तर आपला संवाद होत की नाही, आमच्या गंगू मावशीनं चहाचं मस्त आदन ठेवलेलं आहे आणि चहा एक नंबर करते बरं का ती.
1: अरे वा वा वा.
0: समजा जण मिळून काय करूया, मस्त आपल्या गंगू मावशीनं तयार केलेल्या आलं गवती चहा टाकलेला मस्त चहाचा आस्वाद घेऊ आणि मंडळीच्या कार्यक्रमातून निरोप घेऊ. साहेब तुम्ही इथं आलात आणि आमच्या समध्या मंडळीला की नाही, तुम्ही जनावरांमधले जे परजीवी कीटक आहे ह्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं, कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे याविषयी समधी माहिती दिली, त्याबद्दल आमच्या समध्या गावकऱ्याच्या वतीनं मी तुमची आभारी आहे. धन्यवाद.
1: मीही सर्व गावकऱ्यांचा आणि तुमचा आभारी आहे. धन्यवाद.
0: मग शेवंता, तुझ्या मनामध्ये जे जे प्रश्न होते त्या समध्या प्रश्नाचं निरसन झालं का नाही ते सांग बघा.
2: समध्या, माझ्या मनातलं प्रश्नाचं निरसन झालं. आणि कसं आहे राधे, आता तू मी कार्यक्रमात सहभागी असल्यावर कसं, मग मला काही मुद्दे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे महत्वाचे वाटले ना ते की नाही मी चांगल्या प्रकारे टिपून घेतले पाहिजे.
0: बरोबर.
2: मग कसं असते नाही, तर तू मी प्रश्न विचारले म्हणल्यावर मग आपल्याला तेवढं की ध्यान जात नाही आपलं.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे लिहिलेलं असलं ना जेव्हा पाहिजे तेव्हा ती गोष्ट आपल्याला पटकन बघता बी येते आणि त्याचं अनुकरण बी करता येते.
2: अगदी बरोबर आहे पाय. आता समध्या प्रश्नाचं निरसन झालेलं आहे, मस्त अशी माहिती बी हाताशी आलेली आहे आणि नक्कीच याप्रमाणे मी माझ्या पशुधनाची काळजी घेईल आणि समधी मंडळी बी घेईल.
0: नक्कीच नक्कीच.
2: चला तर मग मंडळी, आता की नाही मस्त असं छान असं चहाचं गरम गरम आलं टाकून चहा आपल्या शिरप्याने केलेला आहे. समधी मंडळी आपण चहाचा आस्वाद घेऊ आणि त्याच्या संग एक झकास गाणं ऐकू.

0: गीताबरोबर शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा कार्यक्रमातून मी शेवंता वेणी
1: आणि मी राधा वेणी
0: आम्ही दोघेही तुमचा निरोप घेतो. भेटूया पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच FM 102 MHz प्रसारित करण्यात आला.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे NPS संचय काय?
1: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
3: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10x10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40x12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
0: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक. दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोनिंग कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीताचा आनंद आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेता येणार आहे.
0: तेव्हा श्रोते हो, तयार रहा 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी. तेव्हा ऐकायला विसरू नका
0: हॅलो आकाशवाणी.

श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता एक तास भर प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी सकाळी 11:05 स्वरलहरी जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशु तज्ञ आपल्या

आकाशवाणी। दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले। देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण। पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती। संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण। आणि आता बातम्या विस्तारानं। तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेलबर्नला पोहोचले। ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे। तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत। मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली। इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुंबियांतो यांच्यासोबत ते होते। या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत, त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत। यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली। बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे। कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे। मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर सोयाबीन कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे। शेतकऱ्यांनी मका बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं। या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं। विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला। डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं। आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे।

साठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळेला असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. NDRFसह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील, परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या हॉर्मजगन प्रांत आणि महाशाह शहरावरती अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेत यामध्ये आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहारीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि तो 23,882 वर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवरती बंद झाला. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत DRDOचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे.
फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित

0: झाले आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 1:30 सुरू होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान विभागानं पालघर, रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:15 आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हमीद अमीन सय्यद आणि सहकारी यांनी सादर केलेलं भारूड.

पंढरपूरला निघालेली सासूबाई गावच्या वेशीपर्यंत जाते आणि पुन्हा माघारी येते. का बर? संत तुकोबाऱ्या सांगतात याचा अर्थ वैराग्याच्या मार्गावरती थोडीशी पुढे जाते परंतु संसारातील मोह तिला मागे खेचून आणतो. हो हो, आम्हाला संसारामध्ये असाच मोह पाठीमागे खेचून आणत असतो आणि ती पुन्हा वेशीपासून माघारी येते. मानवी आयुष्यात हेच घडते. परमार्थ करायचा किंवा देवाकडे जायचे असे मनापासून वाटत असत परंतु संसाराची आसक्ती आणि बाह्य जबाबदाऱ्यांचा मोह सहसा आपल्याला सुटत नाही मंडळी. आणि म्हणून तर तुकोबाराया सांगतात ऐक गोष्टी सादर बाळे आणि जतन करी फुटके पाळे. आपल्या सुनेशी अतिशय जिव्हाळ्याने आणि मायेने ही सासू बोलते बर का. तुटकी भांडी आणि घरातील जुनी भांडी अतिशय जपून वापर. बघा आता एवढा मोठा संसार त्या सुनेच्या हातामध्ये देऊन पंढरपूरला जायचं चिंतन करायचं देवाचं, परंतु बघा किती मोह मोठा असतो. ती सुनबाईच्या हातामध्ये काय घर प्रपंच देत नाही.

कलवडू म्हणजे काय हे समजावून घ्या. शेणाच्या गोऱ्या असतात आणि त्या गोऱ्यांचा एकत्र केलेला ढीक सारवून ठेवलेला असतो. पण सासूबाई सांगते, हे बघ सुनबाई, तो ढीक सुद्धा फोडायचा नाही, तुझं तू काय पण करायचं, पण माझ्या कलवडूला हात लावायचा नाही. असंच असतं. वय किती झाले तरी संसारातील माझे पण ममत्व कमी होत नाही. वारी किंवा तीर्थयात्रा म्हणजे ईश्वर चिंतन, पण त्या मार्गावर जाताना माझा हात कलवडू किंवा माझे मन गुंतले तेथे या भावना आडव्या येतात. जोपर्यंत मनातून सर्व आशा आणि विकार संपत नाही तोपर्यंत तीर्थयात्रेचे पुण्यफळ काय मिळणार मंडळी. म्हणून

या सासू सारखं मन आपलं गुंतलंय, कारण मन गुंतवा ते ईश्वर चिंतनामध्ये, मन गुंतवा नाम चिंतनामध्ये, ते विषय चिंतनाकडे जाऊ देऊ नका, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। मन जर प्रसन्न असेल तर सर्व प्रसन्न आपल्याला दिसेल, म्हणून पुन्हा सासूबाई जाते आणि पुन्हा पाठीमागे।

कुणी भिक्षुक आला साधू संत आला तर त्याला सांग आमच्या सासूबाई पंढरपूरला गेल्या आहेत, त्याला भिक्षा देऊ नको. भक्षी मपित आहारू नको फारसी वरो सारू. आणि अजून एक काय सुन बाई, तू अगदी थोडेच खात जा, जास्त खाऊन तब्येत वाढवायची नाही. बघा आता ही सासू सुन.

सांगते आता काही उपयोग नाही. मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर म्हणून तुकोबाराया शेवटी सांगतात. तुका म्हणे ऐसे जन गोवियेले माये वरुण. संत तुकाराम महाराजांच्या या रचनेत आपल्याला बाह्य तीर्थाटनापेक्षा आंतरिक वैराग्य आणि मोहाचा त्याग किती आवश्यक आहे हे शिकवतो. प्रपंचात राहून परमार्थ करायचा असेल तर संसारातील क्षुल्लक गोष्टीचा अट्टहास आणि सततची काळजी सोडणे गरजेचे.

0: हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत.
2: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक. यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत भावधारा. सुरुवातीला ऐकूया मेघना धायगुडे यांनी गायलेलं विनायक गद्रे यांचं गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया ग दि माडगूळकर यांचं गीत. संगीतकार आणि गायक गजाननराव वाटवे.

भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया वसंत बापट यांचं देशभक्तीपर समूह गीत.

भावधारा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र, सुरुवातीला समाचार संध्या आणि त्यानंतर न्यूज ॲट 9 दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतरचे कार्यक्रम म्हणजे स्पॉटलाईट, चर्चा का विषय है, हे कार्यक्रमही दिल्ली केंद्रावरूनच सहक्षेपित केले जातील. रात्री 10 वाजता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म, यात पंडित निखिल घोष यांचं तबला वादन ऐकता येईल आणि 10:30 वाजता राजा काळे यांचं शास्त्रीय गायन होईल.

रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित निखिल घोष यांचं तबला वादन. ऐकूया 3 ताल. त्यांना सारंगी लहरा साथ पंडित ध्रुव ज्योती घोष यांनी केलेली आहे, तर हार्मोनियम लहरा साथ गुरुदत्त हेबळेकर यांची. आकाशवाणीच्या संग्रहालयातील 1994 या वर्षातील हे अत्यंत दुर्मिळ असं ध्वनिमुद्रण, पंडित निखिल घोष यांचं तबलावादन, ताल 3 ताल.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पंडित निखिल घोष यांचं तबला वादन. ताल होता 3 ताल. त्यांना हार्मोनियम साथ गुरुदत्त हेबळेकर आणि सारंगी साथ पंडित ध्रुवज्योती घोष यांनी केली होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. कार्यक्रम सुरू आहे नाद ब्रह्म.

0: रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया राजा काळे यांनी गायलेला राग मारू बिहाग. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत रसिया आवोना. द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत मना भावना आयोरे सजनिया. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांची. ऐकूया राजा काळे यांचं गायन राग मारू बिहाग.

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं राजा काळे यांनी गायलेला राग मारू बिहाग. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना.

रात्रीचे 11:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.